0: वंदे मातरम
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां।

श्रोतो सुप्रभात। FM बँड 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। आज सोमवार भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद 1948 24 ऑगस्ट 2026। आजच्या प्रातःकालीन सभेत आपलं मनःपूर्वक स्वागत। प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:56 झाले आहेत। नेहमीप्रमाणे आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

शहनाई वादना रागप्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळच्या 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित हिंदीतून समाचार आम्ही आता सहक्षेपित करतोय. यानंतर थोड्याच वेळात.

श्री शिवमानस पूजा वैभवी शेटे यांच्या स्वरात आद्य शंकराचार्य यांची रचना आता आम्ही प्रसारित केली. मंगल प्रभात भक्तिसंगीताचा हक कार्यक्रम या गृहिणीचं सडासमार्जन झालंय. सुंदर रांगोळी रेखाटन झालंय आणि पहाटेचं स्नान आटोपल्यानंतर सूर्यनारायणाला विनवणी करते. पहाट झाली. भूपाळी ओठावर आहे, गाते उठा उठा हो सूर्यनारायणा.

मंगल प्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात वाणी जयराम यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची भोपाळी आता आपण ऐकली, संगीत दिलं राम कदम यांनी.

संत नामदेवांची ही भक्ती रचना, शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांचा स्वर, तर संगीत डॉक्टर धनंजय तैठणकर यांचा. संत नामदेव महाराज यांच्या अभंगवाणीत अनंत आणि अच्युत ही विठ्ठलाची परमेश्वराची नावं अत्यंत आदरानं भक्तीनं घेतली. या नामांचा रूपांचा महिमा सांगताना संत नामदेव महाराज परमेश्वराला शरण जातात. अच्युता अनंता श्रीधरा यासारख्या संकीर्तनाद्वारे त्यांनी विठ्ठलाचं स्वरूप स्पष्ट केलं आपल्या भक्तीतून. पहाटेचं हे रम्य असं वातावरण, सोबत मंगल प्रभात अर्थात भक्तिसंगीत, आकाशवाणी बीर केंद्राचं हे प्रसारण, खास रसिक हो आपल्यासाठी एक एक भक्तिपुष्प या पहाटेच्या वेळी.

संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना, गायिका लता मंगेशकर, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा। आजी सोनी याचा दिनो। संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज, अत्यंत प्रसिद्ध आणि आनंदानं ओतप्रोत भरलेला असा हा अभंग। या अभंगात भगवंताच्या साक्षात्कारानं आणि संतांच्या भेटीनं होणाऱ्या परमानंदाचं वर्णन आहे। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजचा दिवस हा अत्यंत सोन्याचा, अमूल्य, पवित्र असा दिवस आहे। जमिनीवर जसा आंबट किंवा गोड पाऊस पडतो ना, तसा आज आकाशातून कृपेनं अमृताचा घनू, अमृताचा मेघ वर्षाव करत आहे। हा आनंद, परमानंद, भक्ताला परमसुखाचा अनुभव देणारा। रसिको, मंगल प्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची ही वाटचाल। हा आनंद, परमानंद आकाशवाणीच्या बेर केंद्रासमवेत खास आपल्यासाठी आहे। जसं श्रावण महिन्यात निसर्गाचं महत्व, तसंच धार्मिक दृष्टीनं सुद्धा श्रावणाला अत्यंत महत्व। सौराष्ट्रे सोमनाथांच्या श्री शैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्या महाकाय ओंकार अमरेश्वरम, परलिया वैजनाथंच डाकिन्या भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणसीस्थात विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम घृष्णेशम च शिवालये। ही 12 ज्योतिर्लिंग आपल्या भारतातील, आणि श्रावणी सोमवार म्हटलं तर ओम नमः शिवाय श्री महादेवाचा खास पूजा आराधना होना।

संत शिवदास यांची रचना आता आम्ही प्रसारित केली. विलास पाटील यांचं संगीत होतं, तर अजित कडकडे यांचा हा स्वर. किती बेलाची आवडे, संत शिवदास महाराज यांनी रचलेलं लोकप्रिय मराठी शिवभजन. हे भजन भगवान शंकराची बेल पानावरील अगाध भक्ती आणि भक्तांच्या हाकेला धावून जाण्याच्या स्वभावाचं वर्णन करतात. महादेव शिव अत्यंत भोळे आणि भक्तांच्या साध्या भावानं प्रसन्न होणार दैवत. महादेवाला शंकराला बेल अत्यंत प्रिय. भक्तानं प्रेमानं वाहिलेलं एक बेलपत्रही अर्थात बिल्वपत्रही महादेवानं महादेवाचं मन जिंकू शकतात. अजित कडकडे यांच्या स्वरातील संत शिवदास यांची रचना आता आम्ही प्रसारित केली. कार्यक्रमात त्यानंतर हिंदी भक्ती रचना.

सोनू निगम यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना आत्ता आपण ऐकलेत मंगल प्रभात. आणि आता कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीतानं.

0: शाहीर साबळे आणि सहगायकांच्या स्वरात चकोर अजगावकर यांचं देशभक्तीपर गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं श्रीनिवास खळे यांनी. मंगल प्रभात. हा होता भक्ती संगीताचा कार्यक्रम. आकाशवाणीच्या बीड केंद्रानं हा कार्यक्रम प्रसारित केला.
1: शब्द शब्द सब कोई कहे, शब्द शब्द सब कोई कहे, शब्द के हाथ न पाओ, एक शब्द औषधि करे, एक शब्द करे घाव. संत कबीर.

0: अहो राव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बेळ केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण ऐकताय आमची प्रातःकालीन प्रसारण सभा. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय, सोयाबीन पिकावरील किडींची ओळख, भाग पहिला. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं, सादर करते योगीराज बच्चे. कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यामुळे होणारे नुकसान याविषयी माहिती जाणून घेऊ. भारतात सोयाबीन पिकावर जवळपास 300 प्रकारच्या किडी आढळून येतात. तथापि महाराष्ट्रात सोयाबीनवर प्रामुख्याने चक्रीभुंगा, खोडमासी, विविध उंटाळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ्या, घाटी अळी, पाने खंडाळणारी अळी आणि पाने पोखरणारी अळी, तसेच मावा, तुडतुडे, पांढरीमाशी, फुलकिडे इत्यादी रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यापैकी पाने खाणाऱ्या अळ्यामुळे एकत्रितपणे 71%, फक्त उंटाळ्यामुळे 50%, चक्रीभुंग्यामुळे 29-83%, पाने गुंडाळणाऱ्या अळीमुळे 44-66%, तर खोडमाशीमुळे 50%पर्यंतचे नुकसान होऊ शकते. यामध्ये सोयाबीन पिकावरील ज्या प्रमुख किडी आहे त्याच्यामध्ये खोडमासी. किडीची ओळख अशी आहे, प्रौढमासी खूप लहान असते, 1.9-2.2 मिलीमीटर आकाराची असते. तिचा रंग चमकदार काळा असतो. फक्त पाय, स्पर्शिका आणि पंखाच्या शिरा फिकट तपकिरी असतात. अंडी पांढरी आणि अंडाकृती असतात. अळी पिवळी, तोंडाच्या बाजूने टोकदार आणि मागची बाजू गोलाकार असते. कोश तपकिरी रंगाचा असतो. प्रादुर्भावाची लक्षणे अशी आहेत, खोडमासीचा प्रादुर्भाव पीक लहान असतानाच सहजपणे ओळखू येतो. सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे 15-20 दिवसाच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झोकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. पिकाच्या वाढीच्या नंतरच्या अवस्थेमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत, त्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. परंतु खोड पोखरल्यामुळे शेंगाची संख्या आणि सोयाबीनच्या दाण्यांचे वजन कमी होते. तसेच काही शेंगामध्ये दाणे भरले जात नाहीत. यानंतर चक्रीभुंगा. या किडीची ओळख अशी आहे, प्रौढभुंगा फिकट तपकिरी रंगाचा 7-10 मिलीमीटर लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने 1/3 ते अर्ध्या भागापर्यंत काळ्या रंगाचे असतात. अंडे फिकट पिवळसर आणि लांबट आकाराचे असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी आणि गोलाकार असते आणि तिच्या डोक्याची मागील बाजू थोडी मोठी असते. अळीच्या शरीराचा प्रत्येक भाग जपमाळेतील मण्यासारखा वेगवेगळा ओळखू येतो. चक्रीभुंग्याची प्रादुर्भावाची लक्षणे अशी आहेत, या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे पीक 20-25 दिवसाचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो. शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले वाळलेले आढळतात. त्या झाडाचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे.

0: सरकलेल्या पानांच्या देठावर फांदीवर दोन समांतर खाचा छिद्रांच्या स्वरूपात दिसतील. हा चक्रेभुंग्याचाच प्रादुर्भाव होय. देठ फांदी हळवरपणे कापून बघितल्यास दोन खाचांच्या मध्ये परंतु खालच्या खाचेजवळ देठाच्या फांदीच्या आतील बाजूने एकच पिवळसर लांबट अंडे आपल्याला दिसू शकेल. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते आणि पान वाळलेले असेल तर काही दिवसापूर्वी अंडे दिलेले असण्याची तसेच त्यातून लवकरच अळी निघून ती नुकसान सुरू करण्याची शक्यता असते. अळी पानाचे देठ खोड पोखरून त्याच्या आतील भागावर आपली उपजीविका करते आणि पोखरत पोखरत जमिनीकडे जाते. चक्रीभुंग्याने केलेल्या खाचेमुळे वरच्या खाचेच्या वरील भाग वाळून जातो. चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास उत्पादनात घट येते. बरे तर शेतकरीमधनो आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.
1: सोयाबीन पिकावरील किडींची ओळख भाग पहिला. कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती आता आपण ऐकली. संकलन आणि निवेदन कल्याण शेळकेंचं सादर करते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रस्तुत केला.

0: हे चित्र गाण्यातच नाही सत्यातही उतरवायला हवं हो ना। त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं संरक्षण करा, झाडे लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा।
1: आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बेर केंद्रावरून। 6:45 होत आहेत। सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, 6:50 पर्यावरण विषयक परिसर। आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करतोय।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. नमस्कार श्रोतेहो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे नाते महत्वाचे. श्रोते हो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढं धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण

0: करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारी नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात किती पैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्त्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनवूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार, याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी, ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळं आणि शांत वातावरणामुळं विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं. हिरव्यागार गवताचा गालीचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगर रांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात. त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

0: मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैव विविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात. त्यामुळे मिनी कास पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळणं घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उदगिरीचं पठार हे केवळ पर्यटनस्थळ नाही तर निसर्गाशी नाते जोडण्याचं, शांततेचा अनुभव घेण्याचं आणि सह्याद्रीचे खरे सौंदर्य पाहण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. तर श्रोतेहो, जर तुम्हाला धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेले पठार, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सह्याद्रीचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या उदगिरीच्या पठाराला. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पत्रकार अश्फाक अत्तार यांनी उदगीरचं पठार याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम
2: श्रोतेहो मुंबई केंद्रावरून प्रसारित कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आकाशवाणीचं हे भेट केंद्र आहे. सकाळच्या 6:55 झाले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा तत्पूर्वी जाहिरात संदेश.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
6: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
7: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषा नंतर लगेचच आम्ही प्रसारित करू नमस्कार भेट. सादर करते योगीराज बच्चन. माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:25 सकाळी 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. या दरम्यान गरुड हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम 7:50 आज सकाळी 8:40 समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या, सादर करते किशोर पवार. 9-10 विविध भारती सहक्षेपण. 10:00 मराठी चित्रपट संगीत पाऊल बाटा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात. वय हे केवळ एक संख्या आहे हे सिद्ध करणारा प्रेरणादायी प्रवास या विषयी उषा मुकेश चंद्र रामधामी यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. निवेदन रणजित बागलाने यांचं.

तसेल सादर करते योगिराज बच्चे। 11 वाजता गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाचं प्रसारण। आजच्या कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी अनंजे या जोडीतील संगीतकार कल्याणजी स्मृतिदिन विशेष लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं सादर करतील योगिराज बच्चे। त्यानंतर 11:45 मिश्र संगीत, 12 वाजल्यापासून सहक्षेपण विविध भारती कार्यक्रमांचं, 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून 1 वाजल्यापासून विविध भारतीच्या कार्यक्रमांचं सहक्षेपण। उर्वरित बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू मुंबई दिल्ली केंद्रावरून। कार्यक्रमांची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली। आकाशवाणीचं हे बेड केंद्र आहे, 7 वाजता प्रसारित करत आहोत नमस्कार बेड। सादर करते योगिराज बच्चे, नमस्कार बेड।

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मी विजय पारगावकर। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। सिरसाळ्यात रेशीम उद्योगाचे धडे, बीडला रेशीम उत्पादक जिल्हा बनवण्याचा संकल्प। डॉक्टर कविता गित्ते कराड यांना 2026 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर। सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनानं दिंद्रुड परिसरात जलक्रांती, भूजल पातळीत मोठी वाढ। नव्या राजमाता बसच्या फेऱ्या वाढल्यानं प्रवाशांमध्ये समाधान। आणि अंबाजोगाईत प्रधानमंत्री आवासमधून पुन्हा 66 घरकुल मंजूर, केंद्र सरकारचे आदेश जारी। आणि आता सविस्तर बातमीपत्र। ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही जुनी ओळख पुसून बीडला रेशीम उत्पादकांचा जिल्हा बनवण्याचा खंबीर निर्धार परळी तालुक्यातील सिरसाळा इथं व्यक्त करण्यात आला। मेरा रेशीम मेरा अभियान 2 या विशेष मोहिमेअंतर्गत आयोजित रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकरी आणि तरुण पिढीला रेशीम शेतीच्या आर्थिक गणिताचे धडे देण्यात आले। केंद्रीय रेशीम बोर्ड, कृषी विभाग आणि ग्लोबल विकास ट्रस्टच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या शिबिरात रेशीम उद्योगातील वाढत्या संधीवर प्रकाश टाकण्यात आला। राज्य रेशीम संचालनालयाचे संचालक महेंद्रसिंग ढवळे यांनी स्पष्ट केलं की केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता रेशीम उद्योगासोबत शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय यासारखे पूरक व्यवसाय जोडल्यास शाश्वत उत्पन्न मिळवणं शक्य आहे। पारंपरिक शेती न करता उत्पादनाचे मूल्यवर्धन करून तरुणांनी याकडे एक उद्योग म्हणून पाहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। या प्रशिक्षणामुळे परिसरातील तरुणांमध्ये रेशीम उद्योगाच्या माध्यमातून नवीन रोजगाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। याप्रसंगी कृषीनिष्ठ बाबा सलगर यांच्यासह प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 जाहीर झाला असून यामध्ये बीड जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे। बीड जिल्ह्यातील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गित्ते कराड यांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली आहे। शिक्षक दिनाचं औचित्य साधून येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणाऱ्या देशभरातील 48 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा खडतर 3 टप्प्यांमधील निवड प्रक्रियेतून डॉक्टर कविता गित्ते कराड यांनी हे यश संपादन केलं आहे। डॉक्टर कविता गित्ते कराड यांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। बीड जिल्ह्यातील धारूर आणि माजलगाव तालुक्यात दुष्काळाचं सावट कायमचं हटवण्यासाठी तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या जलसंधारणाचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे। बालाघाट डोंगर रांगेतून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या 21 किलोमीटर पात्राचं रुंदीकरण, खोलीकरण आणि तब्बल 88 ठिकाणी भूजल पुनर्भरण करण्यात आल्यामुळं या भागात मोठी जलक्रांती साकारली आहे। भूजल पातळीत कमालीची वाढ 29 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळं सरस्वती नदी दुथडी भरून वाहिली। नदीपात्रात केलेल्या खोलीकरणामुळं प्रचंड पाणीसाठा तयार झाला असून 88 रिचार्ज बोअरवेलच्या माध्यमातून कोट्यवधी लिटर पाणी थेट भूगर्भात मुरलं आहे। यामुळं दिंदोडसह परिसरातील विहिरी आणि बोअरवेल

0: बोरवेलच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून माजलगाव, परळी, अंबाजोगाई आणि धारूर या चार तालुक्यातील 41 गावांमधून वाहणाऱ्या गुणवारा, पापनाशी, बाण आणि सरस्वती या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम हाती घेण्यात आलं आहे। सुरुवातीला 108 किलोमीटरचं उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात उद्दिष्टांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 120 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे। बीड जिल्ह्यात नवीन सुसज्ज एसटी बसेसमुळे दैनंदिन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाली आहे। एसटी महामंडळानं ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवल्या आहेत। यामुळे या परिसरातील ग्रामीण प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुकर होणार असल्यानं प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। जिल्ह्यात सर्वच आगारात या बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत। जिल्ह्यातील धारूर एसटी आगारात प्रवेशांच्या सोयीसाठी 5 नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संतोष महाजन यांनी दिली। धारूर, केज आणि वडवणी या 3 तालुक्यांचा भार असलेल्या या आगारात जुन्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती। या समस्येवर मात करण्यासाठी एसटी महामंडळानं टप्प्याटप्प्यानं नवीन बस पुरवण्यास सुरुवात केली आहे। दैनंदिन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना आता वेळेवर आणि विना अडथळा प्रवास करता येईल। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंबाजोगाई शहरासाठी आणखी 66 घरकुलांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे। नवी दिल्ली इथं पार पडलेल्या केंद्रीय मंजुरी आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत। या निर्णयामुळे शहरातील अनेक बेघर कुटुंबाचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे। 6 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीत या 66 घरकुलांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। यानंतर 17 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। यापूर्वी अंबाजोगाई शहरासाठी 71 घरकुलांना मंजुरी मिळालेली होती। आता 66 नवीन घरकुलांची भर पडल्यामुळे मंजुरी मिळालेल्या एकूण घरकुलांची संख्या 137 वर पोहोचली आहे। नगरपालिकेनं घरकुल योजनेचे प्रस्ताव तयार करण्यापासून ते अंतिम मंजुरी मिळेपर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला। या मंजुरीमुळे शहरातील गरजू लाभार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। आणि आज 24 ऑगस्ट, आज महत्वाचे दिनविशेष। आजच्याच दिवशी 1690 साली कोलकाता शहराची स्थापना झाली। 1891 साली थॉमस एडिसननं मोशन पिक्चर कॅमेराचं पेटेंट घेतलं। 1995 मध्ये आजच्याच दिवशी मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विंडोज 95 ही अत्यंत लोकप्रिय संगणक प्रणाली बाजारात आणली आणि 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं प्ल्युटोला ग्रहांच्या यादीतून वगळून बटुग्रह म्हणून घोषित केलं। याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवत आहोत। मी विजय पारगावकर आपली रजा घेतो। लेखन सौजन्य पत्रकार सुशील देशमुख आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। नमस्कार बीड। नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला। सादरकर्ते योगीराज बच्चे। यानंतर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करतो।
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
2: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा। संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, आजच कॉल करा 96 37 35 49 85 9637 354985।

0: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळाने आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा.
3: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. उपलब्ध आरोग्य सेवांची नागरिकांना माहिती मिळणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 300 धावा. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यांना आज येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी काल अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावर भारताचं अंतराळ क्षेत्र वेगानं विस्तारत असून जेनझी अभियंते डिझायनर्स कोडर्स आणि शास्त्रज्ञ नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतराळ क्षेत्रात खासगी आस्थापनांचाही वाढता सहभाग महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. राज्यातल्या नागरिकांना दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. या मानकांमुळे ग्रामीण रुग्णालय ते उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टर तपासण्या मनुष्यबळ औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात याची स्पष्ट रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्यांतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. अल्निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला असून जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. संपूर्ण राज्यात

0: 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिवस साजरा करून वॉकेथॉनच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. लोकांना सोबत घेऊन या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं राठोड यांनी सांगितलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन काल उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांना, नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परीक्षांमधले गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ट प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधल्या नवजात शिशू अतिदक्षता विभाग अर्थात NICU आज पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. आगीची घटना घडल्यानंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं नवजात बालकांना सुरक्षित स्थळी हलवलं. जखमी बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विनोद पवार यांनी दिली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं असून पुढील तपास सुरू आहे. एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत इंटेन्सिफाईड IEC कॅम्पेन 2025 उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचा काल राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर इथं आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ सुनील भोकरे यांच्या हस्ते डॉ तडस आणि चौधरी यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात ब्रह्मगाव शिवारात वाघानं गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, मात्र शेतात जाताना काळजी घ्यावी, संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीनं वनविभागाला माहिती द्यावी असं आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि परभणीच्या आत्मविभाग यांच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर, माटेगाव, खांबेगावसह अनेक गावांमध्ये काल जीवामृत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. एकात्मिक पद्धतीनं प्रत्येक गावात 2,000 लिटर जीवामृत तयार करण्यात येणार आहे. जीवामृत दशपर्णी अर्क यामुळे खतांचा वापर कमी होऊन खर्च बचत होईल, तसंच चिकट सापळे आणि पक्षी थांब्यांमुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होईल असं आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भातल्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 29 ऑगस्टपासून होणाऱ्या उपोषण आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या मराठा समाज बांधवांची नियोजित बैठक काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पार पडली. राज्यभरातून मराठा बांधव 28 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत दाखल होणार आहेत. त्यांनी शेतपिकांचं नुकसान होणार नाही तसंच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त नांदेड इथं श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमात काल विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी 150 मधुमेहींची तपासणी, 160 जणांची नेत्र तपासणी करण्यात आल्याचं आश्रमचे अध्यक्ष सुधाकर टाक यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं दर्शनासाठी आलेल्या कावड यात्रेतल्या 2 DJ चालकांमधल्या स्पर्धेमुळे एका 19 वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला. श्रावण महिन्यानिमित्त औंढा नागनाथ इथं वाशिम जिल्ह्यातून आलेल्या कावड यात्रा दर्शनानंतर परत निघाल्या होत्या. त्यावेळी

0: दोन डीजे चालकांमध्ये चढाओढ सुरू झाली. एका चालकानं निष्काळजीपणे वाहन मागे घेत दुसऱ्या डीजेला धडक देण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाच्या मध्ये आल्यानं सोमनाथ भानावत यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं शाळांमध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिन्नू पीएम यांनी दिले आहेत. भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवस अखेर 5 बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 117 तर कर्णधार शुभमन गिलनं 50 धावा केल्या. या सामन्यासाठी जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याला प्रथमच संधी देण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यात काल रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. जवळपास 15 मिनिटं झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरीच्या 57% पाऊस झाला आहे. राज्यात आज मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणी बीड केंद्र. हे आहे आमचे प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळच्या 7:20 झाले. जाहिरात संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंगे येणं, मणक्याचं कॅन्सर,
6: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणार, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.
7: आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड

जाहिरात संदेश काही संदेश आता आम्ही प्रसारित केले. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयी आज सकाळी 8:40 समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. धरित्रीच्या आरशातून

स्पर्ध पाहणारी निसर्ग कन्या सादर करते किशोर पवार। आज सकाळी 10 वाजता रसिकांच्या मैफिलीत खास मराठी चित्रपट संगीत। 10:30 वेळ पाऊल बाटा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाची आणि 11 वाजता गातार हे मेरा दिल कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी आनंदजे या जोडीतील संगीतकार कल्याणजी स्मृती दिन विशेष गातार हे मेरा दिल। लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं असेल, सादर करते योगीराज बच्चय। आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतलं आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे। 7:25 होत आहेत। माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिल खुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करतोय।

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, संगीत म्हणजे साधना. साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे, या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निदिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीचे अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचंय, काही काम करायचंय, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रात

0: साठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघही उत्तम गातात आणि छंद म्हणून बासरी वाजवतात. वडील व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले. त्यामुळे तो पाया पक्का होत गेला आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे. आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की ह्यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं. कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
0: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
1: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली. तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत. गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो,

0: हर एक गाने की एक कहन है, हर एक गाना कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो. मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत, जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करतायत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: औषधी सुगंधी बांबू जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहे विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीने प्रसारित केला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाले आहेत. जाहिरात संदेश.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: हा जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आपण ऐकत आहात आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 7:41 झाले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, संगीत सलील कुलकर्णी यांचं.

0: श्रोतो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला बेला शेंडे यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. सलील कुलकर्णी यांच्या संगीत नियोजनात मला वाटते रे नवा जन्म घेऊ. हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. अल्पविरामानंतर कार्यक्रमातलं यानंतरचं गीत लगेचच.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
0: अल्पविरामानंतर स्वागत परत एकदा भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात.

0: श्याम धोंड यांचं हे गीत आता आपण ऐकलं. आशिष वेटेकर यांच्या संगीत नियोजनात गायिका राधिका. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग एका प्रायोजित कार्यक्रमानंतर. आकाशवाणीचं हे बेल केंद्र आहे. सकाळचे 7:50 झालेत. गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी.
2: डॉक्टर, मागच्या भागात आपण सांगितलं की स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर जो आहे त्यासाठी घरच्या घरी तुम्ही तपासणी करू शकता, ती तुम्ही कशा प्रकारे करायची हे सुद्धा सांगितलं. पण या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाणही जास्त आहे. मुख्यत्वे गर्भाशयाचा कॅन्सर हा अलीकडे वाढलेला मुद्दा आहे, तर तो कशामुळे?
3: आता बऱ्याच वेळेला स्त्रियांच्या अंगावरून पांढरं जात असतं, ते थांबत नाही. आणि बऱ्याच स्त्रियांच्या मध्ये की पाळी व्यतिरिक्त अंगावरून लाल सुद्धा जात असतं, तर मात्र त्यावेळेला वेदना काही नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे अंगावर काढलं जातं आणि स्त्रिया लवकर म्हणजे अंगाची तपासणी करून घ्यायला तयार होत नाहीत आपल्या फॅमिली डॉक्टरकडून म्हणा किंवा इतर डॉक्टरांकडून. तर वरच्यावर नुसत्या गोळ्या घेत राहतात आणि मी त्या नुसत्या गोळ्या घेतल्याने आतमध्ये कारण काय हे कधी उघडकीला येत नाही. त्यामुळे असं जर होत असेल म्हणजे अंगावरून पांढरं जात असेल, लाल जात असेल पाळी व्यतिरिक्त, किंवा शरीर संबंध आल्यानंतर जात असेल, पाळी थांबल्यानंतर जर जात असेल, तर याची दशा हानिशा होणं गरजेचं आहे. तज्ञांकडून सरळ सरळ तपासणी करून घ्यावी. त्यासाठी डिजिटल व्हिडिओ कोल्पॉस्कोपी नावाची ही आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे तपासणी. त्यामध्ये आपल्याला कॅन्सर होणार असेल नंतर भविष्यात ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी
2: गरुड हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर मध्ये ही तपासणी
3: उपलब्ध आहे.
2: आपणही आपल्याला जर कॅन्सर म्हणजे आपल्या घरात कोणी आपल्या स्त्रिया म्हणजे आई बहीण किंवा कोणी आपले नातेवाईक असतील त्यांना हा जर प्रॉब्लेम असेल तर नक्की आपण डॉक्टरना दाखवू शकता. आणि डॉक्टर, हे विचारायचं की मग हा गर्भाशयाचा कॅन्सर मग कुठे याचं मूल होणं न होणं किंवा कुमारिका किंवा लग्न झाल्यानंतर किंवा उतरत्या वयात किंवा मासिक धर्म बंद झाल्यावर याच्याशी याचा संबंध कुठे असतो?
3: काही प्रमाणात संबंध असतो त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्वी मुलांचं खूप प्रमाण असायचं.

0: म्हणजे डिलिव्हरी खूप व्हायच्या, त्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त होतं. त्याचबरोबर पूर्वी अस्वच्छता पण खूप असायची स्त्रियांच्यामध्ये, त्यामुळे सुद्धा कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण हे जास्त होतं. पण आता ते कमी झाल्यामुळं स्तनाचं कॅन्सर प्रमाण वाढलेलं आहे आणि गर्भाशयाचं कॅन्सरचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, परंतु अजूनही ते आहे. आणि तिसरं कारण म्हणजे की याच्याविषयी जनजागृती नाही, माहिती नाही, आणि त्रास काही होत नाही म्हणून छोटी जी लक्षणं प्राथमिक लक्षणं असतात त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या आजार आतल्यात तो वाढत असतो. कारण ही गाठ जी गर्भाशयाच्या तोंडाची जी कॅन्सर आहे त्याची गाठ अशी बाहेरून दिसत नाही, त्याची अंतरून तपासणीच करावी लागते. आणि अंतर तपासणी आपण शंका असेल तर तज्ञाकडून ती करून घ्यायला पाहिजे. मी तर म्हणतो की स्त्रियांनी आपल्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी 20 वर्षांच्या वयानंतर आपल्या स्तनाची आणि गर्भाशयाची तोंडाची तपासणी म्हणजे अंतर तपासणी ही तज्ञांकडून करून घ्यावी वर्षातून एकदा. म्हणजे आपल्या वाढदिवसाची जशी केली तरी त्याच्यामधून आपल्याला बरंच खूप लवकर आपल्याला ह्या गोष्टी पुढच्या होणारे आपल्याला माहिती पडत असतात.
1: म्हणजे खऱ्या अर्थानं त्या स्त्रीला वाढदिवसाच्या तिच्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा तुम्ही या तपासणीच्या माध्यमातून देणार
0: आहात.
1: अगदी खरं आहे, कारण बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीनं हे जर पाळलं, कारण तुम्ही जसं म्हणालात की अवेअरनेस आता कमी होतोय, समाज जागृती कमी होती, तर या माध्यमातून आपण हेच सांगूयात प्रत्येक स्त्रीला तुम्ही तुमची तपासणी दर वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपूर्ण शरीराची तपासणी एकदा करत जा, ज्या माध्यमातून तुम्हाला समजू शकेल की कॅन्सर आपल्याला आहे का किंवा लक्षण आहेत का, आणि जर असतील तर वेळेत त्याचे उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
2: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241-232-67-75 0241-232-67-75. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. यानंतर स्वागत परत एकदा भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमातलं शेवटचं गाणं, तत्पूर्वी जाहिरात संदेश.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
3: हा जाहिरात संदेश आता आपण ऐकला, आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गाणं.

सतीश चंद्र मोरे यांच्या संगीत नियोजनात संजय चुरमुरे यांची ही रचना, गायिका महालक्ष्मी अय्यर. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 8 वाजता आहेत, त्यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8 वाजून 15 मिनिटांनी मॉर्निंग न्यूज आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. पंतप्रधानांनी अलीकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला हे आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाज माध्यमावर एक ध्वनीचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमें ऐसा एक औराखड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: नवी दिल्ली इथं होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना बळ देणारे हे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान व्यापार क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून जपानच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका या शहरांना भेट देणार असून 200 अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं व्यापारी शिष्टमंडळही या दौऱ्यावर आहे. यामध्ये उत्पादन, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद तसंच वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्यसेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा

समावेश आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन GMO अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या पद्धतीच्या पॉपकॉर्न मका संकरित बियाणांचं अनावरण करतील आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशिया दरम्यानच्या व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील SNCU विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायुक्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायू निर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे, ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील मैसुरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील ॲम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोनही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिकनिझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन.

0: नववी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र
2: प्रसारित करीत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला शिवपूजे. निवेदन स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार. सादर करते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या.

0: प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं, ते त्याच्या बरोबरच यावं लागतं. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे माझं आता ठाम मत झालं आहे.
1: प्रल्हाद केशव अत्रे यांचा हा परिमळ अर्थात एका प्रस्तावनेतील हे मनोगत. या प्रस्तावनेत त्यांनी ज्या कवयित्रीसाठी हे गौरवोद्गार काढले आहेत त्यांची प्रतिभा ही अगदी अत्रे म्हणतात त्याप्रमाणे जुन्यात चमकणारी आणि नव्यात झळकणारी अशीच आहे.
0: या आहेत खानदेशातील लेवा गणबोली भाषेतील काव्य प्रतिभेचं 52 कशी सोड अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी.
1: जी निरक्षर होती आणि जिच्या हातांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्रातलं काव्याचं नभांगण झळाळून उठलं. जिला काव्य प्रतिभेच्या नामवंतांनी भूमिकन्या निसर्गकन्या यांसारख्या पदव्यांनी विभूषित केलं त्या बहिणाबाई चौधरी.
0: श्रोते हो, बहिणाबाई सगळ्यांची जिवलग कवयित्री. साधे सोपे आणि मोजकेच शब्द बोली मायमातीची आणि अर्थांना खोली मात्र समुद्राची
1: हीच वैशिष्ट्ये आहेत बहिणाबाईंच्या कवितांची. बहिणाबाईंच्या कविता या लोकसाहित्याच्या कुशीतल्या कविता. गावराण आंबेमोहराच्या सुगंधाला जसा रानभर दरवळण्याचा आशीर्वाद लाभलेला असतो तसाच वारसा बहिणाबाईंच्या कवितांना लाभला.
0: महाराष्ट्राला कवी म्हणून सुपरिचित असलेले बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या काही कवितेची चोपडी घेऊन ते आचार्य अत्रेंना भेटतात.
1: हे तर 52 कशी सोनं हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा गुन्हा आहे अशा उत्स्फूर्त शब्दात आचार्य अत्रे यांनी या कवितांबद्दल गौरवोद्गार काढले.
0: आणि अज्ञानाच्या अंधारात पडलेल्या या काव्यधनाचा साक्षात्कार बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या रूपानं मराठी रसिकांना होतो.
1: आजूबाजूच्या परिस्थितीत घडत गेलेल्या प्रसंगात सजग असणारं चिंतनशील मन, सुख दुःखांकडे अडीअडचणींकडे पाहण्याची सम्यक दृष्टी, शेती माती कष्टकर्म प्रयत्नवाद आशावाद आणि जीवनाचं मार्मिक सार चालत्या बोलत्या भाषेतून शब्दबद्ध करण्याचं कसब, या सर्व गुणांनी त्यांच्यातील काव्य प्रतिभेला खत पाणी घातलं आणि बहिणाबाई नावाचं फुललेलं हे झाड मराठी साहित्यांगणात खोल पाय रोवून उभं राहिलं.
0: श्रोते हो, बहिणाबाईंना कसलीच अक्षर ओळख नव्हती पण ती गोष्ट त्यांच्या प्रतिभेला कधीच बाधली नाही. अर्थात त्या निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्व त्यांनी कधीच नाकार.

0: नाही.
1: माणसा परी माणूस राहतो रे येड जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा.
0: आणि श्रोते हो, विद्येची दैवत सरस्वतीला आपल्या काव्य निर्मितीचं श्रेय द्यायला त्या मागे पुढे पाहत नाहीत.
1: माझी माया सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली.
0: श्रोते हो, जळगाव शहरापासून अवघ्या 2 मैलावर असलेल्या आसोदे या गावी इसवी सन 1880 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. वडील उखाजी महाजन तर आई भीमाबाई, यासोबतच 3 भाऊ आणि 3 बहिणी. बहिणाबाईंचा असा भला मोठा परिवार होता.
1: वयाच्या 13व्या वर्षी जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि पुढे त्यांना ओंकार, सोपान आणि काशी अशी 3 मुले झाली.
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये त्यांच्यावर गुदरलेल्या अनेक प्रसंगाचेही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. लग्नानंतर काही कालावधीतच घरादाराच्या वाटण्यांमुळे विभक्त झालेलं कुटुंब, त्यामुळं कुटुंबावर आलेली आर्थिक आणीबाणी आणि त्यातच दुष्काळ, या खडतर परिस्थितीत अवघ्या 30व्या वर्षी पतीची साथ सुटली आणि बहिणाबाई आपल्या कवितेतून म्हणतात,
1: लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशी सन गेलं कुंकू, रेखा उघडी पडली. अरे

0: आणि श्रोते हो, नियती एवढ्यावरच थांबली नाही तर प्लेगच्या साथीत त्यांच्या मोठ्या मुलाला अपंगत्वही आलं. अशा अनेक कठीण प्रसंगातून बहिणाबाईंना जगण्याची वाट काढावी लागली. या वाटेवर त्यांच्या ओठावर येणारं काव्य जीवनाचं मार्मिक सत्व घेऊनच बाहेर पडत होतं.
1: वाऱ्याचं वाहदानं आलं आलं रे मोठ, त्याच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट. दोन्ही बाजून दर्या धर झुडू पहाती, सोडू नको रे धीर एव संकट किती.

0: श्रोते हो, बहिणाबाईंनी आपल्या शब्दांना कधीही परिस्थितीनं हरलेल्या आणि दुःखानं ग्रासलेल्या बोथट भावनांना स्पर्श होऊ दिला नाही। या उलट त्यांच्या शब्दांनी परिस्थितीच्या अग्नीत जळून आशेची, प्रयत्नवादाची आणि कर्तव्यनिष्ठतेची झळाळी प्राप्त केली। त्यांच्या दुःखावेगात आलेल्या शब्दांनाही एक प्रकारची सकारात्मकता त्यांनी बहाल केली।
1: रडू नको माझ्या जीवा तुला रडायाची रे सव, रडू नको माझ्या जीवा तुला रडायाची रे सव, रडू हसव जरा त्यात संसाराची चव।
0: प्रल्हाद केशव अत्रे यांच्या परिमळ या ओघवत्या प्रस्तावनेसोबत प्रकाशित झालेल्या बहिणाबाईंची गाणी या आवृत्तीत एकूण 35 कवितांचा समावेश होता। बहिणाबाईंनी जीवनाच्या तत्वज्ञानाची उकल करून अनेक गुपितं आपल्या सहज सुंदर काव्यातून उघड केली। हा अनमोल ठेवा या पुस्तकाच्या माध्यमातून रसिकांसमोर ठेवण्यात आला।
1: त्यानंतरच्या पुढील काही आवृत्त्यांमध्ये बहिणाबाईंच्या आणखीन काही अपुऱ्या कवितांचा, काही स्फुट ओव्यांचा आणि म्हणींचा समावेश करण्यात आला। अशा प्रकारे बहिणाबाईंच्या जवळपास 51 काव्यरचना आज उपलब्ध आहेत।
0: त्यांच्या आणखीन कितीतरी कविता लिहून ठेवण्यात न आल्यामुळे त्या काळाच्या पडद्यावरून पुसल्या गेल्या। ही खरं तर एक दुर्दैवी खंतच म्हणावी लागेल।
1: श्रोते हो, बालपणापासून कृषी संस्कृतीत वाढलेल्या बहिणाबाईंवर ओव्या, भक्तिगीतं, कृषीगीतं या लोकगीतांच्या मौखिक परंपरांचे संस्कार झालेले होते।
0: त्यामुळं शेती, निसर्ग, तत्कालीन सामाजिक धार्मिक जीवन, खास करून

0: तत्कालीन स्त्रियांचे कष्टपूर्ण जीवन आणि त्यांच्या मनांचे भावबंध अशा विविध अंगाने बहिणाबाईंच्या कविता कधी उमलून तर कधी उन्मळून येतात.
1: देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार.

0: श्रोतेहो, तत्कालीन ग्रामीण स्त्री जीवन मोठ्या कष्टाचं होतं. त्या काळी मनातील भावभावनांना वाट मोकळी करून देण्याची सोय सुविधा नव्हती. अशा वेळी या स्त्रियांनी आपल्या कष्टाचं गाणं केलं, ते ओव्यांच्या रूपानं, खास करून जात्यावरच्या ओव्यांनी.
1: खानदेशातील लेवा गणबोली भाषेत जात्याला घरोटं म्हणतात. बहिणाबाई सुद्धा हे घरोटं ओढत आपल्या स्वरचित ओव्या गायच्या. जात्याच्या दोन्ही पाळ्यांमधून धान्य भरडून त्याचं पीठ होतं. अगदी तसंच परिस्थितीच्या रेट्यातून माणूस भरडून निघाला की त्याला अनुभवाचं सत्व गवसतं.
0: बहिणाबाईंच्या ओठी आलेले अनुभवाचे हेच सत्व आपल्यालाही त्यांच्या कवितेच्या रूपानं गवसलं आहे.
1: अरे घरोटा घरोटा तुझ्या तुन पडे पिठी, तस तस माझं गाणं पोटातून येत व्हटी.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या कवितेतील नातीही मार्मिक संबंध उलगडून दाखवतात. प्रस्थापिताकडेही वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा त्यांच्या नजरेला आणि त्यातून अवतरणाऱ्या त्यांच्या शाब्दिक कारागिरीला मग दाद दिल्याशिवाय राहवत नाही.
1: देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
0: जीवनावर उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंच्या मौलिक आणि तात्विक कविताही कुठेही जड वाटत नाहीत. उलट दैनंदिन व्यवहाराचा त्या आपल्या साध्या सुध्या शब्दांनी अर्थगर्भित वेध घेतात.
1: आला सास गेला सास जीवात तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर.
0: क्षणभंगूर आयुष्याचं इतकं मार्मिक वर्णन इतक्या सहज आणि मोजक्या शब्दात बहिणाबाईच करू शकतात. या क्षणभंगूर आयुष्याचं मोल कसं जपावं याचंही त्या सोदाहरण वर्णन करतात.
1: जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाचं.
0: बहिणाबाईंच्या कविता म्हणजे उपदेशाचे मधुर आणि रसाळ वाणीने पाजलेले कटुडोस. नकारात्मकता दूर सारून मनात संस्काराचे भाव जागवणारी सकारात्मकतेला उभारी देऊन जीवनाविषयक एक स्पष्ट आणि काटेकोर उमज या कवितात देतात.
1: निजवते भूक्या पोटी तिला रात म्हणूनही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंनी उपमा रूपक आणि अलंकार या आपल्या कवितेत इतके छान ओवले आहेत की त्यांच्या या तुलनांना तुलनाच सापडत नाही.
1: वसांडली मोट करे धोधो थायण्यात, हुंदडत पाणी जस तान पायण्यात.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंचं जीवन हे ग्रामीण संस्कारातलं जीवन होतं. खरं तर ग्रामीण जीवन आणि निसर्ग या परस्परावलंबी गोष्टी म्हणूनच निसर्गाप्रती बहिणाबाईंच्या कवितांमधला जिवाळाही पाल्हाळ नाही तर ओघवता स्वाभाविक आणि प्रांजळ आहे.
1: बिय टरारे भुईत सर्व कोंबे आले भरे, गह्य रल शेत जस अंगा वरती शहारे.
0: कृषी संस्कृतीचा एक धागा संत परंपरेशी जोडलेला आहे. संत परंपरेचा केंद्रबिंदू विठोबाही या बहिणाबाईंचा लाडका आहे. आली पंढरीची दिंडी, विठ्ठल मंदिर, खरा देवामधी देव

0: त्या कवितांमधून त्या पांडुरंगाला आळवतात.
1: माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात सामावत माटी मधी उगवत.
0: श्रोतेहो, ईश्वराबद्दलची त्यांची ही दृष्टी प्रांजळ आणि पारदर्शी होती. खऱ्या देवपणाचं स्वच्छ दर्शन घडवताना त्या लिहितात.
1: सदा जगाच्या कारणे चंदना परी घसला, अरे सोता मध्ये त्याले देव दिसला दिसला.

0: कृषी जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. बहिणाबाई स्वतः शेतकरी असल्यामुळं कवितेतील पाऊस शेती आणि शेती संबंधित विषयांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या कवितेतून त्या व्यक्त होतात.
1: आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस.
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांनी मराठी साहित्य विश्वाला खानदेशामधील लेवागण बोलीभाषेची जी शब्दसंपदा बहाल केली आहे ती क्वचितच रसिकांच्या अभिरुचीला काही अनोखी वेगळी चव बहाल करते.
1: बहिणाबाईंनी रचलेल्या काही स्फुट ओळींना म्हणींचंही स्वरूप प्राप्त झालं. बहिणाबाईंच्या अशा जवळपास 29 म्हणींचा समावेश त्यांच्या बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या नंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये करण्यात आला आहे.
0: या सर्व म्हणी बहिणाबाईंना परिस्थितीनुरूप अगदी उत्स्फूर्त सुचलेल्या होत्या. जसे की ही म्हण, ज्याच्या हाताला घट्टे त्याले देव भेटे.
1: या म्हणीतून कष्ट परिश्रम करणाऱ्यालाच ईश्वराचा साक्षात्कार होतो असं सांगताना बहिणाबाई परिश्रमाचं मूल इथं स्पष्ट करतात.
0: आणि ही म्हण तर बहिणाबाईंच्या अचूक मार्मिक निरीक्षणाचा कळसच म्हणावी लागेल. मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात आलं.
1: यासोबतच श्रोते हो, हातामधी घडाय फुकट गेला याय,
0: आरशी झाली पारखी आता मी कोणासारखी,
1: डोयाले आली लाली चष्म्याले औषधी लावली,
0: अशा मोजक्याच शब्दांच्या पण व्यापक आशयाच्या बहिणाबाईंच्या म्हणी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं प्रमाण देतात.
1: श्रोते हो, जीवनाविषयक सर्वांग सुंदर तत्वज्ञान विदित करणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्य आणि लोकगीतांप्रमाणे या काव्याला एक अंगभूत सूर ताल लय आणि गेयता लाभली आहे.
0: गेयता बोली आणि आशय घनता या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध करण्याचा मोह जर कोणाला आवरला नसता तर नवलच.

0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या अभिजात काव्य प्रतिभेनं प्रतिष्ठापित अनेक समजुतींना गैर ठरवलं, जसं की साक्षरतेशिवाय प्रतिभेला धार लागत नाही. आपल्या स्वतःच्या हातानं कधीही श्री न गिरवू शकलेल्या बहिणाबाईंच्या कविता आज सरस्वती, सारस्वत आणि रसिकांच्या ओंजळीमधले मौल्यवान हिरे बनले आहेत.
1: मराठी साहित्य विश्वाला इतक्या अभिजात काव्याचं संचित बहाल करणाऱ्या बहिणाबाई सामान्यातल्या असामान्य प्रतिभा ठरतात. त्यांच्या या अद्भुत आणि अविश्वसनीय प्रतिभेला मानाचा मुजरा. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणाऱ्या या कवित्रीस विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण ऐकलत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून.

0: स्वर्ग पाहणारी निसर्ग कन्या, लेखन केलं होतं शिवलीला शिवपूजे यांनी, निवेदन होतं स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार यांचं, सादर करते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आपण ऐकत होता. सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. आज शिव उपासनेचा दुसरा श्रावणी सोमवार. सौराष्ट्र सोमनाथांच्या श्री शैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्यात महाकालम ओंकार अमलेश्वरम परल्याम वैद्यनाथांच्या डाट

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हे गीत महानंदा या चित्रपटातलं. कार्यक्रमात त्यानंतर सुरेश पाडकर यांच्या समवेत अनुराधा पोडवाल, गीतरचना जगदीश खेबुरकरांची, संगीत अनिल अरुण यांचं आहे, चित्रपट अरे संसार संसार.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात हे गीत अरे संसार संसार या चित्रपटातलं. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. कार्यक्रमात यानंतरचं गाणं, तत्पूर्वी अल्पविराम.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचे डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.

संगीताच्या कार्यक्रमात आणि यानंतर पुन्हा एकदा एक खास गाणं आम्ही आपल्यासाठी निवडलंय. चला लगेचच प्ले करतो, ऐकूया, एन्जॉय करूया.

0: शांताराम नांदगावकर यांचं गीत आता आपण ऐकलं. अशोक पत्के यांच्या संगीत नियोजनात युगलस्वर होता सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवर यांचं गोष्ट धमाल नाम्याचे चित्रपटाचं नाव.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
3: आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब भिजावे, त्यातही मटले चिंब भिजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

आशा भोसले यांच्या स्वरात सवत चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकलं, संगीतकार दत्ता डावसेकर, आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गाणं

शांताराम नांदगावकरांचं गीत आता आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात स्वर होता अशोक खरे आणि रक्षा राव यांचा चित्रपट घाबरायचं नाही. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. माहिती ज्ञान मनोरंजनाचा खजिना FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी बीड केंद्र. आता आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम पाऊल वाटा. आजच्या कार्यक्रमात वय हे केवळ एक संख्या आहे हे सिद्ध करणारा प्रेरणादायी प्रवास याविषयी उषा मुकेश चंद्र रामधामी यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आता प्रसारित करत आहोत. निवेदन

0: रणजित बागलानी यांचं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगिराज बच्चे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम पाऊल वाटा.
1: श्रोतेहो नमस्कार. पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपण सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपण अंबाजोगाई येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका उषा रामधामी यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. निर्मिती सहाय्य रणजित बागलाने यांचं आहे आणि सादरकर्ते आहेत योगिराज बच्चे.
2: श्रोतेहो नमस्कार. पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच बीड शहरातील बीड जिल्ह्यातील प्रतिथीय संपादित व्यक्तिमत्वांना बोलत असतो आणि एकूणच त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेत असतो. आपल्या तरुण बांधवांना, तरुण पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हा प्रपंच आपण आपल्यासमोर मांडत असतो, श्रोत्यांसमोर मांडत असतो. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात एक असं व्यक्तिमत्व आलं आहे की त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या हस्ते राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: मॅडम मला सुरुवातीला आपला परिचय सांगा.
3: सर माझं नाव आहे सर उषा मुकेशचंद्र रामधामी.
2: अच्छा. मॅडम आपलं जन्म कुठे आणि कधी झाला आणि आपलं शिक्षण कुठल्या माध्यमातून आणि कसं झालं?
3: माझा जन्म झालेला आहे विदर्भात अकोला या ठिकाणी.
2: बर.
3: आणि त्यावेळेला मी 11वी DED होते.
2: बर.
3: आणि 1982 ला माझं लग्न झालं आणि मग मी अंबाजोगाईला आले.
2: बर.
3: पण
2: 1982 ला
3: लग्न झालंय आणि त्यावेळची जी परिस्थिती होती, मी ज्या समाजामध्ये जन्मले किंवा वाढले इकडलं वातावरण थोडं वेगळं होतं, पडदा पद्धत होती, त्यामुळे मी 3 वर्ष मला स्ट्रगल करावं लागलं आणि या संघर्षातून मी शेवटी 1985 साली जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका म्हणून मी कार्यरत झाले आणि रुजू झाले आणि 1985 ते 2020 पर्यंत मी 39 वर्षे सेवा केली आणि या कालावधीमध्येच मी 12वीपासून माझं शिक्षण केलं, BA केलं, MA हिंदी केलं, त्यानंतर BED केलं आणि MA सुद्धा केलं. हे सर्व श्रेय माझ्या सासरच्या मंडळीनं जातं, विशेषतः माझ्या पतींना.
2: तर विदर्भात तुम्ही मग तुमचं बालपणापासून ते 12वीपर्यंत शिक्षण झालं ना?
3: हो.
2: तर मग त्यावेळेचे शिक्षण पद्धती किंवा त्यावेळेचं वातावरण, शैक्षणिक वातावरण कसं होतं?
3: तिथला अतिशय म्हणजे खूप छान होतं वातावरण. एकतर मी म्हणजे 4 बहीण 1 भाऊ असं आमचं कौटुंबिक वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये माझे वडील हे प्राथमिक शिक्षक होते सुरुवातीला आणि आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. पण माझ्या आई वडिलांनी आम्हा सर्व भावंडांना अतिशय उत्तम संस्कार केले आणि शिक्षण असं दिलं की स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि भविष्यामध्ये परिस्थिती जी असेल त्या परिस्थितीला तोंड देण्याचं बळ किंवा सामर्थ्य त्यांनी आमच्यामध्ये प्रदान केलं.
2: मग त्या काळामध्ये शिक्षकांबरोबरचे तुमचे संबंध किंवा त्या काळात शिक्षकांबरोबरचे विद्यार्थ्यांचे संबंध कसे होते?
3: सर त्यावेळेला शिक्षकांची आदरयुक्त भीती असायची पहिली गोष्ट. तर छडी लागे छमछम विद्या ही घमघम हा जो प्रकार तो त्या काळात होता. मात्र कारण मी 1979 साली मी 10वी झाले त्याच्या अगोदरचा जो कालावधी आहे त्यावेळेला दरवर्षी अशी भीती वाटायची की आपण यश संपादन करू शकतो किंवा नाही, किंवा आपली परिस्थिती काय असेल, आपण चांगल्या प्रकारे यश संपादन करू की नाही, अशी सारखी भीती वाटायची. आणि शिक्षकांनी जे काही सांगितलं ते आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. उदाहरणार्थ आमच्या हेबाळे मॅडम तर त्या भूगोल शिकवायच्या, एक वाक्य अजून लक्षात आहे, वात म्हणजे वारा, वरण म्हणजे आवरण, वातावरण. आणि ती ते जे वाक्य ते अजून माझ्या डोक्यात अजूनही फिड आहे. त्या शिक्षकांना मी कधीच विसरू शकणार नाही.
2: बरोबर आहे. मग 10वी पास झाल्यानंतर पुढे तुम्हाला शिकाव असं वाटलं होतं?
3: हो, शिकाव वाटलं होतं आणि मला शिक्षिका होण्याची खूप इच्छा होती. पण त्यावेळेला असं झालं की माझं वय 16 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, थोडं कमी होतं, त्यामुळे मला DED ला मी पात्र नव्हते प्रवेश घेण्यासाठी, कारण त्यावेळेला 10वीनंतर DED होतं.
2: बरोबर.
3: तर वय कमी पडतं म्हणून मी 11वी आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला आणि 1 वर्ष मी 11वी केलं आणि पुन्हा पुढच्या वर्षी मी अप्लाय केला अर्ज भरून. मग माझा DED ला अगदी सहजासहजी नंबर लागला. अकोल्याला शासकीय अध्यापक महिला महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला आणि 2 वर्ष मी DED केलं.
2: अच्छा. मग 10वीनंतर तुम्ही DED केलं?
3: हो.
2: आणि DED करून मग पुढे?
3: DED झाल्यानंतर मला एका शाळेमध्ये इंटरव्ह्यूचा कॉल आला
2: अकोल्यालाच
3: आणि तिथे मग मी शिवाजी हायस्कूलची एक शाखा होती हररपेठ मध्ये, त्या ठिकाणी मी 2 वर्ष सेवा दिली प्राथमिक शिक्षिका म्हणून.
2: बर. मग तिथून पुढे मग लग्नाचा प्रवास?
3: हा, लग्नाचा प्रवास सुरू झाला. मग 1982 ला लग्न झालं, मग इकडे

0: आले मी इच्छा खूप होती माझी की आपण कंटिन्यू करावं म्हणून
1: शिक्षण
0: शिक्षण नव्हे म्हणजे शिक्षकीपेक्षा मला पुढे कंटिन्यू करायचं होतं पण परिस्थिती नव्हती कौटुंबिक वातावरण जे होतं फार अगदी मध्ये म्हणजे धबधब्याचं होतं एक सून म्हणून मी पहिली सून आहे की जिने मी घराबाहेर पाऊल टाकलं आणि मी या सेवेच्या या शिक्षणाच्या मार्गावर मी पदार्पण केलं
1: तुमच्या गावाकडे तुमच्या माहेरी पडदा पद्धत वगैरे किंवा इकडे इकडेच पडदा
0: नाही विदर्भात एवढा पगडा नव्हता जरा हा मराठवाड्याचा भाग असल्यामुळे कदाचित किंवा त्या घराची जी काही म्हणजे पद्धत होती तशी आमच्या समाजामध्ये होतीच तशी पण इकडे पगडा त्याचा थोडा जास्त होता.
1: अच्छा पण असं असताना सुद्धा तुम्ही घरच्यांबरोबर किंवा घरच्यांचा तुम्हाला पाठिंबा कसा
0: माझे मिस्टर आणि माझे चुलत सासरे होते त्यांनी मला भरपूर पाठिंबा दिला आणि पे युनिटमध्ये माझं नाव त्यावेळेला दाखल केल्यानंतरच आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येत असे आणि मग त्यांच्या मदतीने मला घराबाहेर पडण्याची थोडी म्हणजे संधी मिळाली.
1: अच्छा मग पुढे तुम्ही इथं इथं इथली वाटचाल काय झाली तुमची आता बीडला आल्यानंतर?
0: हा बीडला आल्यानंतर मग ते 1985 अगोदर मला 2-3 कॉल आले होते पण मी जाऊ शकले नाही.
1: अच्छा
0: त्या तिसरा कॉल आला तर जर आपण या कॉलला उत्तर नाही दिलं किंवा आपण उपस्थिती जर नाही दाखवली तर आपल्याला पुन्हा कॉल येणार नाही या विचाराने घरात थोडा विचार झाला आणि मग मला माझ्या मिस्टरांनी स्वतः त्यांनी मला सहकार्य केलं आणि लेखी परीक्षेला तोंडी परीक्षेला त्यांनी मला सहकार्य केलं आणि ते इथे घेऊन आले आणि कालांतराने जवळजवळ 3-4 महिन्यानंतर मला मग जिल्हा परिषदेची घाटनांदूर या ठिकाणची ऑर्डर आली.
1: बरोबर घाटनांदूर जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही शिक्षिका म्हणून लागलात.
0: हो
1: मग त्याच्यानंतर पुढे चला बाबा आपल्याला बीएड करावं वाटलं किंवा एमएड करावं वाटलं?
0: नाही मग त्यावेळेला मग मला माझी 3 लहान मुलं होते 2 मुली आणि 1 मुलगा मग त्यांचं संगोपन ही माझी फार महत्वाची जबाबदारी होती आणि त्यांना बघण्यासाठी मला म्हणजे सेवेत लक्ष देऊन म्हणजे माझं अध्यापन कार्य करून मला कौटुंबिक जबाबदारी पण सांभाळायची होती आणि म्हणून त्यावेळेला मी विचार केल्याने 5-6 वर्ष मी जाऊ दिले आणि त्याच्यानंतर माझ्यासोबतच्या ज्या शिक्षिका होत्या त्या इन सर्व्हिस करत होत्या शिकत होत्या तर मला मनामध्ये कुठेतरी असं वाटलं की आपणही काहीतरी करावं आणि म्हणून मी सुरुवात केली हिंदी पंडित परीक्षा दिली त्यात मी उत्तीर्ण झाले त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण 12वीपासून आपण शिक्षण घेऊयात म्हणून मग मी अंबेजोगाईला वेणुताई महिला महाविद्यालयामध्ये रितसर प्रवेश घेतला 12वीला आणि त्या ठिकाणी मी द्वितीय आले कॉलेजमध्ये आणि त्यावेळेला माझा रुक्मिणीताई पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर बीए पण मी तिथनंच केलं हिंदीमध्ये मी द्वितीय आले तिथे त्यावेळेला माझा सन्मान करण्यात आला आणि मग मला असं वाटलं की आपण एमए पण करावं हिंदी आपलं मातृभाषा आहे आणि मला आवडही आहे मग मी एमए केलं त्यानंतर मला असं सिनियरिटी प्रमाणे इन सर्व्हिस बीएडची त्यावेळेला संधी होती नाशिकचं आपलं मुक्त विद्यापीठाचं हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं बीएड केलं बीएड केल्यानंतर मला आमच्या शिक्षकांनी मला खूप प्रेरित केलं की आपण करू शकता आणि परिस्थितीवर तुम्ही मात करून तुम्ही एमएड सुद्धा करावं मी असं म्हटलं होतं की एमएड करीन मी काय हरकत नाही पण जर समजा माझ्या सेवेमध्ये असताना त्याचा माझ्या खात्यामार्फत काही उपयोग जर झाला तर चांगली बाब आहे पण तरी ज्ञानात भर पडावी माझ्या अनुभवात किंवा माझ्या शैक्षणिक अर्हतेमुळे माझ्या विद्यार्थ्यांना त्याचा काही उपयोग झाला तर चांगली गोष्ट होईल आणि म्हणून मग मी विचार केला आणि पुन्हा मग मी कामाला लागले आणि एमएड मी 2005 साली प्रबंधासह अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन करून पूर्ण केलं.
1: कुठला एमएडला प्रबंध होता तुमचा?
0: माझं नाट्यकरण पद्धती आणि पारंपरिक पद्धती याचा तौलनिक अभ्यास.
1: बरोबर
0: याचा मी प्रबंध तयार केलाय
1: शैक्षणिक पद्धती
0: शैक्षणिक
1: हा ना शिक्षण पद्धतीमध्ये नाट्यकरण आणि
0: पारंपरिक पद्धत यामध्ये तौलनिक अभ्यास केला कोणती पद्धती जास्त परिणामकारक आहे त्याचा मी अभ्यास करून त्याचा निष्कर्ष काढला.
1: अच्छा पुन्हा माध्यमिक शाळेमध्ये तुम्ही रुजू झाला असताना?
0: नाही सर
1: प्राथमिक
0: नाही आम्ही एकदा प्राथमिक मध्ये आमच्याकडे तशी सोय नाही आहे की माध्यमिक मध्ये जाते माध्यमिकची एक स्वतंत्र भरती असते आणि प्राथमिक मग त्याच्यामध्ये असं असते आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार आणि सिनियरिटीनुसार प्रमोशन होत राहतात मग मी प्राथमिक शिक्षकापासून पुन्हा पदवीधर शिक्षिका झाले त्याच्यानंतर मुख्याध्यापक पद घेतलं मी आणि 7 वर्ष मुख्याध्यापक पदावरूनच मी सेवानिवृत्त झाले.
1: मग मला काय म्हणायचं की तुम्ही आता सेवानिवृत्त झाल्यानंतर आपली पुढची वाटचाल काय?
0: माझ्या ज्ञानाचा जो अनुभव आहे किंवा आयुष्याचा जो अनुभव आहे

0: त्या अनुभवाचा फायदा आपल्या समाजाला व्हावा, माझ्यासारख्या बंधूंना भगिनींना व्हावा असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मी या ठिकाणी बऱ्याचशा सेवाभावी संस्था आहेत त्याला मी जॉईन झालेले आहे. ते मी लायनेस क्लब जो आहे त्याला तर मी जवळजवळ 22 वर्षापासून मी रुजू झाले होते आणि माझं सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य त्यांच्या मार्फत मी करत आले, सेवेत असताना सुद्धा केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ इथे जो स्थापन झाला होता तालुका स्तरावर त्याला तेही मी जॉईन केलं सेवानिवृत्तीनंतर.
1: तुम्ही अध्ययन आणि अध्यापनाचं काम तुमचं घाटनांदूर इथं चालू असता तुम्हाला अनेक वेगवेगळे पुरस्कार पण मिळाले असतील ना?
0: हो.
1: अच्छा.
0: हो, मी म्हणजे पुरस्कार मिळण्यासाठी मी तसा काही प्रयत्न केला नाही, पण मी जे काही केलं ते मनापासून केलं. माझ्याजवळ जे आहे ते माझ्या सर्व विद्यार्थ्यांना द्यावं, त्याचा सर्वांगीण विकास व्हा, केवळ शैक्षणिक नव्हे तर त्याचा म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकासासोबत समाज सुद्धा सुधारला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा मी प्रयत्न केला.
1: अगदी. माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांच्या हस्ते सुद्धा आपला राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये उमटलेली भावना काय होती?
0: सर, मला तो म्हणजे अनपेक्षित आनंद झाला होता. मला तो म्हणजे मी कधी अशी कधी विचार केला ना, हा एवढं मात्र होतं की माझ्या खात्यामार्फत माझी एक माझ्या कार्याची फाईल मी 2 वर्षापासून बीड या ठिकाणी सादर करत होते आमच्या जिल्हा परिषदेला. मग त्याचं पुढे काय होतं, काय म्हणजे खात्यामार्फत जातं ते त्याची प्रोसेस मला काही माहिती नव्हती, पण त्याची दखल माझी राज्यस्तरावर न घेता ती राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. आणि 9 ऑगस्ट रोजी मला एक खाकी लिफाफ्यामध्ये एक पत्र मिळालं शाळेमध्ये, ते मी म्हणजे भारत सरकार लिहिलेलं होतं, पण मी लायनेस क्लबचे काम करत होते त्याच्यामुळे मला असं वाटलं एखादं पत्र त्याचं असावं, म्हणून मी ते तसंच बाजूला ठेवून दिलं. आणि बऱ्याच म्हणजे 2 तासानंतर मी ते उघडून पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर मला म्हणजे आनंदाचा म्हणजे पारावार नव्हता असं मी म्हणेन, कारण मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं की मला एवढा मोठा पुरस्कार, म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार होता. आणि त्यावर मी कविता पण लिहिली होती सर.
1: बरोबर.
0: ते त्याचं मी एक आडवळीमध्ये कविताबद्ध केलेलं आहे, त्याचं मी वाचन करून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे पुरस्कार. 9 ऑगस्ट 2006 क्रांती दिनाचा योग साधला, ऐन दुपारी तिसऱ्या प्रहरी खाकी पाकिट हाती गवसला. वाचून पत्र विश्वास बसेना, हर्षाचा धक्का बसला. 5 सप्टेंबरला दिल्ली येथे सन्मानाचा तुरा खोवला. आदर्शाची गौरवगाथा घेऊन परतले कुंभे फळला, वर्षावाने सत्काराच्या कृतार्थतेने जीव धन्य झाला. पुरस्कार समाजाने घेतलेली दखल काढा कार्याचा काढला, सर्वांची भरभरून मिळाली दात कौतुकाने मान अधिक वाढला. कार्योन्नती आणि सेवेचे व्रत निश्चय मेरू उभारला, प्रयत्नांची कास धरुनी 2 हात केले प्राप्त परिस्थितीला. सहकार्य, स्नेह, विश्वास, आदर मिळत गेले मजला, कुटुंब आणि नातेवाईकांचीही साथ पाठिंबा संगतीला. ईश्वरचरणी एकच मागणी, धन्य तुझ्या या दानाला, जपण्याचे सामर्थ्य लाभू दे कर्तृत्वाच्या या यशाला, कर्तृत्वाच्या या यशाला.
1: वा छान. काय होतं की पुरस्कार हे माणसाला वाटेवरल्या सावल्यांप्रमाणे असतात.
0: हो.
1: एखाद्या कडक उन्हामध्ये आपण जात असताना अचानक एखाद्या झाडाखाली सावलीवर उभारल्यानंतर जे आपल्याला उमेद मिळते पुढे जाण्याची, ती उमेद आपल्याला पुरस्काराच्या माध्यमातून मिळते.
0: हो.
1: पण हे करत असताना तुम्ही संगीत मध्यम परीक्षा सुद्धा पास झालेला?
0: हा, मी हे संगीत मध्यमापूर्वी मी लग्नाआधीच केलेलं आहे सर.
1: बरोबर.
0: आणि माझे वडील संगीताचे शिक्षक होते, त्यानंतर ते प्राध्यापक झाले, म्हणून संगीताचं माहेर घर माझ्या घरी होतं. आम्ही सगळे बहीण भावंड गायन, वादन, वाचन, लेखन, कला, क्रीडा यामध्ये आम्ही अगदी पारंगत झालेलो, कारण आमच्या वडिलांनी तसे संस्कार.
1: आवडलेलं एखादं गाणं म्हणून दाखवा.
0: मी एक प्रार्थनेचा एक कडवं म्हणून दाखवेन. इथे निश

0: ना।
1: धन्यवाद। हे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा विद्यार्थी, बालक, पालक आणि शिक्षक या तिघांच्या त्रिकोणामधलं शिरोबिंदू

0: मधलं अंतर कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले?
1: अध्ययन अध्यापन या प्रक्रियेमध्ये ज्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांशी संलग्न होतो किंवा त्याला आपलंसं करण्यासाठी किंवा त्याला काय हवं देण्यासाठी आपण मी तर नेहमी उत्सुक असायचे आणि या विद्यार्थ्यासोबत पालक हा फार अतिशय महत्वाचा घटक आहे. कारण पालकांचं जेव्हा सहकार्य मिळेल तेव्हाच विद्यार्थी हा आपली स्वतःची प्रगती साधू शकतो. मग याला पालकांशी आपण जर संपर्क साधला त्यांची परिस्थिती काय आहे आणि विद्यार्थ्यांसाठी कुठे कमी पडत आहेत किंवा विद्यार्थी त्यांना आपल्या शाळेविषयी काही वेगळं तर सांगत नाही ना, यासाठी गृहभेटी देणे, शिक्षक पालक संघ स्थापन करून पालकांच्या सभा घेणे, वेळोवेळी त्यांना विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलही आणि त्यांच्यामध्ये असलेल्या काय ज्या काही त्रुटी असतील या संदर्भात देखील आम्ही जागरूकता पाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला
0: आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतरची एक मनामध्ये अशी एक वेगळी भावना निर्माण झाली का की आता एक टप्पा आपण आपल्या जीवनातला एक ओलांडलाय, आता पुढे काय करायचं, एक असा प्रश्न पडलाय का?
1: प्रश्न मला कधीच पडला नाही, कधीच पडत नाही, आजपर्यंत कधीच पडलेला नाही मला की माझं पुढचं काय आहे किंवा मी रिकामी आहे. कारण माझ्याकडे इतके छंद आहेत, इतकं मला काहीतरी करायचं, रोज मला प्रत्येक दिवस जेव्हा उगवतो तेव्हा मला असं वाटतं की आज माझं काहीतरी टास्क असलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी माझा वेळ देत असते आणि त्यामधनं जे नवनिर्मिती होते त्याची गणना नाही, ते आनंदाची, ते आत्मिक समाधान आहे, ते मी माझ्यासाठी जगते, माझ्यासाठी वेळ काढते. आणि असा कधीच प्रश्न पडला नाही की आज काय किंवा पुढे काय होईल. 5 वर्षाचं बीट तयार केलेलं आहे, 60 ते 65 या 5 वर्षाच्या बीटमध्ये माझं जे टार्गेट आहे की माझे जे ध्येय आहे ते मला पूर्ण करायचं आहे असं मी गृहीत धरून माझी मानसिकता शारीरिक सजगता बाळगून त्यानंतर नवनिर्मिती काय करता येईल, मला माझा छंद कसा जोपासता येईल या संदर्भात मी नेहमी प्रयत्न केलेला आणि ते मी टार्गेट पूर्ण केलेलं आहे. 65 वर्ष माझं रनिंग आहे, हे संपलं पुढच्या 5 वर्षाचं मी नक्कीच नियोजन करीन.
0: छानच की. पण आता काय आहे की समाजामधली जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर सेवानिवृत्ती झाल्यानंतर ती थोडी कचून जातात आणि मग आता काय आपण पिकलं पान घालणार अशी एक त्यांच्या मनामध्ये एक नाही का भावना झालेली असते. अशी भावना होऊ नये यासाठी ज्येष्ठ मंडळींनी काय करायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: पहिली गोष्ट तसं आहे की आपण सेवानिवृत्त झालं, आपलं वय झालेलं आहे, मग आपण आता सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत किंवा आपण आता काही कामाचे नाहीत, ही भावना जोपासणं अतिशय चुकीची आहे. मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगते
0: अगदी
1: की असं गृहित धरायचंच नाही की मी आता कामाचा नाहीये, आता मी काय करेन. तुम्ही आयुष्यभर सेवा दिलेली आहे, त्याचा आर्थिक मोबदला जरी घेतला असेल तर आता तुमचं कुटुंब आहे, समाज आहे, जे तुम्ही केलं नाही, जे करायचं राहिलं ते तुम्ही अगदी मनमोकळेपणाने करण्यासाठी तुम्हाला मिळालेली एक संधी आहे आणि या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. मी एकाकी आहे, मी बिचार आहे असं अजिबात कोणीही मनामध्ये आणायचं नाही. आणि सेवानिवृत्त झाले म्हणजे काय कामाचं वय निघून गेलं असं अजिबात धरायचं नसतं, उलट तिथून नव्या उमेदीने जगायचं असतं, सगळं करायचं असतं जे राहिलं ते.
0: आणि मग तुम्ही जे जे काही छंद जोपासलेत ते छंद तुम्ही तुमच्या ज्येष्ठ मंडळींना शेअर केलेत का नाही?
1: हो केलेत ना. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत अनेक कार्यक्रम होतात, उपक्रम राबवले जातात, विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं की ज्यामध्ये गीतगायन स्पर्धा असेल, वेशभूषा स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, स्मरणशक्ती असेल किंवा सामान्य ज्ञान स्पर्धा असेल, तर या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपण व्यक्त झालो तर इतरांना निश्चितच प्रेरणा मिळू शकते आणि ज्या ज्या वेळेला प्रबोधन करण्याची वेळ येते त्यावेळेला संधी कधी मी सोडत नाही.
0: अगदी अगदी. काय होतं की वय वाढत जातं तसं तसं आपल्या मनामध्ये एक अशी एक मनामध्ये रुखरुख निर्माण होते की आपली ही गोष्ट करायची राहिली आहे, अमुक गोष्ट करायची राहिली आहे, तमुक गोष्ट करायची राहिली आहे, घरच्या प्रपंचामध्ये ही गोष्ट करत राहून गेली आहे किंवा शिक्षकी पेशामध्ये अध्ययन अध्यापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही गोष्ट करायची राहून गेली आहे, अशी गोष्ट मनामध्ये एक रुखरुख राहून गेली असते, राहून गेलेली गोष्ट अशी काही गोष्ट मनामध्ये राहून गेलेली आहे का?
1: नाही सर, मी सेवेत असताना सुद्धा कुठली राहिले, कारण मी सतत उद्योगी असल्यासारखं होते, मला जेव्हा जे जे वाटलं ते मी करत राहिले आणि आताही सध्याही मी म्हणजे ज्येष्ठांमध्ये मिसळणे, मित्रमंडळींमध्ये जाणे येणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि एक सशक्त असं वातावरण कसं निर्माण होईल, आपल्या सोबत असणाऱ्यांना देखील त्याचा कसा फायदा होईल या संदर्भात मी प्रयत्न करत असते. आणि मला असं कधीच काही वाटत नाही की माझं करायचं राहून गेलेलं आहे. मी माझी एक कविता पण लिहिलेली आहे सर.
0: बरोबर.
1: वयाची पर्वा म्हणून मी एक कविता लिहिलेली आहे की विशिष्ट वय झाल्यानंतर आपण स्वतःला कमकुवत न समजता किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही भावना मनामध्ये न ठेवता आपण

0: तारे नसून महातारे आहोत ही भावना आपल्या मनामध्ये जोपासली पाहिजे आणि पुढचा प्रवास पुढचं जे सेशन आहे ते अतिशय आनंदाने आपण जगलं पाहिजे. सेकंड इनिंग. तर मी परवा वयाची ही एक कविता मी लिहिलेली आहे माझ्या या पाझर कविता संग्रहामध्ये, त्याचं मी वाचन करते आहे. वय झाले म्हणून मनाला मुरड घालायची नसते, मन मोकळेपणाने बिनधास्त जगायचे असते. बालपणात जाण्याची कधीतरी उर्मी जन्मात घेते, लहानपण देगा देवा याचना केली तरी पूर्ण होत नसते. गेलेला काळ आणि वेळ पुन्हा परत येत नसते, इच्छित काळात वयात जाऊन मनसोक्त बागडायचे असते. कधीतरी चिंब पावसात भिजावे, पडणाऱ्या गारांच्या लिंबोण्या झेलावे, कधीतरी वाहत्या पाण्याशी खेळावे, काटेरी छोटीशी नाव सोडून बघावे, कधीतरी झाडांची पारंभी झुलवावी, उंच उंच हिंदोळ्यांची मजा घ्यावी, कधीतरी झाडावरची कैरी खाली पाडावी, चिमणी कावळ्यांची शाळा भरवावी, कधीतरी लिंगोरच्या धाबाधुबीच्या आठवणीत क्रिकेटचा एक षटकार मारावा मुलांच्या समोर, कधीतरी फुटबॉलला फटका द्यावा चालत, लहानांसवे शिवाशिवीचा खेळ खेळावा चकवत, कधीतरी मन उलगडावे चंद्र आणि तारकांशी, अवकाशातील स्वप्नपूर्तीचा मानस सगळ्यांशी, कधीतरी धरावा ठेका वाद्यांच्या बोल अंतालाशी, वयाच्या भिंती मोडून मन रमवा वास्तवाशी. वाढते वय असले तरी विशाल मनाच्या कोपऱ्यात लहानपणीच्या खोडील भावना निपजत असतात निखाऱ्यागत, आणि म्हणूनच गट्टी जमते आजोबा आणि नातूंच्या दुनियेत, दोघेही लपंडाव खेळतात मनमुरात, आनंद लुटतात सवंगड्यागत सवंगड्यागत.
1: छान. आपल्या या सर्व कविते काव्यपंक्तीवरनं मला एक आठवलं की वय ही केवळ एक संख्या आहे.
0: हो.
1: त्यामुळं वृद्ध व्यक्तींनी किंवा ज्येष्ठ मंडळींनी खचून न जाता नव्या उमेदीनं आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. मॅडम, तुमच्या काळातली शैक्षणिक सामाजिक परिस्थिती तुम्ही अनुभवली आहे, पण एकूणच त्याच्या काळातली जी शैक्षणिक पद्धती आहे, जी डिजिटल युग आहे आपण ज्याला म्हणतो तंत्रज्ञानाचे युग आहे, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा शिक्षण पद्धती सुद्धा डिजिटलायझेशन झालेली आहे शिक्षण पद्धतीचं सुद्धा, तर याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हो, तंत्रज्ञानाची आपण सांगड घातलेली आहे, घालावी ही काळाची गरज आहे. पण सर, मी माझ्या ह्या 35 वर्षाचा जो अनुभव आहे त्यामध्ये शिक्षकाला पर्याय नाही. शिक्षक जो आहे तो भाव भावनांशी जुळून पण आहे आणि संवेदनशील पण आहे. आपला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची अडचण जाणून घेऊन त्याची समस्या सोडवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे फक्त शिक्षक. शिक्षक
1: बरोबर.
0: तंत्रज्ञान तर आपल्याला आहेच आहे, त्याची जोड तर असायलाच हवी,
1: असायलाच पाहिजे.
0: हो.
1: मग आपण एवढं सगळं आपण कला गुण संपन्न असं व्यक्तिमत्व असताना आपण काही आपली काही लेखन निर्मिती किंवा साहित्य निर्मिती कुठल्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा पुस्तक निर्मितीच्या माध्यमातून काही केली असेल ना?
0: हो, केली सर. मी माझ्या समाजासाठी केलं, खरं म्हटलं तर मी जयस्वाल समाजाची असल्यामुळे मी आमचे जे काही धार्मिक सण समारंभ असतात, लग्न कार्य असतात, तर त्यासाठी मी एक शादी के गीत म्हणून एक पुस्तक मी छापलेलं आहे. त्याचा पूर्ण समाजातील नव्हे तर माझ्या मराठवाडा स्तर आणि राज्यस्तरावर देखील त्या पुस्तकांची मी म्हणजे खप झालेला आहे आणि त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे महत्वाचं म्हणजे. आणि त्यानंतर मी एक मेहंदीचं पण पुस्तक काढलं होतं, मन भावन मेहंदी. त्यानंतर मी विद्यार्थ्यांसाठी नाट्यांकुर म्हणून एक नाट्यछटेचं एक छोटी पुस्तिका मी प्रकाशित केलेली आहे की संस्कृती कार्यक्रम विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रत्येक शाळांमध्ये असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये एक 2 मिनिटाची 1.5 मिनिटाची 3 मिनिटाची नाट्यछटा विद्यार्थ्यांनी सादर करावी असे काही निवडक विषय घेऊन नाट्यांकुर एक मी एक पुस्तक छापलेलं आहे. आणि त्यानंतर कोरोना काळामध्ये पाझर एक कविता संग्रह याचं मी प्रकाशन केलेलं आहे.
1: म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुम्हाला काय करावा हा उद्योग तुमच्या मनामध्ये आल्यानंतर तुम्ही हे पाझर पुस्तक छापन केलं?
0: हो, ते छापन म्हणजे छापून तर घेतलं, त्याचं प्रकाशनही केलं, ते सगळ्यांना वाचनासाठी दिलं, त्यांच्या प्रतिक्रिया पण मी घेतलेल्या आहे. आणि याचबरोबर कोरोना काळामध्ये व्यक्तीची भेट होणं फार म्हणजे दुर्मिळ झालं होतं. घराबाहेर न पडणे, संवाद न होणे, डोळा भेट न होणे, हे जे होतं हे आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन सगळं केलेलं आहे. त्यामध्ये मात्र मी खूप एन्जॉय पण केलेला आहे. म्हणजे तो काळ आपल्याला जरी दुःखद आपल्याला अनुभव देऊन गेला, आपले आपते व्यक्ती त्यामध्ये गेले जरी असले, म्हणजे मी व्यक्तिशः आमच्या समाजामध्ये आमच्या समूहामध्ये मी त्याचा खूप उपयोग करून घेतलेला आहे. उदाहरणार्थ आमच्या समाजामध्ये की माझ्या पारिवारिक जे ग्रुप

0: होते त्यामध्ये आम्ही विविध स्पर्धा घेतल्या. स्पर्धा घेऊन एंटरटेनमेंटही झालं, आम्हाला उद्योगही मिळाला, स्वतःमध्ये असलेले जे काही गुण असतील ते सुप्त कलागुणांना देखील वाव मिळाला आम्हाला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे गीतमंचाची आम्ही स्पर्धा घेतली होती विविध मराठवाडा स्तरावर, त्याचं परीक्षण मी केलं होतं, त्याचा एक वेबिनार घेतला, 84 सदस्य त्यामध्ये उपस्थित झाले होते आणि त्यांच्या समवेत एक छोटासा कार्यक्रम घेऊन त्या वेबिनार मध्ये आम्ही बक्षिसाचं वाटप सुद्धा केलं. म्हणजे त्या काळाचा इतका छान उपयोग झाला आणि ज्या ज्येष्ठ महिला अशा असतात की ज्या सेवेत जरी नसल्या त्या गृहकार्य जरी करत असल्या ते त्यांच्या मनामध्ये काहीतरी कुठेतरी दडलेलं असतं आणि ते या निमित्ताने बाहेर बाहेर व्यक्त झाल्या. त्या
1: ज्येष्ठ मंडळींना सुद्धा उत्साहीन इतकं आपण काम केलेलं आहे. एक विचारायचं की ग्रामीण भागातल्या ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, ज्या की शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना येऊ इच्छित आहेत, अशा मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिताल?
0: माझ्या म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला लागले होते तो काळ वेगळा होता. आता सध्याचा ह्या 10 वर्षाच्या पूर्वीचा जो काळ आहे या काळामध्ये सर आता शिक्षण घेण्याचा एक तर शासनाने कायदा केलेला आरटी अंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले की आमचं टार्गेटच असायचं की 100% पटनोंदणी आणि 100% विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. आणि हे असं केल्यामुळे आज सध्या माझे बरेच विद्यार्थी कोणी डॉक्टर झालेले आहे, इंजिनियर झालेले आहे, कोणी परिचारिका झालेला आहे, कोणी सीए झालेला आहे आणि याचा आम्हाला खूप रास्त अभिमान आहे सर की आपण जे काही दिलं त्याचं विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले.
1: अगदी बरोबर मॅडम. एकूणच तुमच्या सगळ्या कार्यांचं मूल्यमापन केल्यानंतर किंवा कार्य ऐकल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर एवढं तुम्ही काम करतायत यावर हे ज्येष्ठ मंडळींचा सुद्धा विश्वास बसणार नाही, एवढं तुम्ही काम मोठ्या हिरीरीनं मोठ्या उत्साहानं काम करतायत. तर आजच्या या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमातून 2 संदेश आपल्याला द्यायचे आहेत. ज्येष्ठ मंडळींनी सेवानिवृत्तीनंतर काय करायला पाहिजे आणि दुसरं एक ज्येष्ठ म्हणून समाजातल्या तरुण मित्रांनी तरुणांना आपण काय संदेश द्याल?
0: सेवानिवृत्त सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना मी सांगू इच्छिते स्वतःसाठी वेळ द्या. जे आपल्याला सेवेच्या काळामध्ये करता आलं नाही ते मनमोकळेपणाने करा. मला हे करायचं होतं पण ते अनाधानाने राहिलं असं होता कामा नये. तेव्हा आपले छंद जोपासावे, देशाटन करावं, सहलीला जावं, मित्रमंडळी रमावं, आपल्या नातेवाईकांमध्ये आपण मिळून मिसळून राहावं, सण समारंभ जे आपल्या वेळाभावी आपल्याला शक्य झाले नाही त्यामध्ये देखील आपण रममाण व्हावं आणि आपलं कौटुंबिक वातावरण कसं सशक्त राहील, आनंदी राहील आणि खारीचा वाटा म्हणून आपण जे काही केलं नाही ते एक मदत म्हणून एक आधार म्हणून आपल्या कुटुंबियांना देखील मदत करणं हे कमीपणाचं लक्षण न समजता आपण सर्व एक आहोत आणि मी सर्व सदस्यांसारखाच आहे आणि मी सगळं काही करू शकतो ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपण संवेदनशीलता आपली जागृत ठेवून आपल्याच सारख्या वृद्ध मित्रमंडळींना देखील सामावून घेऊन त्यांच्या गरजा ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण आजीवन मदतनीस बनावं.
1: आणि आमच्या युवक मित्रांसाठी काय सल्ला?
0: युवक मित्रांसाठी सुद्धा मी असं सांगेन आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये आपल्याकडे वृद्ध मंडळी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधावा आणि त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आपण आपल्या जीवनासाठी नवनिर्मितीसाठी काही आपल्याला उपयोग करून घेता येत असेल तर ते आपण करावं. वेळेचं नियोजन, आर्थिक नियोजन असेल, त्यानंतर आरोग्य, सकारात्मक दृष्टिकोन, त्यानंतर आत्मविश्वास, अपयशाशी झुंज देण्याची ताकद, एकमेकांमध्ये जिव्हाळ्याचं, स्नेहाचं, प्रेमाचं नातं कसं अबाधित राहील करण्यासाठी आपण मार्गदर्शक ठरू शकतो.
1: धन्यवाद मॅडम. आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन आमच्या तरुण मित्रमंडळींना सुद्धा आपण सल्ला दिला, संदेश दिला, त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात अंबाजोगाई येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका उषा रामधामी यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. याचबरोबर पाऊलवाटा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य रणजित बागलाने यांचं होतं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे.
3: पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात

वय हे केवळ एक संख्या आहे हे सिद्ध करणारा प्रेरणादायी प्रवास याविषयी उषा मुकेशचंद्र रामधामी यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य रणजित बागलाने यांचं होतं. सादर करते योगीराज बच्चे. पाऊल बटा. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं आहे. सादर करते योगीराज बच्चे. गाता रहे मेरा दिल.

0: रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
1: तू भी आजा के तू भी आजा के आ गई रुत

स्वागताच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी आनंदजी या जोडीतील संगीतकार कल्याणजी यांचा स्मृतिदिन विशेष आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम रसिकहो. आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं खूप खूप स्वागत. कल्याणजी आनंदजी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका काळाचे आघाडीचे संगीतकार. एक एक गाणं म्हणजे जणू मोतीच जे गुंफलं गेलं एका माळेमध्ये आणि ती माळ म्हणजे कल्याणजी आनंदजी. हे दोघे भाऊ कल्याणजी मोठे आनंदजी धाकटे. कल्याणजी वीरजी शहा यांचे वडील मुंबईत किराणा दुकान चालवायचे. याच दुकानातून केलेल्या खरेदीच्या रकमेपोटी एक गृहस्थ त्यांना संगीत शिकवू लागले आणि त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. कल्याणजी यांचा जन्म 30 जून 1928 तर आनंदजी यांचा जन्म 2 मार्च 1933. त्यांची सांगीतिक जडणघडण ही मुंबईतील गिरगाव इथं मराठी आणि गुजराती कुटुंबाच्या सान्निध्यातली. कल्याणजी यांना खरा ब्रेक मिळाला त्यांच्या आवडत्या वाद्यामुळं. क्लेव्होलिन अर्थात सिंथेसायझर या वाद्याच्या आधारे कल्याणजींनी बीनचा जादुई आवाज वाजवला आणि त्यांचं हेच कौशल्य त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक द्यायला उपयोगी पडलं. वर्ष होतं 1954. त्या साली प्रदर्शित नागिन चित्रपटामध्ये जी बीन वाजली ना ती कल्याणजी यांनीच वाजवलेली.

रसिको संगीतकार कल्याणजी आनंदजी, स्मृतिदिन विशेष आजचा हा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम,

रसिको, कल्याण जी आनंद जींचा हा ऐतिहासिक सांगीतिक प्रवास या बेनपासून सुरू झाला. त्यांच्या सांगीतिक प्रवासातील महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लाईव्ह ऑर्केस्ट्रा हा प्रकार भारतात सुरू केला.

त्या अगोदर असे प्रयत्न कुणीही केले नव्हते. सुरुवातीला मुंबईतील भागात कल्याणजी, वीरजी आणि पार्टी या नावानं त्यांनी ऑर्केस्ट्रा सुरू केला. या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक गायक गायिका त्यांनी दिल्या. त्यापैकीच मनहर उदास, साधना सरगम, सुनिधी चौहान, कुमार सानू, सपना मुखर्जी, अलका याज्ञिक या सर्वांना पार्श्वगायक म्हणून संधी कल्याणजी आनंदजी यांनीच दिली. कल्याणजी आनंदजी यांच्या लहान भावानं देखील ऑर्केस्ट्रा या प्रकारात खूप नाव कमावलं. बाबला आणि कंचन या नावानं त्यांचा ऑर्केस्ट्रा होता.

मंडळी, हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नाव कमवणं त्याकडे एवढं सोपं नव्हतं, कारण तो काळ होता एसडी बर्मन, रवी, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन यांचा. या सर्वांमध्ये कल्याणजी आनंदजी यांचा

संगीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. 1959 साली चित्रपट सम्राट चंद्रगुप्ता. भारतभूषण आणि निरुपा रॉय अभिनीत या चित्रपटानं सुरुवातीच्या काळात आनंदजी यांना मदत करायचं. या जोडीचा पहिला संगीतकार म्हणून आलेला चित्रपट सट्टा बाजार. मदारी 1965 पर्यंत या जोडीनं हिमालय की गोद में, जब जब फूल खिले हे दोन चित्रपट स्वतःच्या नावे केले. या दोन्ही चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. जब जब फूल खिले या चित्रपटातलं परदेशी ओसे ना अखिया मिलाना आणि ए समा हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

जग जग फूल खिले चित्रपटातलं ए समा हे गाणं. या गाण्याचा संगीत साज जेवढा सुंदर तेवढाच त्याचे बोलही अर्थपूर्ण. असेच अर्थपूर्ण बोल लिहिणारे आनंद बक्षी, गुलशन बावरा, अंजान वर्मा मलिक, एम जे हशमत यांना त्यांच्या आयुष्यातील हिंदी चित्रपटसृष्टीत संधी याच जोडीनं दिली. आणखी एक विशेष गोष्ट, लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी संगीतकार म्हणून नावाला येण्याअगोदर कल्याणजी आनंदजी यांचेच ते सहकारी होते.

संगीतकार कल्याणजे आनंदजे या जोडीतील संगीतकार कल्याणजे स्मृतिदिन विशेष आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण एन्जॉय करताय. निवेदन विजय पारगावकर यांचं आहे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चन.

कल्याणजी आनंदजी यांनी जवळपास 250 चित्रपटांना संगीत दिलं, त्यापैकी 17 चित्रपट गोल्डन ज्युबली, 39 चित्रपट सिल्वर ज्युबली आहेत। हां, पण एक विक्रम म्हणावा लागेल। 1974 साली कोरा कागज या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार या जोडीनं पटकावला। 1992 साली भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं कल्याणजी यांना सन्मानित केलं। या जोडीनं प्रकाश मेहरा, मनोज कुमार, फिरोज खान, मनमोहन देसाई, राजीव रॉय, गुलशन रॉय, सुभाष घई या दिग्गजांसोबत काम केलं। भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये देखील या जोडीचा खूप मोठा हात आहे। डॉन अमिताभ बच्चन अभिनीत या चित्रपटातील ए मेरा दिल प्यार का दीवाना या गाण्याची धून ब्लॅक आयपीस या बँडनी त्यांच्या एका गाण्यासाठी वापरली, ज्यास ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तर मूळ संगीतकार म्हणून BMI पुरस्कारानं या जोडीस सन्मानित करण्यात आलं।

मंडळी किशोरदास स्टेजवर गाण्यास घाबरायचे. त्यांचं हे भय दूर झालं तेही या जोडीच्या ऑर्केस्ट्रामुळेच. किशोरदा उडत्या चालीचे गाणे गाण्यात माहिर, त्यामुळं त्यांच्यावर टीका होत असे की हे फक्त उडत्या चालीचे गाणे गातात. किशोरदांनी देखील यास विविध गाण्यातून चोख उत्तर दिलं. त्यापैकीच कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं जिंदगी का सफर हे कैसा सफर या गाण्यानं. हे गाणं जेव्हा रेडिओवर वाजू लागलं तेव्हा टीकाकार गप्प झाले असं काही जाणकार सांगतात. धर्मात्मामधील किशोरदांनी गायलेलं तेरे चेहरे में ओ जादू है हे गीत तर ऑल टाइम हिट म्हणावं लागेल. डॉन, लावारिस, मुकद्दर का सिकंदर, जॉनी मेरा नाम, पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा चित्रपट सरस्वती चंद्र, सफर, हसीना मान जाएगे, गोपी, पूरब और पश्चिम, पारस, मर्यादा, हात की सफाई असे अनेक चित्रपट सांगता येतील ज्यामधील गाणी या जोडीनं अजरामर केली. महेंद्र कपूर यांनी गायलेलं मेरे देश की धरती, एक तारा बोले, आह लाजवाब,

रसिको, संगीतकार कल्याणजी यांचं 24 ऑगस्ट 2000 साली निधन झालं. कल्याणजी यांचे चिरंजीव बिजू शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीत योगदान देत आहेत. अनेक उत्कृष्ट गीतं आपल्याला या जोडीनं दिली आहेत, जी आजही आपण या गाण्यांचा आनंद घेत असतो. संगीतकार कल्याणजी अनंजी या जोडीतील संगीतकार कल्याणजी यांचा आज स्मृतिदिन. आज गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम खास स्मृतिदिन विशेष. हा होता कल्याणजी आनंदजी यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांना ही सलामी.

संगीतकार कल्याणजे अनंजे या जोडीतील संगीतकार कल्याणजे स्मृतिदिन विशेष आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम लेखन आणि निवेदन विजय पारगावकर यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. याबरोबरच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतोय. परत याच कार्यक्रमात भेटूयात. नमस्कार.

सातार है मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. आता दुपारचे 11:45 झालेत. यानंतर प्रसारण मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात एका भक्ती गीतानं.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली सामंत सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत विकास फडके यांचं होतं. संगीत दिलं विवेक फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर जाहिरात संदेश.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पुन्हा गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
0: जाहिरात संदेश आता आपण ऐकलेत आणि आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात एक भावगीत ऐकवत आहोत.

0: उत्तरा केळकर यांच्या स्वरात बहिणाबाई चौधरी यांची ही रचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पीना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पीना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
0: आणि आता कार्यक्रमाचा समारोप नाट्यपदानं.

पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वर आणि संगीत नियोजनात शांता शेळके यांचं नाट्यपद आता आपण ऐकलं. नाटक हे बंध रेशमांचे. या नाट्यपदाबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आता दुपारचे 12 वाजतात. 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आम्ही क्रमशः सहक्षेपित करत आहोत. प्रथम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मैत्रिणींनो श्रोतेहो, आता आपण ऐकूया निसर्ग यान सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. माणसाचा सगळ्यात मोठा गुरु हा निसर्ग असतो असं म्हणल्यास वावग ठरणार नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूचक्रात निसर्ग आपलं रूप विविधांगाने पालटत असतो. कधी भरभरून देतो तर कधी अचानक रौद्र रूप धारण करतो. मनुष्य स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील अनेक स्रोतांचा सढळ हस्ते वापर करत असतो आणि याच निसर्गाला परत काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य कमीच पडतो. निसर्गायण हा असाच एक पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन यांची सांगड असणारा प्रकल्प. निसर्गायण या आपल्या अद्वितीय प्रकल्पाविषयी बोलण्यासाठी आज आम्ही विद्याधर वालावलकर सर यांना आमंत्रित केले आहे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार.
1: निसर्गायण टिटवाळा हा पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजिल आणि श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा यांनी संयुक्तपणे विकसित करण्यात येत असलेला पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पावर विद्याधर वालावलकर सर गेली 25 वर्ष काम पाहत आहेत. सर, निसर्गायण या आपल्या प्रकल्पाविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर ही संकल्पना कशी काय सुचली?
2: पर्यावरणाकडे चला असं आपण म्हणतो किंवा निसर्गाकडे चला, तर हा निसर्गाकडे जाण्याचा एक मार्ग आहे असं समजू. आणि निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, तर आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जी ज्या स्थितीला आज आहे त्या स्थितीला, म्हणजे प्रत्येकाचं पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे तुमच्या घराचं पण पर्यावरण आहे, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगचं पर्यावरण आहे, तुमच्या परिसराचं, म्हणजे परिसराचा अभ्यास करून त्या परिसराशी जुळवून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. परंतु ते सगळं बघायला आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीपेक्षा निसर्गाकडे वेगळं काय आहे किंवा निसर्गाकडे मूळ काय आहेत, या पण अनेक शहरी विद्यार्थ्यांना गोष्टी मिळत नाहीत बघायला. तर त्या एकत्रितरित्या कुठेतरी बघायला मिळाव्यात. किंवा निसर्गाचं शिक्षण, म्हणजे लोकांना असं वाटतं कचरा निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण, तर कचरा निर्मूलन ही मानवाने निर्माण केलेली समस्या आहे, तिचं निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण नाही, ती माणसाला चांगली राहण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. परंतु सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि झाडं जगणं, त्यांनी योग्य प्रकारे वाढणं, त्यांनी स्वतंत्रपणे वाढणं आणि नीट पद्धतीने त्यांचा सांभाळ होणं, त्याच्यावरची फळं फुलं वगैरे यांचा सगळ्यात चांगल्या प्रकारचा आस्वाद घेता येणं, हा सगळा निसर्ग आहे. आणि याच्यावरती ते सगळे करणारे कोण, तर फक्त माणूस नाही तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे जगातली जैव

0: विविधता जी आहे ना ती जर टिकली तर इतक्या प्रकारे जी निसर्गाने निर्मिती केली आहे ना त्या सगळ्या प्रकारच्या निर्मितीला काहीतरी न्याय मिळेल आणि त्या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे निसर्गाकडे जाणीवपूर्वक पाहणं. आणि हे करण्यासाठी अशा प्रकारचं एक टूल उभं करावं म्हणजे सगळ्यांना वर्गामध्ये बसून धडे शिकवले आणि चांगलं वागा म्हणून सांगितलं पण ते चांगलं कशासाठी वागा ह्याची प्रेरणा देणारं काहीतरी स्थान असावं. म्हणजे जसं आपल्याला आपण लहानपणी जर एखाद्या खेडेगावात वाढलं असलो तर खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची परत एकदा आठवण येते आणि तिथे बघितलेले प्राणी पक्षी छोटे कीटक यांच्याशी आपलं एक नातं जमलेलं असतं. तशा प्रकारचं नातं जमवण्याचा केलेला छोटा प्रयत्न असं आपण निसर्गायणला म्हणू शकतो.
1: पण मग या निसर्गायणचं काम कशा प्रकारे चालतं?
0: कसं आहे की मधल्या काळात ज्यावेळेला पर्यावरण शिक्षण सुरू झालं ना तेव्हा त्यांच्या सिलेबसमध्ये एक गोष्ट अशी आली की तुम्ही निसर्ग सहल नेली पाहिजे. तर आम्ही अभ्यास असा केलात की आम्ही जवळजवळ म्हणजे ज्या दिवशी हे पर्यावरण शिक्षण सुरू झालं त्याच्या अगोदरच आम्ही पर्यावरण शाळा सुरू केलेली होती आणि आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना शिकवायचो. मग त्यावेळेला असं झालं की आम्ही जे शिकवतोय लोकांना किंवा मुलांना किंवा त्या तत्पूर्वी हा विषय पर्यावरण म्हणून कधी शिकवला गेला नव्हता ना तर त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की या पर्यावरणात काय असावं म्हणून. त्यामुळे तो सिलेबस शिकवणं त्याच्यानंतर जे टीचर्स झाले त्या टीचर्सना शिकवणं की तुम्ही पर्यावरण कसे शिकवा अशा प्रकारची प्रगती त्याच्यामध्ये झाली. परंतु त्यांना जेव्हा सहलीला न्यायची वेळ आली त्यावेळेला ती कुठे न्यायची सहलीला कारण तिथे ऑर्गनाईज स्वरूपामध्ये पर्यावरणाची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी पाहिजे ना ती नेमकी नसल्यामुळे मग त्याच्यात इतकी विकृती आली की पर्यावरणाची सहल म्हणजे ते वॉटर पार्कला जायला लागले का तर तिथे पाणी आहे म्हणून. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये कमर्शियल फॉर्मॅटमध्ये जर एखादा माणूस सांगायला लागला की हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे तर ते बोकाळतं ना. त्याच्या स्वरूपामध्ये झालेलं जवळजवळ आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेला 100 पैकी 27 किंवा 28 शाळा फक्त वॉटर पार्कमध्ये सहली न्यायच्या आणि त्याला निसर्ग सहल म्हणायच्या. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नुसतं बोलून नाही चालणार. त्यांनी विचारलं मग कुठे जाऊ आम्ही तर त्यांना ऑल्टरनेटिव्ह सांगता आला पाहिजे आणि तो आपण उभा केला पाहिजे म्हणून आम्ही ही सगळी चळवळ उभी केली आणि त्यातनं एक निसर्गायण नावाचा प्रकल्प मुरबाड रस्त्यावरती उभा केला. तो साधारणपणे 4 एकरमध्ये होता. त्याच्यामध्ये आमच्या बाजूने वाहणारा एक प्रवाह होता त्याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारचे बांध घातले. ते पाणी कसं अडवायचं याच्यामध्ये प्रात्यक्षिक होतं. ते पाणी हळूहळू जात असल्यामुळे त्या मुलांना पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव आणि पावसाळ्याच्या वेळेला जे खळाळणं असतं ते सुद्धा तिथे अनुभवायला मिळालं. आमच्या बाजूला घनदाट जंगल होतं मस्त. त्या जंगलामध्ये आम्ही नेऊन त्यांना केवळ त्या जंगलामध्ये काही स्क्वेअर फीटमध्ये किती बायोडायव्हर्सिटी असते हे त्यांना बघून दाखवलं. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायला सांगितलं. सगळ्या प्रकारच्या झाडांचा परिचय करून दिला. अगदी रानभाज्या ज्या असतात ना त्या कुठे उगवतात हे पण आम्ही त्यांना दाखवलं. आणि हे बघायला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जसे यायला लागले तशी मोठी माणसं पण यायला लागली आणि त्यातनं ते निसर्गायण नावाचं केंद्र आमचं उभं राहिलं. परंतु दुर्दैवाने आता जो काय कल्याण मुरबाड नवीन रेल्वे जी येणार आहे ना त्या रेल्वेमध्ये आमची ती जागा चालली. आमची जागा आमच्या बाजूचं जंगल सगळंच चाललंय त्याच्यामध्ये आणि तेव्हा आम्ही या अशा स्वरूपाचा काही प्रयत्न करत होतो.
1: कोणत्या वर्षी या प्रकल्पाची मुहूर्त मेढ रोवली गेली?
0: 6-7 वर्षापूर्वी त्यांनी ती ऍक्च्युअल जागा डिक्लेअर केली. म्हणजे त्यांनी रस्ता डिक्लेअर केला आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्यांना नोटीसेस दिल्या. कोविडच्या अगोदरच आम्हाला ती नोटीस मिळाली आणि आम्हाला असं सांगितलं की तुमची जागा आहे तिथे अक्वायर करणार आहे. इव्हन तिथल्या झाडांवरती त्यांनी नंबर लावलेत आणि ती झाडं आता सगळी जवळजवळ काही हजाराच्या संख्येत ती झाडं आहेत. ती
1: सगळी
0: ते आपण एवढं निगुतीने ते सगळं उभं केलं आणि आता ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ठीक आहे तिथल्या लोकांना ती काय त्यांच्या विकासाची कॉस्ट ती त्यांना द्यायला लागणार असं आहे जवळजवळ. परंतु त्याच वेळेला आम्ही एक रुदना नावाच्या गावाच्या जवळ टिटवाळ्याच्या जवळ सरकारच्या एका प्रकल्पामध्ये 50 एकर जमीन सरकारकडनं घेतलेली आणि त्याच्यावरती आम्ही एक मोठं जंगल उभं केलं. त्याला देवराई असं नाव दिलं आणि त्या देवराई नावाच्या जंगलात 28,000 नवीन झाडं आम्ही लावली आणि जवळजवळ 22,000 जुन्या झाडांना आम्ही तिथे चांगल्या प्रकारचं वातावरण उत्पन्न करून दिलं.
1: कोणत्या प्रकारची झाडं होती
0: ही? सगळ्या म्हणजे जवळजवळ माझ्या मते ती 128 प्रकारची झाडं होती. 128 species. म्हणजे पहिल्यांदा ती झाडं सिलेक्ट करताना सुद्धा आम्ही त्या परिसरात फिरून त्या परिसरामध्ये कुठली कुठली झाडं आहेत त्यांची सगळ्यांची नोंद केली आणि मग त्याच झाडांची बेसिक छोटी छोटी झाडं तयार करण्यासाठी त्याच्या आयदर बिया मिळवणं किंवा त्याच्या फांद्या मिळवणं अशा सगळ्या प्रयोग करून एक नर्सरी उभारली.
1: पण या सगळ्याचा तुमचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास होता की?
0: आमच्याबरोबर जवळजवळ 6 जण प्राध्यापक आहेत आमच्या बरोबरचे जे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. म्हणजे केळकर कॉलेजचे डॉक्टर पारटकर आहेत, ठाणा कॉलेजचे नागेश टेकाले सर आहेत किंवा सोमय्या कॉलेजचे डॉक्टर संजय जोशी आहेत, नंतर झुंझुनवाला कॉलेजचे डॉक्टर काळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. आमच्या अध्यक्ष ज्या आहेत ते डॉक्टर मानसी जोशी त्या झेवियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या. तर त्यांनी ठाण्याचा सेन्सस पण केले, ट्री सेन्सस. तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शन

0: आणि आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला जवळजवळ 128-129 स्पीसीज आम्हाला प्रत्यक्ष अवेलेबल झाल्या. आणि त्या सगळ्या स्पीसीज आणून आम्ही त्या सगळ्या झाडांना 2 वर्ष आमच्या नर्सरीमध्ये वाढवलं पहिल्यांदा. आणि मग ते झाड जेव्हा स्ट्रॉंग झालं तेव्हा ते उचलून मग नेऊन आम्ही जंगलामध्ये लावलं. आणि त्या जंगलामध्ये ती झाडं सगळी जवळजवळ 5 वर्ष आम्ही म्हणजे पहिले 2 वर्ष त्याला पाणी वगैरे द्यायला लागलं नीट, आणि नंतर ते आपण आपल्या पद्धतीने वाढलं. सगळी झाडं प्रचंड म्हणजे सगळी झाडं आता 18 ते 22 फूट उंच आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 11 का 12 हजार बांबू आहेत नुसते. काळू नदीला लागून आहे ते. किनाऱ्याच्या बाजूला धूप होऊ नये म्हणून आम्ही जो बांबू लावला तो 11 का 12 हजार बांबू लावलेत नुसते त्याला. म्हणजे तेवढे बांबू आता तिथे अस्तित्वात आहे. बांबू हे एक झाड कन्सिडर करा का, बाकी सगळी झाडं वेगळीच आहेत 28 हजार. तर बांबू त्यातलं एक झाड आहे असं समजा. अशा प्रकारचं एक मोठं जंगल तिथे उभं राहिलंय, घनदाट आहे पूर्ण. म्हणजे आता तर पावसाळ्यात तिथे आत्मे शिरणं अशक्य एवढ्या तिथे दाट सगळं झालं असेल आता पावसाळ्यात. ते बघून मला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांना त्यांची एक 12 एकर जागा जी आहे ना ती अशा प्रकारे डेव्हलप करायची आहे. बहुधा सगळं निसर्गाने घडवून आणलेलं असावं. ज्या वेळेला आम्हाला तसा कॉल मिळाला की ते आमचं निसर्गाड नावाचं केंद्र बंद होणार कदाचित काही वर्षांनी, त्याच वेळेला आम्हाला हे नवीन केंद्र मिळालं. आणि त्यावेळेला गणपती मंदिराच्या डोक्यात अशी कल्पना होती की एक रिक्रिएशन सेंटर उभं करावं म्हणून. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट अशी केली की त्यांना हे निसर्गाड दाखवलं आमचं, आमची संकल्पना सांगितली, आणि त्याच्यामधून असं ठरलं की हे निसर्गाड नावाचं निसर्ग शिक्षण संशोधन आणि पर्यटन केंद्र आपण उभं करावं. आणि त्याच्यावरती म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू गणपती मंदिर. त्या सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे त्या जवळजवळ 1-1.5-2 वर्षापूर्वी हे सगळं ठरलं. आणि 6-7 महिन्यापूर्वी ऍक्च्युअल त्याच्या बांधकामाला सगळी सुरुवात झाली. सगळ्या प्रकारचे प्लॅन्स मंजूर करून आणि योग्य प्रकारच्या परवानग्या घेऊन त्याची पहिल्या पायाभरणी समारंभाला तिकडचे महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि आयुक्तसुद्धा आलेले. हे कल्याण टिटवाळा म्हणजे कल्याण महानगरपालिकेत येतात, तर ते प्रत्यक्ष आलेले आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला म्हणजे या प्रकारच्या उभारणीला सुरुवात झाली.
1: मग ही जशी झाडं तुम्ही लावली म्हणतात तसंच भात शेती हा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवत आहात.
0: हा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना पर्यावरण शिक्षण संशोधन आणि पर्यटन, त्यामुळे याच्यातलं संशोधन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जसं इम्पॉर्टंट आहे तसं त्यातलं संशोधन पण इम्पॉर्टंट आहे. आणि पर्यटन हा त्यातला लोकांना खेचून घेणारा भाग आहे की ज्याच्या निमित्ताने लोकांनी तिथे यावं. तर मग या शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण येतं, म्हणजे झाड कसं लावावं, म्हणजे कुंडीत झाड कसं लावावं याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो आता आणि वर्गात जाऊन शिकवतो, शाळांमध्ये जाऊन शिकवतो. तर ते तिथे लोकांना बघायला मिळेल, शिकायला मिळेल. तिथपासून ते झाडाची निगा कशी घ्यायची असते, झाड कसं वाढतं तिथपासून सगळं समजावं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी असतात ती प्रत्यक्ष बघता यावीत याकरता आम्ही 2 प्रकारची जंगलं उभारलीत तिकडे. एक प्रकारचं जंगल आहे ते ट्रॅडिशनल जंगल आहे जे आम्ही 4 स्तरावरती उभं करायचं ठरवलंय. त्यातले पहिला स्तर आमचा लावून झाला आता पूर्ण. म्हणजे जी उंच वाढणारी झाडं आहेत ना ती जवळजवळ 10-12 फुटाचं अंतर ठेवून ही उंच वाढणारी झाडं ही साधारणपणे 4 एकरमध्ये आम्ही लावली आहेत. तिथे
1: ट्रॅडिशनल
0: जंगल पारंपरिक आणि ही सगळी जवळजवळ 82 प्रकारची झाडं आहेत, 82 टाइप्स ऑफ प्लांट. आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षी म्हणजे ती लावून झाल्यानंतर जवळजवळ 6 किंवा 8 महिन्यांनी आम्ही तिथे दुसरी झाडं जी लावायला सुरुवात केली ती बुशेस, म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जी छोटी झाडं दिसतात ना मध्ये किंवा त्याला मध्यम आकाराची असं म्हणा,
1: जी साधारण आपल्या कमरे इतकी किंवा
0: त्याच्यापेक्षा मध्यम आकाराची झाडं ती लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही बहुधा सगळ्या प्रकारच्या वेली लावायला सुरुवात करू की ज्या वेली सगळ्या झाडांवरती पसरतील. आणि चौथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत, असं 4 टाईपचं जंगल म्हणजे 4 स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय. ते मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे त्यांना स्पेस कमी मिळायला लागले, तर कमी जागेमध्ये झाडाला वाढायला परवानगी देणं असं जवळजवळ त्या मियावाकी. म्हणजे सगळ्या शहरांच्या मध्ये तुम्हाला आता जे मोठ्या मोठ्या संख्येचे प्रोजेक्ट दिसतात की जिथे मोठ्या संख्येने झाडं लावली आहेत हे सगळे मियावाकीचे. मियावाकी एक जपानी पद्धत आहे. जपानमध्ये पण लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये झाडाला सगळ्या प्रकारची न्यूट्रियंट्स त्यांच्या मुळाजवळ अवेलेबल करून देतात. म्हणजे जसं आपण कुंडी भरतो की नाही, कुंडीमध्ये सगळं खत बीत भरतो, तसं सगळी खालची माती काढून घेऊन त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आणि खतं घालून त्या मातीचा परत एक स्तर निर्माण करतात. तो शक्यतो सपाट असतो आणि त्याच्यावरती लिटरली 1 ते 1.25 फुटावरती एक झाड, इतक्या जवळजवळ झाडं लावली जातात. आणि ही सगळी झाडं जी आहेत ना ही सगळी झाडं त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाकरता सरळ वाढायला सुरुवात करतात. आणि एकमेकाशी कॉम्पिटिशन करत असल्यामुळे ती गतीने वाढतात, अधिक गतीने वाढतात आणि त्यातनं ते जंगल लवकर उंच वाढतं असं. अर्थात त्या कॉम्पिटिशनमध्ये काही झाडं जे वीक असतात किंवा काही झाडांना जर वाढता नाही आलं तर ती मरून जातात, पण

0: तरी सुद्धा एक घनदाट जंगल उभं राहतं की ज्याच्यामध्ये आत्मधे शिरणं सुद्धा अशक्य व्हावं इतकं घनदाट जंगल उभं राहतं. आता हे सगळं यातलं पहिलं स्टेज आम्ही पूर्ण केली आता, म्हणजे जवळजवळ एका एकरमध्ये 13,000 झाडं लावली आहेत एका एकरामध्ये.
1: ती साधारण कोणती झाडं असतात?
0: ती पण तशीच आहेत, 28 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही आत्मधे शिरल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा रस्ता केला, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक 3 रांगा वेगवेगळ्या झाडांच्या लावलेल्या आहेत. असं बघून तुम्ही चारही बाजूने त्याला फळझाडं लावली आहेत ज्याच्यामुळे त्याला पक्षी अट्रॅक्ट व्हावेत किंवा त्या झाडांमध्ये यावेत अशा स्वरूपाचं. आणि मध्ये मग बाकी सगळी झाडं जी ट्रॅडिशनल झाडं आहेत आपली ती सगळी मध्ये लावली आहेत, औषधी वगैरे ज्या वनस्पती आहेत त्या. असं करून एक मोठं जंगल तिथे आता उभं केलंय की ज्या जंगलामध्ये आतमध्ये शिरायला सुद्धा फक्त 2 रस्ते आहेत की ते जे आम्ही केलेले आहेत. आणि त्याच्या आतमध्ये एक मध्ये शांततेत बसण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतात ते कुटी तयार केली आहे ज्याला तुम्ही ध्यानगृह असं म्हणू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला चारही बाजूने पूर्ण जंगलच सापडेल. आता हे करताना आमची संकल्पना अशी होती की जवळची जी मोठी महाविद्यालय आहेत म्हणजे बिर्ला महाविद्यालय जवळ किंवा SH केळकर महाविद्यालय या दोन्ही संस्थांशी आम्ही बोललो आहे आणि त्यांचे काही विद्यार्थी आता आमच्याकडे यायला तयार आहेत जे या दोन्ही जंगलांचं जे आता वाढणं आहे ना त्या वाढण्याचा अभ्यास करणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत. आणि मग त्याच्यामधून आपल्याला कळेल की अशा प्रकारच्या घनवनाचे, घनवन म्हणजे एकत्रित म्हणजे त्या मियावाकी जे आहे ते घनवनाचे फायदे काय तोटे काय आणि ओपन जे आपण जंगल बांधतो त्याचे फायदे काय आणि तोटे काय. दोन्ही मॅनमेडच आहेत ना आता, दोन्ही पूर्ण सपाट कोरडी जागा होती ज्याच्यावरती आपण हे सगळं तयार करतोय त्यामुळे हे दोन्ही मॅनमेडच आहेत. पण अशा प्रकारच्या मॅनमेड जंगलामधला कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणारी सिस्टीम आम्ही तिथे उभ्या करतोय आता, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. या सगळ्यांबरोबरच शेती हा पण मूळ त्यातला विषय आहे की नाही. आयडियली शेती जर बघायला गेलं तर मानवाने स्वतःच्या आवश्यकता निर्माण केलेली गोष्ट ती काही नैसर्गिक गोष्ट नाहीये. जंगल नैसर्गिक आहे, शेती नैसर्गिक नाहीये, शेती अनैसर्गिकच आहे. कारण शेतीमध्ये मोनोकल्चर एका स्वरूपाचे झाडं लावली जातात, परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं योग्य प्रकारचं म्हणजे उदाहरणार्थ केमिकल फर्टिलायझर न वापरणं, पेस्टिसाईड न फवारणं, शक्यतो उपलब्ध असलेल्या ऑर्गॅनिक आणि योग्य प्रकारच्या वस्तूंनी ती शेती वाढवणं असं जर करायचा प्रयत्न केला तर ते असं म्हणणारे ऑर्गॅनिक शेती करणारे असे किती लोक आहेत तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत आत्ता. परंतु ते कोणीतरी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्यातले प्रोसेस समजावून सांगितलं पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही तिथे सगळ्या मुलांना बरोबर घेऊन तिथे प्रत्यक्ष तशा स्वरूपाने शेती करायचा प्रयत्न करतोय. त्यातली 1 जागा जवळजवळ आम्ही त्या सगळ्या विषयासाठी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आता परवा आमच्या इकडे पहिल्यांदा पेरणी झाली, त्याच्यानंतर रोवणी झाली, म्हणजे ते पूर्ण काढून शेत लावायचं, ते चिखल लर्न केलेली त्याच्यामध्ये ते शेत लावायला. त्या सगळ्याला विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झालेले. आता हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुलांच्या सहाय्याने करणार आहोत.
1: कमाल.
0: या सगळ्या विषयावरती एकत्रितरित्या मुलांना संधी मिळवून द्यायची असा आमचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या संधी म्हणजे हे सगळे कुठे शिकवलं जातं का तर शिकवणं तसं कठीणच आहे. म्हणजे ग्रामीण विभागातल्या मुलाला ग्रामीण भागामध्ये ते कदाचित शिक्षण मिळत असेल, पण शहरी भागातल्या मुलाला साधं एक्सपोजर सुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये. किंबहुना एखादं फळ झाडावर लागतं तर ते कसं लागतं, तो काजू बोंडामध्ये असतो तो कसा असतो, पेरू झाडावर कसा लागतो, इथपर्यंत मुलांना प्रश्न असतात. तर हे सगळे प्रश्न तिथे सोडवावेत अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष त्या मुलांना अनुभवता यावं म्हणून ते तिथे उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळं मिळून 4 आणि 1.5 एकरवरचं मोठं जंगल, 12 एकरातल्या 5 एकरावरती जंगलच आहे नुसतं मोठं. आणि मग याच्यामध्ये मूळ हेतू आहे तो पंचमहाभूतांची ओळख. आपण आपलं नातं आपल्या परिवाराशी कसं जोडलं जातं तर परिवारातल्या प्रत्येकाशी आपलं वेगवेगळं नातं असतं आणि सगळ्यांचं म्हणून एक नातं तयार होतं त्याला कुटुंब म्हणतो आपण. तसं आपल्या परिसरातले किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी जर आपलं नातं जोडलं गेलं तर आपण त्याला परिवार समजू शकतो. म्हणजे म्हणायला सोपं आहे काय माझा देश माझं घर आहे, पण तो खरंच आहे का? तर ते केव्हा आहे की जेव्हा प्रत्येकाशी माझं नातं आहे तेव्हा आहे. म्हणजे मी अगदी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 25 वर्षापूर्वी म्हणजे कंपनी बंद झालेली ना तेव्हा त्याच्या मागे एक जंगल आहे. जंगलाच्या पाण्याची व्यवस्था जी आहे कंपनीने केलेली आणि त्या कंपनीतलं पाणी उचलून त्या जंगलाला दिलं जायचं. तर वन फाईन मॉर्निंग कंपनीमध्ये टाळेबंदी डिक्लेअर झाली आणि कंपनी बंद झाली आणि वरती जाणारं पाणी बंद झालं आणि ती सगळी झाडं आहेत ती सुकायला लागली. ती लावून काहीच महिने झाल्यामुळे ती झाडं सुकायला लागली सगळी. तर तिथल्या मुलांनी थोडंसं म्हणजे तिथल्या शाळा बिळांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते आमच्याकडे आलेले. तेव्हा आम्ही त्यांना असं केलं की चला म्हणजे सगळेजण जाऊ. त्यावेळेला रक्षाबंधनाचा दिवस होता तर ती सगळी मुलं हातात राख्या घेऊन गेले तिकडे आणि सगळ्या झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते छापून आलं की शाळेतल्या मुलांनी जाऊन वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्याला वृक्षबंधन असं नाव दिलं. त्या आपल्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत विणा गवाणकर त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावरती एक लेख लिहिलेला की मुलांनी वृक्षबंधन केलं म्हणून.

0: चा इतका परिणाम झाला त्या रक्षाबंधनाचा की कोर्टाची ऑर्डर सुटली. तिथले तो लॉक उघडलं गेलं, सीईटीपी मध्ये गेलेलं नोसिलचं पाणी उलट यायला लागलं नोसिल मध्ये आणि ते पाणी वरती उचलून परत त्या झाडांना घातलं गेलं आणि ती झाडं जगली सगळी. त्यातनं आम्हाला असं कळलं की म्हणजे जर भावना जोडली गेली ना तर त्यातनं अत्यंत मोठा फरक आढळतो चांगला. आणि म्हणून आम्ही तो जो कार्यक्रम आहे वृक्षबंधन हा संबंध पॉप्युलर केला. तो इतका पॉप्युलर झाला की आता हे ज्या हरित छात्र सेना वगैरे ज्या झालेल ना त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे वृक्षबंधन असा आहे की ती मुलं जी आहेत ती आपापल्या शाळेत किंवा परिसरात असलेल्या झाडांना जाऊन राख्या बांधतात आणि त्यांच्या मताने ते जोडून घेतात झाडांची. अशाच इतके चांगले अनुभव आम्हाला आलेत की काही वर्षांनी परदेशात गेलेली मुलं जेव्हा शाळेत परत येतात गावामध्ये त्यावेळेला त्यांच्या भेटीतली सगळ्यात एक भेट नक्की असते की शाळेच्या जवळच्या त्या वृक्षाला भेटून येऊ. त्यामुळे इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर झाडांची इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर आपल्या आजूबाजूच्या सर्व नैसर्गिक गोष्टींची झाली ती कोणाशी तर ती पंचमहाभूतांशी. त्यामुळे पंचमहाभूतांशी जर माझं नातं असलं ना तर मग मी ते खराब नाही करणार म्हणजे मी ते पोल्यूट नाही करणार असं आपल्याला म्हणता येईल. थोडासा रिमोट किंवा थोडासा दूरवरचा विचार आहे परंतु तशा स्वरूपाचा विचार आम्ही करायला सुरुवात केला. म्हणजे आता ना आमच्या सगळ्या प्रकल्पाचा मूळ उद्देश तो आहे की पंचमहाभूतांची ओळख करून द्यावी. निसर्गायनमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पंचमहाभूतांची ओळख करून मिळाली पाहिजे. म्हणजे आमच्या 12 एकर जमिनीला चारही बाजूने एक वॉल कंपाऊंड आहे. ते वॉल कंपाऊंड आम्हाला त्या मंदिराने बांधून दिले. या वॉल कंपाऊंडला आतल्या बाजूला जे फेस आहे ना त्या फेसेसवरती त्याला 6x6 square feet असे मोठे वॉल पॅनल्स आहेत. तर आम्ही त्या 6x6 वॉल पॅनल वरती आतल्या बाजूने असलेल्या रस्त्यावरती जो बरोबर 1 kilometer रस्ता आहे आतल्या बाजूने चारही बाजूला फिरणारा त्या सगळ्यावरती एक चांगल्या प्रकारची प्रदर्शनी डेव्हलप करतो की ज्याच्यामधून अशा प्रकारे मुलांना पंचमहाभूतांची ओळख होईल. डे टू डे आपल्या संपर्कात कसं येतं, हवा आपल्या संपर्कात कशी येते, पाणी आपल्या संपर्कात कसं येतं, आपलं नातं काय या सगळ्या गोष्टींशी, ऊर्जेशी आवाजा नातं काय, ती कशी डेव्हलप होते, ती मी वेस्ट करतो का वापरतो कशी, पाणी कसं डेव्हलप होतं, कुठून येतं, ते मी वेस्ट करतो का नीट वापरतो, अशा सगळ्या प्रकारची संकल्पना त्याच्यावरती अशी आमची एक योजना आहे. आणि त्यातनं त्याला सध्या नवीन टेक्नॉलॉजीला भरपूर वाव आला आहे त्यामुळे त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा बारकोड जर खालच्या बाजूला असला आणि तो स्कॅन केल्यावरती त्याची अधिक माहिती जर त्याच्यावरती मिळत असली तर सगळ्या जगाची माहिती मला त्या तेवढ्या पॅनलवरती देता येईल. त्या सगळ्या पॅनलवरती साधारणपणे 1 kilometer तुम्हाला सायकलने सुद्धा जाता येईल अशा प्रकारची सोय केली आहे. वापरायचं तर वाहन सायकल वापरायचं नाही तर चालत जायचं, असं चारही बाजूने चालायला मस्त रस्ता केलेला आहे. हे सगळं त्या मुलांना आवडेल असंच केलेलं आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती काहीतरी एक थोडंसं विश्रांतीचं ठिकाण असेल तिथेही काही त्यांना वेगळं विशेष माहिती मिळेल. त्यांना तिथे आतमध्ये मिळेल तर प्यायला मिळणारं पाणी आहे ना ते मी शक्यतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा विचार करतोय. म्हणजे शक्यतो त्यांना बाहेरचं पाणी त्यांनी तिथे आणायचं नाही असाही एक प्रयत्न करतोय. सगळ्या प्रकारचे नॉर्म्स आहेत अशा सार्वजनिक ठिकाणी काही पाण्यावरती काय ते सगळे पाळून सुद्धा अशा प्रकारचा वेगळे पण म्हणजे त्यांनी बाटली आतमध्ये न्यायचं कारणच नाही ना. पाण्याची प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक लागतं कशाला, इथपासून त्याची सुरुवात आहे. आपण आता जर खरं विचार केला तर प्रत्येक 5वी गोष्ट मी स्पर्श करतो ती प्लास्टिकची आहे आणि प्लास्टिकला आपण आपल्या जीवनातनं बाजूला काढू शकत नाही. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या विशेष आवश्यक गोष्टी आहेत त्यातनं जरी प्लास्टिकला बाजूला काढलं तरी भरपूर चांगलं होईल. आणि म्हणून आपण प्रयत्न त्याच्यासाठी सगळे हे सगळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती यावी, अनुभवता यावं, त्यांना त्यातनं वेगळे पण जाणवावं याच्यासाठी करतोय. म्हणजे आता आमच्या सगळ्या प्रकल्पाचा पाण्यामधला एक जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारची विहीर बांधली आहे जी स्टेपवेल आहे, तिला 12 वसं म्हणतात. तर गेल्या 25 वर्षात कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं 12 उभं राहिलेलं नाहीये. हे 25 वर्षात गेल्या अशा प्रकारची 12 इतिहासात उभी राहिली. आता एल्फिस्टन कॉलनीने पुण्यामध्ये नवीन 12 बांधली आणि तेच जे डॉक्टर उमेश मुंडले जे त्यांनीच आमच्या इथे येऊन ती 12 सगळं डिझाईन आणि हे सगळं केलं आणि पायऱ्यांची विहीर उभी राहिली आहे चक्क. आणि आमच्या सगळ्या 12 एकरच्या प्रोजेक्टचा पाण्याचा स्रोत म्हणून ती विहीर आहे. आता तेच पाणी आम्ही प्यायला वापरणार आहोत शक्यतो. इतक्या चांगल्या प्रकारे जर ते म्हणजे एका छोट्या गावाचं सगळ्या प्रकारचं पाण्याची आवश्यकता, शुद्ध हवेची आवश्यकता, त्याला लागणारा ऑक्सिजन, त्याला लागणारी फळफळावळ हे सगळं जर तिथे डेव्हलप होऊ शकतं तर मग असं स्वयंपूर्ण गाव अशीच पूर्वी कल्पना होती ना, तर हे स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चाललाय आणि हे प्रत्यक्ष त्या मुलांनी बघावं असं.
1: हो आणि म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने, मुलाने, प्रत्येकाने निसर्गाशी कनेक्ट होता येईल असा तुमचा खूपच छान प्रयत्न निसर्गायनद्वारे तुम्ही करताय. आणि मग या निसर्गायन या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणत्या संस्था तुम्हाला प्रत्यक्षात हातभार लावतात का?
0: गणपतीचं जे देऊळ आहे सिद्धिविनायक मंदिर त्यांनी तर सगळ्या प्रकारचं सहकार्य, कारण त्यांच्या जागा आहे ती, त्यांच्या ट्रस्टचाच हा प्रकल्प संयुक्त प्रकल्प आहे आमचा, त्यांनी मदत केली आहे. तिथली महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त महापौर सगळे तिथे येऊन गेले. त्यांनी आता आमच्या चारही बाजूचा जो रस्ता आहे ना 1 kilometer त्याला दोन्ही बाजूने

0: 800 झाडं लावायला आणि ती सगळी झाडं ते 20-22 फूट उंच झाडं त्यांनी आता आणले आणि ती लावायचा प्रयत्न ते करतायत. त्यामुळे ती झाडं त्याच्यावरती लागतील. त्याच्यानंतर आत्मदेश हे जे सगळं काम मी सांगतोय तुम्हाला त्यातलं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनचं काम असेल ते कदाचित लेबरकडनं मी केलंय, परंतु झाडं लावणं, रस्ते बनवणं, खड्डे खणणं हे बहुतांश काम विद्यार्थ्यांनी येऊन केलंय. म्हणजे शाळेतली मुलं तिथे उतरतायत, महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे येत आहेत. सगळ्या प्रकारे आम्ही 8 प्रकारच्या बागा करतोय तिकडे. त्या 8 प्रकारच्या बागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत ना त्या आता आम्ही खणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं ही मुलं येऊन लावतात तिकडे. म्हणजे आम्ही जास्वंदाच्या झाडांची फक्त एक बाउंड्री तयार केली आहे, मोगऱ्याच्या झाडाची एक बाउंड्री तयार केली आहे अशा. आणि म्हणजे परदेशात ना आणलेली चित्रविचित्र झाडं लावायच्या ऐवजी भारतीय झाडं लावून अशा बाउंड्री तयार करता येतात, अशा प्रकारचं बायफर्केशन करता येतं हे पण आम्ही तिथे आता करतो.
1: तुम्ही त्या मुलांना अनुभव विचारला का त्यांना कसं वाटतंय?
0: म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये. कारण म्हणजे काही काही मुलं तर चिखलात उतरलेलीच नसतात कधी. ती परवा जेव्हा ते भात लावायला चिखलात उतरली तेव्हा ती लोळली चिखलामध्ये, कारण त्यांना तशी परवानगी पण घरामध्ये कधी मिळाली नव्हती आयुष्यात. जी परवानगी त्यांना तिथे मिळाली हा जो आनंद असतो ना तो आपला बेसिक आनंद आहे ना. आपल्याला आपल्या निसर्गात जे अवेलेबल आहे त्याचा अनुभूती आपण घ्यावी ती तिथे घ्यायला मिळते त्यांना.
1: मुक्तपणे डायरेक्ट निसर्गाशी त्यांचं नातं जुळतं.
0: येस. आणि आम्ही आता म्हणजे आमचं जे जुनं निसर्गायण होतं ना तिथे आमच्या एका प्राध्यापकांनी, झुंझुनवाला कॉलेजच्या एका प्राध्यापकांनी तिथे बसून रिसर्च केलेला, त्याला जवळजवळ तिथे 60 प्रकारची फुलपाखरं आढळली आणि 32 पक्षी त्याला त्या तिथे ऑब्झर्वेशन त्याचे फोटोग्राफ्स आणि त्यांनी सगळे गोळा केलेत. तसंच काहीसं इथे होणार आहे. आता हे मॅनमेड आहे, आता आम्ही तयार करतोय, पण आत्ता पण तिथे जवळजवळ 8-12 प्रकारचे पक्षी आणि खेकड्यांचं तर मोठं आतमध्ये म्हणजे प्रचंड खेकडे आहेत किंवा पाण्यातल्या गोष्टी आहेत. आता मासे पण तिथे आहेत. हे सगळं तर आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आम्ही तिथे एक म्हणजे भाताची खाचरं आहेत ना त्या सगळ्यात शेवटच्या खाचरामध्ये तलाव करायचा पण विचार करतोय. आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की आता या पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांची, आम्ही 300 शाळांशी जोडून घेणार आहोत. आम्ही शाळांच्या पर्यंत चाललोय. शाळेला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बघा हे एज्युकेशनल टूल आहे ना याचा उपयोग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तुमच्या विशिष्ट वर्गातली 7वी किंवा 8वी किंवा 9वी किंवा तुम्ही ठरवा त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आमच्याकडे आणायचं, दरवर्षी आणायचं. म्हणजे मग आपोआप तुमच्याकडची सगळी मुलं माझ्याकडे येऊन जातील आणि त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातला एक चांगला पर्यावरणाचा धडा आम्ही शिकवू शकतो चांगला. आणि तो घेण्यासाठी आमची सगळी टीम आहे तिथे मोठी. तिथे जवळजवळ 20-22 लोक असतील. ज्या वेळेला ही मुलं येतील तेव्हा त्यांना अटेंड करणारी असतील आणि ते त्यांना सगळ्या प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आता आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना ते या सगळ्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतात आणि त्यांच्या सिलेबसमध्ये सध्या पर्यावरण विषय कसा शिकवला जातो माहितीये का, त्याला वेगळा विषय नाहीये पर्यावरण म्हणून. सध्या पर्यावरण विषय शिकवला जातो तो तुम्हाला प्रत्येक विषयात जिथे कुठे त्याचा संदर्भ येईल ना त्याचा तिथे त्यांना पर्यावरण म्हणून ते म्हणजे भूगोलामध्ये आला, इतिहासामध्ये आला, मराठीमध्ये आला तर ते समजावून सांगावं असं त्यांना सांगितलंय. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास केला, आम्ही ते सगळे व्ह्यू पॉईंट शोधून काढलेत आणि ते सगळे आमच्या इथे कुठेतरी प्रत्यक्ष बघायला मिळतील अशा प्रकारची सोय आम्ही आता उत्पन्न करतोय. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये उल्लेख असलेली प्रत्येक गोष्ट आमच्या परिसरात कुठे ना कुठेतरी असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. इवन काही म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी म्हणून लोक अनेक गोष्टी बघतात, म्हणजे फुलपाखरं बघतात त्यावेळेला फुलपाखरांचे होस्ट प्लांट असतात, फुलपाखरांची नेक्टरिंग किंवा त्यांचे फूड प्लांट्स असतात असं बायफर्गेशन माहिती नसतं. त्याच्यावर ते का जातात याचं कार्यकारण मला माहिती नसतो. फुलपाखराचं त्या झाडावरचं काम काय असतं ते माहिती नसतं. किंवा त्याच्यातनं मोठा तो गुल्ला तयार होतो ना त्याला लोक घाबरतात, तो त्या फुलपाखराचा अपरूप आहे हेही माहिती नसतं. हे सगळं आमच्या बटरफ्लाय गार्डनमध्ये बघता येईल प्रत्यक्ष. म्हणजे मुलांना त्या नेक्टरिंग प्लांट बघता येतील, मुलांना होस्ट प्लांट बघता येतील, त्याच्यावरती त्यांनी घातलेली अंडी बघता येतील, त्या अंड्यातनं बाहेर येणारी अळी बघता येईल, ती त्या झाडाची पानं कशी खाते ते पण बघता येईल, त्यातनं तो कोश कसा तयार करते आणि कोशातनं जर त्यांचा पेशन्स असेल तर त्या कोशातनं फुलपाखरू कसं बाहेर पडतात ते पण बघता येईल. हे बघितल्यानंतर ना निसर्गाबद्दल तुमच्या मनात जे प्रेम निर्माण होईल ना मग तुम्ही कागदाचा बोळा करून रस्त्यावर टाकणार नाही, सिम्पल. मग तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाळणार नाही कधी, कधी आगच लावणार नाही कचऱ्याला. हे सगळं समजावून सांगण्याचे जे प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये हा अनुभूती नावाचा जो प्रकार आहे ना निसर्गाची तो सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे गवतामध्ये जर तुम्ही हातामध्ये एक भिंग घेऊन चिरलात ना आणि गवतामध्ये जरा गवत बाजूला करून बघितलं ना तर तुम्हाला 1 स्क्वेअर फीटमध्ये 30 ते 40 छोटे मोठे जीव दिसतात. ते जेव्हा दिसतात ना त्यावेळेला आपल्याला कळतं ते सगळ्या जीवांचं इथलं अस्तित्वाचं महत्व काय ते कळतं. कारण तो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बघणं असतो, तुम्हाला त्रास द्यायसाठी आलेला नसतो, तो तिथेच असतो आणि तो त्याचं काम आयुष्यभर करत असतो. त्याचा जन्म पण तिथे होतो, त्याचा मृत्यू पण तिथे होतो, पण ते तिथे आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अशा प्रकारचं रिलेशनशिप मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून. त्यातलं एक मोठं गार्डन जे आहे ते आमचं अशा प्रकारचं गार्डन आहे ज्याला बटरफ्लाय गार्डन आम्ही म्हणतोय. त्याच्यामध्ये भरपूर

0: पूर अशा प्रकारचा आनंद मुलांना घेता येईल. आम्ही एक बांबू गार्डन करतोय, बांबूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही अशा प्रकारचं बांबू आणायचा प्रयत्न करतो की 30-32 प्रकारचे बांबू एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळावेत आणि त्याच्यापासून विविध वस्तू बनवता येतात. तर तसे एक आर्टिस्ट पण आहेत जेडे स्कूल ऑफ आर्ट्सचे, रमेश दाते म्हणून आहेत, जे बदलापूर मध्ये राहतात, वय वर्ष 78 आहे. ते हाताने अशा प्रकारच्या वस्तू बनवतात त्या बांबूच्या, आणि त्या बांबूच्या वस्तू इतक्या त्यांच्या राष्ट्रपती पर्यंत त्यांचं नाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिथे लोकांना ते बनवायला शिकवणार आहोत. आम्ही नारळाच्या करवंटी असते ना त्याच्यापासून पण नैसर्गिक ज्या वस्तू आहेत ना त्यांचा उपयोग करून मग त्या फेकल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्या सगळ्या जमिनीला मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आपण शाळेमध्ये जे शिल्ड बक्षीस देतो ना ते पण आम्ही नारळाच्या करवंटीने करायचा प्रयत्न केलाय आणि ते आता बहुतेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर अशा प्रकारच्या नैसर्गिक वस्तूवरती आणण्याचा. त्यामुळे ग्रीन शॉपी नावाचा आमचा जो प्रकल्प चालतो ना, आम्ही अशा अनेक ऑर्गॅनिक वस्तू ठिकठिकाणावर, वाळ्याच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा डेफ अँड डम स्कूल असतात त्यांनी बनवलेल्या वस्तू त्या आणून या अशा प्रकारे विकायचा प्रयत्न.
1: मग आपल्या या प्रकल्पांविषयी माहिती आपल्याला कुठे मिळेल?
0: हा, www.पर्यावरण.org नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल.
1: बरं, www.पर्यावरण.org या वेबसाईटवर या निसर्गायन प्रकल्पाची सगळी माहिती आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा अनुभव घेता येणार आहे. आणि आपल्याशी जोडलं जाण्यासाठी काही मार्ग आहे का ज्यांना आपली शेतीचा अनुभव घ्यायचा आहे या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव?
0: त्यामुळे आमचं ठाण्यामध्ये कार्यालय, आमचं डोंबिवलीमध्ये कार्यालय पर्यावरण दक्षता मंडळ नावाने, तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळ नावाने शोधल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे इंस्टाग्राम हे ते या सगळ्यावरती आमचे अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती फोन केला तरी चालेल, 8879074505 या नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते. तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता, याच्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला जोडता येईल. आणि अजूनही तुम्ही कधीही टिटवाळ्यात गेलात आणि समजा आमच्या या प्रकल्पावरती पोहोचला तर तुम्हाला प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. किमान एक वर्ष अजून तो अवेलेबल आहे, पुढच्या वर्षाच्या एंडपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे या मुलांना आणि या सगळ्यांना उपयोगी पडेल. पण आता तिथे शालेय विद्यार्थी किंवा ग्रुप्स त्यांनी जर आले तर त्यांना साधारणपणे 1 ऑक्टोबर पासून ते 1 मे पर्यंत आम्हाला तलाव खणायला ते मदत करू शकतात. आम्ही ऍक्च्युअल तलाव खणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि त्याच्यात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रमदान जर कोणी केलं तर त्यांना किंवा आपणास तरी आठवण ठेवण्यासाठी आपण झाड आणून लावू शकता, ते झाड सुद्धा तिथे परमनंट राहील. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रावरती आपण लावलेलं झाड पुढचे अनेक वर्ष राहणं हे सुद्धा लोकांना इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तशा स्वरूपाचं झाड सुद्धा तिथे लावू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, नुसतं भेट देऊ शकता, बघू शकता हे सगळं, त्यामध्ये अनेक सूचना करू शकता, हे सगळ्यासाठी ते ओपन आहे. आणि आपण म्हणजे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आपण तिथे निश्चितपणे या आणि आमच्या या प्रकल्पाला भेट द्या.
1: नक्कीच, निसर्गाशी नातं जोडत असताना आपल्या बरोबर आपल्यासारख्याच उत्साही समाज घटकांना घेऊन एक अत्यंत प्रभावी असं पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन जनमाणसात पोहोचवण्याचं अनमोल कार्य आपण सगळे करत आहात आणि आपल्या या कार्यासाठी आमच्याकडनं आपल्या सर्व टीमला मनोमन शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणाविषयी तुमच्या निसर्गायन प्रकल्पाविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात निसर्गयान. सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.

आयुष्यात गुरु हा नेहमी एकच असावा असं आई नेहमी सांगत असे. एकदा आपली गुरुवर नितांत श्रद्धा असली की जगणं सोपं होऊन जातं. कोणत्याही जबाबदारीचं ओझं वाटत नाही. आजी आजोबांपासून ते आई बाबांपर्यंत चालत आलेल्या परंपरा कालानुरूप बदलत गेल्या, पण त्या बदलांचे जुन्या पिढीनेही स्वागतच केलं. कोणतीही प्रथा अर्थासकट एकदा समजली की ती अंधश्रद्धेचं रूप घेतच नाही. त्यामुळे सणांचा आनंद आपल्या पिढीने मन मुराद घेतला. पण आजकाल प्रत्येक

की धडकीच भरते, कारण आपले अनेक गुरु आपल्याला सारखे मार्गदर्शन करायला तयार असतात, जणू काही मनातलंच ओळखतात की काय असा प्रश्न पडावा. हे गुरु म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अगदी मकर संक्रांतीपासून ते दत्त जयंतीपर्यंत शुभेच्छा देणारे. या दिवशी काय करावे, याचं महत्व काय, काय केलं तर पाप लागतं, काय नाही केलं तर पुण्य मिळतं, म्हणजे यांचं ऐकून वाचून सामान्य गृहिणी गोंधळून जातात. आपल्यावर झालेले संस्कार, माहीत असलेल्या परंपरा चुकीच्या आहेत की काय असं उगीचच आपण आपल्यावर घेतलेला संशय. तुम्ही बघा ना, आपल्या लहानपणी कधी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत का? नाही ना. तसं बघाल तर सगळ्यांनाच काही ना काहीतरी आयुष्यामध्ये समस्या असतातच, पण या उपायांना बऱ्याच महिला अशा अनाहूत सल्ल्याने गोंधळून जातात. आश्चर्य म्हणजे अजून महिलांमध्ये मोकळेपणाने बोलण्यात संकोच दिसतो. आपल्या समस्या जाणकारांना न विचारता, कोणतीही चर्चा न करता या पडद्या आडच्या गुरूंना सल्ला विचारला जातो. त्यामुळे आपल्याला हे जमेल का नाही याचा विचार न करता बऱ्याच महिला यात फसतात. म्हणजे आपण सारासार विचार न करता आपल्या विचारांची चावीच या सो कॉल्ड गुरूंना देतो. बर, हे समाज माध्यमातील गुरु फक्त धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करत नाही का, तर सांस्कृतिक बाबतीत सुद्धा यांचा हस्तक्षेप असतो. मग ते आहार विहाराबाबत सुचवलेली औषधं असो, त्यात आश्चर्य म्हणजे अजूनही या महिला बळी पडत आहेत. त्या दिवशी तर कहरच झाला, माझ्या मैत्रिणीला सांगितले की कारली चिरून त्याच्या रसात पाय बुडवून बसले की मधुमेह नाहीसा होतो. बिचारी 4 दिवस कारली आणून तिने हा उपाय केला, मधुमेह तेवढाच होता. कारल्याचे पैसे मात्र वाया गेले ना, अहो अन्न आहे ना ते, मग त्याच्यात पाय. सगळेच उपाय सगळ्यांना पचत नाहीत. उष्ण प्रकृतीच्या तब्येतीला मेथी कशी जमणार, अजून उष्णता वाढेल नाही का? आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही ढिसाळपणा उपयोगाचा नाही. आता तर काय, 5 दिवसात 5 किलो वजन कमी होणार कसं शक्य आहे? जे वजन वाढायला महिना लागतो ते एका गोळीनं 5 दिवसात कमी होणार नाही. खरं तर मी कुठंतरी वाचलं होतं की अन्न सेवनाने 17-18 वर्षापर्यंत शरीर उत्तर दक्षिण वाढते, आणि अन्नाच्या अतिसेवनाने मग ते पूर्व पश्चिम वाढते, म्हणजे जाडे होत जाते. हा अतिचा परिणाम आहे म्हणून सांगते माझ्या सख्यांनो जाग्यावा. कोणीही सांगितलेली सौंदर्य प्रसाधनं वापरू नका, हे खूप नाजूक विषय आहेत. मग कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करता अशा सल्लागारांचे ऐकत राहणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. जगभरात जरी क्रांती घडली तरी समाज माध्यमाच्या अतिवापराने मानसिक आरोग्य आणि ताणतणाव वाढतच आहेत. याच्यात चुकीची माहिती, अफवांचे प्रमाण वाढले आहे, वैयक्तिक डेटा चोरी वाढली आहे, सर्वात महत्वाचे तासनतास या स्क्रीनकडे बघून झोपेच्या वेळा बिघडलेल्या आहेत. येत आहे का लक्षात? परवा तर गंमत झाली, मी व माझी बहीण दादरच्या बाजारात असेच हिंडत होतो. कधी कधी ना आपण लहानपणापासून ज्या बाजारात जाऊन रमायचो त्या जागी खूप वर्षांनी जाऊन जुन्या खोण्या शोधायला प्रत्येक बाईला आवडतं. अचानक आमची पावलं चालता चालता थबकली. तेथे चपलांचा स्टॉल होता, त्यात चक्क नथीच्या आकाराच्या चपला होत्या. ताईने तर डोक्यालाच हात लावला. आम्हाला दोघींना आठवलं माझ्या आईकडे एक नथ होती जी तिला तिच्या पणजीकडून मिळाली होती. आजही नथ हातात घेताना 3 पिढ्यांचं लेणं आणि परंपरेचा वारसा जपण्याचा निखळ आनंद मिळतो. नथीच्या अस्तित्वाने पणजी, आजी, आईचा आशीर्वाद मिळतो. पण आता ही नथ नाकात ऐटीत बसणारी पायात बसलेली पाहून काय सांगायचे आपल्या तरुणाईला, हा प्रश्नच पडलाय आम्हाला. खरं तर आज प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळतात. मग स्वतःचे प्रश्न सोडवताना संकोच का? आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल अशा अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा जाणकारांशी बोललं पाहिजे. स्वतःच्या पातळीवर उपाय शोधण्यापेक्षा स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. समाजाने

केला पाहिजे, चुकीच्या उपायांना विरोध केलाच पाहिजे. भविष्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते, पण त्या नादात कितीतरी लोक आपली सगळी माहिती अशा सो कॉल गुरूंना देतात. लग्न कधी जमेल, नोकरीचं काय, मुलं कधी होतील, अरे काय हे, या सर्व गोष्टी आपल्या प्रयत्नांनीच होणार आहेत ना. आपला प्रत्येक प्रश्न हा सार्वजनिक करायची काही गरज आहे का? आपल्यातला ना संयम संपत चाललाय, म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळवायची सवय लागली आहे. बाजारात नाही का सगळीच फळं 12 महिने मिळतात, त्यामुळे एप्रिल मे मध्ये मिळणाऱ्या आंब्यांचं अप्रूप राहिले नाही, हो ना. आजकाल मला तरुणाईचीही काळजीच वाटते. प्रत्येक गोष्ट आपल्या स्टेटसला व इंस्टाग्रामवर टाकायची स्पर्धा असते, त्यामुळे छोट्या छोट्या आनंदाला ही लोक मुकतात. बघा, हॉटेलमध्ये गेल्यावर सुग्रास जेवणाचा आनंद घेण्याऐवजी आधी त्याचा फोटो काढलाच पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीही आस्वाद घेणारी, ताटामधली रंगसंगती पाहून नाक आणि जिव्हा तृप्त करणारी आमची पिढी या तरुणाईला सांगू इच्छिते, अरे जिथे जाता त्या वातावरणाचा, पदार्थाचा, निसर्गाचा

आहेब घेणार, पण मनाने जर जिभेची बाजू घेतली तर त्यांची मेजॉरिटी होते, मग बुद्धीचं काही चालत नाही. म्हणजेच प्रत्येक इंद्रियांना मनाची साथ असली तर भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होते, तिथे आमच्यासारख्या सामान्यांचं काय. पण विचार करा, इंद्रियांवर मनाचा आणि मनावर सतसत विवेक बुद्धीचा लगाम असणं अतिशय आवश्यक आहे. तो जर पॉवरफुल झाला तर या भटकणाऱ्या समाज माध्यमांच्या गुरूंचे काहीही चालणार नाही. माझा एक मित्र एका रिसॉर्टला गेला होता, तर तिथे गेल्या गेल्या मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, कारण आतला निसर्ग, रंगछटा, झुळझुळणारी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट हे स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावं, कॅमेऱ्याच्या लेन्सने नाही, अशी त्यांची इच्छा होती. खरंच असे करण्याची सक्ती करावी लागते, म्हणजे त्याच्या अतिवापराचे परिणाम आहेत. नक्कीच अशा ठिकाणी जाऊन लोक मोकळा आनंद आणि ताजेतवाने होऊन बाहेर येत असतील. मग ही सगळी समाज माध्यमे वाईट आहेत का, तर तसं नाही, बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत तिथे, पण अशा गोष्टी बघितल्याच जात नाहीत. चांगली माहिती असते पण ती शोधली पाहिजे आणि त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. व्यवसाय आणि कलागुण म्हणजे पाककला, लेखन वगैरे, ह्या सगळ्या जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातात. अनेक सामाजिक विषयांवर येऊन लोक एकत्र येऊन जनजागृती करू शकतात. चालू घडामोडींची जलद माहिती मिळते. विकासासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. दूर राहणारी अनेक कुटुंब एकमेकांशी यामुळे जोडली जातात. आपण या समाज माध्यमा करता आहोत की समाज माध्यम आपल्या करता आहेत, हा ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे विचार केला पाहिजे. हो ना, सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. वसंत.

ची चाहूल घ्या, कोकिळेचा मधुर आवाज ऐका, श्रावणातील ऊन पावसाचा आनंद घ्या, आपल्या मनातील उत्सुकता जिवंत ठेवा, निसर्गाकडून येणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचं आपल्या खुल्या डोळ्यांनी स्वागत करा, मोकळेपणाने श्वास घ्या, पटतंय ना?

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. दुपारचा एक वाजत आहे, ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस। हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक। आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते। भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले। भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल। गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे। गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे। भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCCचे महासचिव जेसेम मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली। गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर

दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. भारताचं ब्रिक्समधलं अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे. लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशभरात 30 ठिकाणी 400 अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016च्या पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवापूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून 1 बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख

यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शीव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणी छापे टाकले. सुमारे 9,63,00,000 बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय विभाग हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

भारताचा ग्रँडमास्टर 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता. वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रीतसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल युगात महत्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं पीएमएलएच्या विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मननकुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 नर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आजचं काव्य वाचन हे थोडंसं वेगळं आहे. खरं तर काव्य वाचन मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. मग म्हटलं, आज मी माझ्या कविता का बरं सादर करू नयेत? आणि म्हणूनच मी तुमची मैत्रीण, तुमची सखी मैथिली तुमच्यासाठी आज मी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे. खरं तर कविता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. कवितेमधला भाव ज्याला उमगला त्याला ती कविता पूर्णपणे भावते. तेव्हा मला वाटलं अशाच ह्या कवितेवर आपण एखादी कविता केली तर, आणि म्हणूनच त्यासाठी मी सगळ्यात पहिली कविता सादर करते, ती म्हणजे कवितेवरचीच कविता. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. कविता अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कविता म्हणजे अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कचरणाऱ्या मनाच्या क्षणाची असते ती एकमेव साक्षी. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. कविता म्हणजे परिस्थितीमधून आलेल्या मूकपणाचा टाहो. होवो सुखांत वा दुखांत, होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. विचारांच्या गर्द झाडीला भावनेचं अलवार झालर. कारण कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का की शाळेत असताना जेव्हा एखाद्या वर्गातल्या मित्राने किंवा मैत्रिणीने एखादी वेगळी वस्तू आणली असेल तर आपल्यालाही वाटायचं की हे माझ्याकडे पण हवंय, किंवा हे मलाही हवंय. किंवा घरात ताईने किंवा दादाने एखादा नवीन ड्रेस आणला तर अजूनही वाटतं की अरे ताईला नवीन ड्रेस घेतला, मला पण हवाय. किंवा बऱ्याच असं होतं ना की ही खूप छान गाते, मलाही असं गाता आलं तर. किंवा ही खूपच सुंदर नाचते बाबा, मलाही असं नाचता आलं तर. किंवा ही खूप छान दिसते, मीही इतकी छान दिसले तर. असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात, अगदी मलाही. आणि तेव्हा कुठे खरं तर पहिला एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो, तो म्हणजे मी का नसावं. ह्या मी का नसावं ह्या प्रश्नावरून मला सहजच एक कविता सुचली आणि कागद पेन घेऊन मी ती उतरवूनही काढली. तीच कविता तुमच्यासाठी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मी का नसावं. मी का नसावं म्हटलं विचारांच्या गलबतातून एकदा पाण्यात डोकावून तर पाहावं, तेव्हा कुठे प्रश्न पडला मी का नसावं. समाजाच्या चौकटीतून अलगद बाहेर पडावं, अगदी गुपचूप, ना बंड ना मोर्चा. कुणी हटकलंच तर नजरअंदाज करावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. बाहेर पडलेल्या मी प्रथम स्वतःला सावरावं. भोवतालचा अंदाज घेत दबकच पाऊल टाकावं. मग समरस होताच स्वतःला झोकून द्यावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी

मी काय नसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. परीकथेतील परीसारखं मीही लोभस असावं. तेव्हा लगेच तिजवर भाळलेल्या मनाला मेंदूने भानावर आणावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. काय ग कुठे हरवलीस, काय ग कुठे हरवलीस त्या सुंदर रुपड्यात. चौकट मोडणारी तू पुन्हा होणार का कैद. अग विसरतो वरचा देखावा अन डोकाव तुझ्या बिलोरी आयण्यात. निहाळ स्वतःला हलकच आणि म्हण मीही आरसपानी. जे तिज ठावे ते मज नव्हे, जे तिचे नाही ते मजसवे. भिन्न दोहोंच्या जीवनगाथा आणि कमजला काय हवे. तेव्हा कुठे गलबत किनाऱ्याला लागलं, कारण मला उमजलं मी का असावं.

मित्रांनो, लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या माणसांना भेटतो. त्यातली अनेक माणसं ही काही ठराविक काळापुरता आपल्यासोबत असतात, तर काहींसोबत आपण आयुष्यभराची मैत्री करून बसतो. अशी मैत्री, असं नातं ज्या नात्याची वीण ही कायम घट्ट होत जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक मित्र किंवा अशी एक मैत्रीण असते जिच्याकडनं, अगदी साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, आपल्याला रियालिटी चेक मिळतो. अशी मैत्री ज्याच्यात आपल्याला आरसा दिसतो, आपण कुठे चुकतोय आणि कुठे बरोबर आहोत ह्या सगळ्यांवर परखडपणे व्यक्त करणारी ती व्यक्ती म्हणजे आपला मित्र किंवा आपली मैत्रीण. अशाच निस्वार्थ आणि निखळ मैत्रीवरची एक कविता आता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मैत्री. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तुझ्या येण्याने आयुष्याला नवा बहार आला. वरवर पाहता मी खळाळता झरा, तू शांत समुद्र. वरवर पाहता मी खळाळता झरा अन तू शांत समुद्र. पण माझ्यातलं मूकपण आणि तुझ्यातलं वादळ एकमेकींना चुमगलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं, माहीत नाही कसं पण हरवलेलं सारच सापडलं. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. तुझ्या मैत्रीच्या प्रकाशाने मात्र धैर्य दिले मोठे. मी आहेच वेंधळी नुसती धडपडणारी. मी आहेच वेंधळी नुसती धडपडणारी, कारण मला माहितीये तू आहेस मला सावरणारी. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, पण आता कधी नाही जुळलं तरी सोबत असण्याची खात्री. काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. अगं काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. शेवटी एकच म्हणेन, कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. मित्रांनो, मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रेम. आता कवी म्हणाल म्हणजे प्रेमकविता आलीच, त्यामुळे ही प्रेमकविता खास तुमच्यासाठी. कवितेचं नाव आहे स्वामिनी. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते. स्वप्नवत हिंदोळ्यावरी झुलून कशी सुखावते. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी. मीन जळी तळमळती केवळ काळसाच्या ठोक्यावरी. एक तू एक मी नाही दुजा सोबती. एक तू एक मी नाही

तुझा सोबती ती पाखरे गुज मनीचे कानी माझ्या सांगती ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे आरसपानी रूपा पुढे बघ आभाळही ठेंगणे तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी। मित्रांनो, प्रेमात पडलेलं कवी मन हे अगदी मुक्त हस्ताने शब्द सुमन उधळत असतं, पण कुठेतरी केव्हा तरी त्या शब्दांना ठहराव येतो। तो ठहराव प्रेमाचा असतो, तो ठहराव त्या समोरच्या व्यक्तीसाठी असलेल्या आपल्या भावनांचा असतो। आणि इथेच खरं तर लेखणी थांबते। तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना ह्या प्रेमापुढे थांबलेल्या लेखणीबद्दलची एक कविता तुमच्यासमोर सादर करते। कवितेचं नाव आहे अन खुंटते माझी शाई। तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर तू कल्पना मनीची मी तुझा चित्त चोर जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास बघशील वळून कधी ही लागली वेडी आस ना चाफा ना बकुळी ना चाफा ना बकुळी सये तू मुक्त पारी जात ना चाफा ना बकुळी सये तू मुक्त पारी जात चाहूल तुझी करते सुगंधी माझी रात दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई। मंडळी, कविता हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार आहे कविता। भरपूर कविता सादर कराव्याशा वाटतायत, खूप गुजगोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतायत। जे काही लिहिलंय, जे काही लिहायचंय ते सगळंच अगदी व्यक्त करावंसं वाटतंय, पण आता घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला ह्या काव्य मैफलीत थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:59 होत आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

या गीताचे गायक होते शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन पिळगावकर, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर. गीताचे गीतकार शांताराम नांदगावकर होते आणि संगीतकार अरुण पौडवाल होते. यानंतर ऐकूया दुनियादारी चित्रपटातील हे एक गीत.

ये गीता से गायक होते सोनू निगम, गीतकार मणि मंगेश कांगणे आणि संगीतकार पंकज पडघन. आताच आपण मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:19 झाले, ठीक 6:20 ऐकूया संस्कृत बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण साहित्य क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीशी बातचीत करणार आहोत आणि ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रमोद मुनघाटे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता, त्यासोबतच संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. साहित्य अकादमी दिल्लीचे ते सदस्य आहेत. त्यांची जवळपास 15 पुस्तकं प्रकाशित झाली आहे. लोकसाहित्यावर किंवा आदिवासी मराठी साहित्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. ते एक संशोधक आहेत. अनेक रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत. चला तर त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा साहित्य प्रवास. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: मुनघाटे सर, आता एकंदरीतच कुठलाही लेखक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साहित्याची सुरुवात किंवा लेखनाची सुरुवात कधी झाली हा सर्वसामान्यांना एक प्रश्न पडतो असं मला वाटतं. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असेल?
1: मी सर्वात प्रथम बालसाहित्याच्या लेखनापासून सुरुवात केली. माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या घरात सर्वत्र पुस्तकं असत आणि लहान मुलांची पुस्तकं वाचताना मला सुद्धा सुरुवातीला छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहाव्या असं वाटत होतं आणि मी ती लिहिल्या आणि वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्यांमध्ये त्या माझ्या कथा कविता वगैरे प्रसिद्ध झालेल्या होत्या. ते माझं पहिलं लेखन असं म्हणता येईल सुरुवातीचं.
0: मग ही प्रेरणा कुठनं मिळाली? म्हणजे घरी पुस्तकं होती आणि ते वातावरण होतं म्हणून हे शक्य झालं की एक आतून वाटत होतं की नाही काहीतरी लिहायला हवं? काय होतं नेमकं?
1: प्रेरणा माझ्या वडिलांचीच होती. माझे वडील गोणा मुनघाटे हे एक कवी होते आणि युगवाणीपासून सगळ्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्याशिवाय आमच्या गडचिरोलीमध्ये त्यांनी जिल्हा वाचनालय स्थापन केलेलं होतं आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाचनालयांची साखळी त्यांनी निर्माण केलेली होती. त्या वाचनालयांसाठी जी पुस्तकं यायची ते गठ्ठे आमच्या घरी यायचे सुरुवातीला. आणि त्याचप्रकारे वडिलांना लेखनाचा आणि वाचनाचा नाद होता. आमच्याकडे सत्यकथा, ललित अशी मासिकं यायची, नवनीत मासिक यायचं, ती आम्ही वाचायचो. चांदोबा वगैरे तर होतच. त्यातून खरी प्रेरणा मिळाली की आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण लिहायला पाहिजे. तर माझी पहिली जी प्रेरणा म्हणता येईल ती माझे वडील गोणा मुनघाटे हेच मला सांगता येईल. त्यानंतर प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये आल्या. मी विद्यापीठात संशोधन करत असताना डॉक्टर दभी कुलकर्णी हे एक मोठे समीक्षक होते महाराष्ट्रातले, ते माझे गाईड होते, त्यांच्याकडून मिळालं मला. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर डॉक्टर गणेश देवी यांच्यामुळे मला आणखी साहित्याच्या समीक्षेतील नवीन नवीन प्रांत जे आहेत ते दिसायला लागले. तर ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि तीच माझी प्रेरणा आहे असं सांगता येईल.
0: पहिल्यांदा जे लिखाण केलं ते नेमकं कुठलं होतं?
1: मी सांगितलं की पहिल्यांदा मी काही लहान मुलांच्या गोष्टी लिहिल्या. पण नंतर खऱ्या अर्थाने उल्लेखनीय साहित्य म्हणून सांगता येईल असं माझा एक संशोधनपर लेख आहे, तो म्हणजे लंकेची पार्वती. आणि पुढे मी माझा मार्ग निवडला. लेखक ललित लेखन करतात, कथा, कादंबरी, कविता, आणि ज्याला आम्ही ललितेतर असं म्हणतो त्याच्यामध्ये समीक्षा असते आणि संशोधनपर लेखन असतं. तर मी माझा मार्ग पुढे संशोधनपर लेखनाकडे वळवला आणि लंकेची पार्वती हा लेख मी प्रथम लिहिला. तो 90 सुमारात महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यावर वाचकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तर त्या लेखाबद्दल मी 1-2 मिनिटात सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना कवी बी यांची माझी कन्या कविता माहिती आहे. ती खूप प्रसिद्ध अशी कविता आहे. एक मुलगी शाळेत जाते आणि तिच्या मैत्रिणी तिला चिडवतात तिच्या अंगावर काही दागिने वगैरे नसतात म्हणून, आणि ती घरी रडत रडत येते वडिलांकडे आणि वडील मग तिला उद्देशून म्हणतात की तू लंकेची पार्वती आहेस. तर लंकेची पार्वती याबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक राचिम ढेरे यांनी त्यांच्या लौकिक अलौकिक या पुस्तकामध्ये लेख लिहिला, तुम्ही वाचला. त्यांनी त्यात असं लिहिलेलं होतं की लंकेची पार्वती हा जो मराठीतला वाक्प्रचार आहे त्याच्यामध्ये लंका आणि पार्वती यांचा संदर्भ काही लागत नाही. लंका ही रावणाची आणि पार्वती ही शंकराची, त्याच्यामुळे आपल्या पुराणांमध्ये ज्या कथा आहेत त्यामध्ये लंकेची पार्वती हे काही लागत नाही. आणि मी त्यावर विचार करायला लागलो आणि विचार करता करता मी वाचन केलं तर कथा कल्पतरूमध्ये मला अशा कथा सापडल्या आणि म्हणून कवी बी यांनी तो वाक्प्रचार आपल्या त्या माझी कन्या कवितेमध्ये वापरला.

0: हे माझं पहिलं लेखन होतं.
1: कधी असं वाटलं नाही की आपण कथेचाच प्रांत निवडावा, कारण आपली सुरुवात तिथं आहे. बरेच लोक कविता लिहितात, कादंबरी लिहितात, पण तुम्ही कादंबरीवर समीक्षण किंवा अभ्यास असं केलं तर मग कधी डोक्यात आलं नाही असं?
0: असं म्हणतात की प्रत्येक लेखक तो कोणताही वाङ्मय प्रकार हाताळत असला तर तो सुरुवातीला कविता लिहितोच, आणि त्यामुळे मी कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत, कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. नागपूरच्या तरुण भारतात माझ्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण पुढे मला असं जाणवलं की हा काही आपला प्रांत नाहीये. प्रत्येक यशस्वी लेखक हा समीक्षक होतो असं गमतीनं आमच्या क्षेत्रात म्हटलं जातं, तसं झालं असेल कदाचित. पण मी मात्र कविता लिहिलेल्या आहेत, आणि लोकमतच्या साहित्य जत्रामध्ये माझ्या कविता यायच्या तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडिया नव्हता, पण खूप महाराष्ट्रभरातून पत्र यायची आणि कविता सुद्धा माझी वाखाणली गेलेली आहे. तर मी कविता आणि कथा लिहिलेल्या आहेत.
1: तर त्या लिहित असताना कम्प्लिटली त्याकडे न जाता आपली आवड आपण जोपासली संशोधनाची.
0: कदाचित माझा चिकित्सकाचा पिंड असल्यामुळे असेल. साधारणतः वाचनामध्ये कथा कादंबऱ्या हे तर ललित लेखन येतच होतं, पण त्याशिवाय महाराष्ट्रात जे प्रबोधनकार झाले म्हणजे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर यांचं लेखन मी विशेष आवडीने वाचत होतो. आणि मी एम ए ला मग जेव्हा नागपूरला आलो विद्यापीठामध्ये तेव्हा माझ्या गाईडनी मला कादंबरीचा समीक्षेचा विषय दिला. 1857 स्वातंत्र्ययुद्ध किंवा बंड आणि त्यावरील आधारित कादंबऱ्या असा तो विषय होता. आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारावर पुढे मी अधिक संशोधन करायला लागलो. त्याशिवाय आणखी माझा संशोधनाचा जो प्रांत आहे तो आहे आदिवासी साहित्य आणि आमच्या पूर्व विदर्भातील लोककला, लोकनाट्य. तर ते झालं असं की मी मूळचा गडचिरोलीचा, तिथं आदिवासी बहुल असा तो आमचा प्रांत आहे. माझे वडील आदिवासी भागात शिक्षक होते, त्यांच्यासोबत मी आदिवासी गावांमध्ये खूप फिरलेलो आहे. आणि त्याशिवाय आमचा जो झाडीपट्टीचा 4 जिल्ह्यांचा प्रदेश आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, तर या आमच्या प्रांतामध्ये उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फार वेगळं असं लोकनाट्य आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जसं तमाशा आहे तर आमच्याकडे खडीगंमत आहे, आणि बाकी तर पुष्कळ दंडार वगैरे हे लोककला प्रकार आहेत. आणि असं मला वाटायला लागलं की आपण तात्कालिक एखादा समीक्षेचा जर प्रांत निवडला, म्हणजे आधुनिक साहित्यावर एखाद्या लेखकावर जर आपण निवडलं तर त्याला कुठेतरी मर्यादा येतात. आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्राचीन मध्ययुगीन लोककला लोकनाट्याचा जेव्हा अभ्यास करता, त्यामध्ये जे एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असतं त्या एकूण समाजाचं, त्यातून काहीतरी संशोधन करायला भरपूर वाव असतो आणि त्याला अजिबात मर्यादा नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी हा एक दुर्लक्षित असा भाग आहे साहित्यातील. नवीन लेखक आदिवासींच्या जीवनावरती, त्यांच्या समस्यावरती कथा कादंबऱ्या लिहितात. माझ्या वडिलांचीच कादंबरी फार प्रसिद्ध आहे, माझी काटेमोडची शाळा, ती खूप प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये. पण आदिवासींच्या ज्या कला आहेत, त्यांची भाषा, त्यांच्या लोककथा, त्यांची लोकनृत्य आणि त्यांच्या ज्या काही कला आहेत, चित्रकला वगैरे, हे मला असं वाटलं की हे इतकं आदिम आहे की आपण जितकं त्यात खोलात शिरू त्यातून काहीतरी आपल्याला नवीन आधुनिक साहित्याच्या साठी जी काही प्रेरणा असेल तिथून सुद्धा घेता येऊ शकेल. आणि म्हणून माझी काही पुस्तकं ही आदिवासी साहित्यावरती आहेत. आणि मी जे काही संशोधन प्रकल्प राबवले, म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीने, नंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मला 2 ते प्रकल्प दिले, तर मी आमच्या झाडीपट्टीतील लोककला हाच विषय निवडला. आणि झाडीपट्टीतील नाटकाची परंपरा हा तर आणखी वेगळा विषय आहेच.
1: आता कथा लिहिताना किंवा कविता लिहिताना आणि संशोधनपर लिखाण करताना काय फरक जाणवतो मुळात?
0: तर कविता ही अल्पाक्षरी असते आणि कवी किंवा कथाकार त्याला जो एक साक्षात्कारासारखा अनुभव येतो जगताना, त्याच्या अवतीभोवती जी माणसं असतात, घटना घडत असतात, त्यातून तो जसंच्या तसं लेखन करत नाही. कारण त्यांनी जर जे काही त्याला दिसतं तसं जशा तसं लिहिलं तर त्याला आपण कलाकृती, साहित्यकृती म्हणत नाही, रचना म्हणत नाही. तो त्यामध्ये आपली कल्पना वापरत असतो आणि त्याला वेगळं रूप देत असतो. आणि हे करत असताना जीवनाचं जे एक मूळ रूप आहे त्याकडे तो जातो. शेवटी सगळ्याच कलावंतांचा शोध हे जीवन कसं आहे, माणूस हा असा का वागतो, माणसाच्या ज्या भावभावना आहेत, वासना आहेत, त्या ज्या काही आपल्याला अवतीभोवती दिसतात त्याचा कुठेतरी एक मूळ रूप आहे का, हे कवीला आणि लेखकाला शोधायचं असतं. तर प्रतिभा नावाची गोष्ट असते. केशवसुतांनी फार छान म्हटलेलं आहे कवींबद्दल, आम्ही कोण म्हणून काय पुजता, आम्ही असू देवाचे लाडके. तर सगळ्यांनाच ती प्रतिभा मिळत नाही, पण

0: कवी आणि जे कथाकार लेखक असतात त्यांच्याकडे खरोखरच ही प्रतिभा असते की ते आपल्या कल्पनेनी एक वेगळं विश्व निर्माण करतात. बरेचदा असं म्हणतात लोक की साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब दिसतं, पण माझं मत वेगळं आहे की ती एक स्वतंत्र निर्मिती असते, ती एक समांतर अशी निर्मिती असते. समांतर असं विश्व करतात, जेव्हा आपण वाचतो समांतर विश्वामध्ये आपण म्हणजे जातो आणि त्याचा आस्वाद घेतो, आनंद घेतो. आणि हे जे साहित्य आहे, ललित साहित्य, कथा, कादंबरी, नाटक यांची चिकित्सा आम्ही करतो म्हणजे समीक्षेच्या प्रांतामध्ये. तर हा फरक आहे. समीक्षक हा साहित्यकृतीच्या प्रेरणा शोधून काढतो, त्याचवेळी अवतीभोवतीचा जो समाज आहे, जे काही चाललेलं आहेत, ती जीवनमूल्य आहेत, ही मूल्य त्या साहित्यामध्ये कशी प्रतिबिंबित झालेली आहेत, त्या समाजाचा निर्मितीवर काय परिणाम झाला, किंवा काही वाङ्मयीन निर्मितीचा समाजावर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. उदाहरण द्यायचं झालं, साने गुरुजींच्या कथांचा देता येईल, श्यामचे या कादंबरीचा देता येईल, किंवा कशाला आपण जे आयुष्य जगतो ना माणूस म्हणून, तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत, पण एवढंच काही आपलं जीवन नाही आहे. आपली मानसिक स्थिती आपण लहानपणापासून ज्या कथा कहाण्या ऐकत असतो त्यांनी बनलेली आहे, आणि त्याचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजे रामायण महाभारत यांना आपण महाकाव्य म्हणतो, पण त्याचा इतका प्रभाव लोकांच्या नैतिक कल्पनांवरती आहे, सामाजिक सांस्कृतिक जीवनावरती आहे, की तो फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मनुष्य हा केवळ भौतिक गोष्टींच्या आधारे जगत नाही, तर अभौतिक, अलौकिक अशा ज्या कथा कहाण्या आहेत त्यांचं मोठं विश्व घेऊन तो जगत असतो, त्या त्याला प्रेरणादायक वाटत असतात.
1: सर, आपलं जे पुस्तक आहे 1857 सत्य आणि कल्पित, याला 1994 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे?
0: आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं 150-200 वर्ष आपल्या भारतावरती राज्य होतं आणि 47 साली आपण स्वतंत्र झालो, पण 1857 साली त्या काळामध्ये जे काही राजे रजवाडे आणि संस्थानिक होते, विशेषतः दिल्लीला बहादूरशाह जफर होता, उत्तरेमध्ये होते, दक्षिणेमध्ये, आपल्या महाराष्ट्रात त्या काळात होते काही पेशव्यांचे उत्तराधिकारी, आणि या सगळ्यांमध्ये कुठंतरी एक अशी सामूहिक भावना निर्माण झाली की आपल्या देशात हे जे ब्रिटिश आलेले आहेत त्यांच्याशी आपण युद्ध केलं पाहिजे आणि आपला देश स्वतंत्र केला पाहिजे. खरं म्हणजे राष्ट्र किंवा स्वतंत्रता हे शब्द सुद्धा त्या काळात नव्हते, कारण राष्ट्र आपलं नंतर झालं, आणि प्रत्येक संस्थान, प्रत्येक राज्याचा जो काही इलाका आहे ते एक स्वतंत्र राष्ट्र होतं. पण अशा काही घटना घडल्या त्या सगळ्यांना माहिती आहेत, आणि या घटनांचा साहित्याशी संबंध असा आहे की आपल्याला माहिती आहे की मराठीतली सगळ्यात पहिली कादंबरी बाबा पद्मनजीची आहे, यमुना पर्यटन, ही 1857 साली प्रसिद्ध झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही देशामध्ये जी काही विद्यापीठे निर्माण झाली, म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, इथं 1857 साली ही विद्यापीठे निर्माण झालेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य लिहिलं जात होतं. चिपळूणकरांपासून अनेक आधीचे काही लेखक होते, त्यांचं लेखन 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू होतं. त्यामुळे हा जो उठाव झाला, बंड झाला, त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने एक कादंबरीची स्पर्धा आयोजित केली होती, दक्षिणा प्राईज कमिटीने, की जो 1857 उठावर उत्कृष्ट कादंबरी लिहिल त्याला पुरस्कार. आणि मग माझ्यासमोर असा प्रश्न होता की त्या काळामध्ये जे काही लेखक होते त्यांनी 1857 ज्या घटनांवरती, कारण त्या फार नरसंहार झाला त्याच्यामध्ये, आणि हिंदू आणि मुसलमान एकत्र आलेले होते, त्यांनी ब्रिटिशांशी युद्ध केलेलं होतं, त्याच्यामध्ये उपकथानक तर खूप आहेत, तर ही प्रेरणादायक अशी व्यक्तिमत्व त्या काळात तयार झाली, तर त्यांच्यावर आधारित कथा कादंबऱ्या कशा असतील असं मला वाटलं, आणि त्यावरती मी संशोधन केलं आणि त्यावर आधारित हे पुस्तक आहे.
1: आपण आदिवासी साहित्यावर पण सखोल अभ्यास केलेला आहे आणि बरंच मला वाटतं त्याची पुस्तकं जी आहेत ती बऱ्याच विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला देखील लागलेली आहेत, तर त्याविषयी सांगाल.
0: आपल्या मराठी साहित्याकडे जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की सगळ्यात पहिल्यांदा तर फार मोठ्या प्रमाणावर क्रांती केली ती दलित साहित्याने. आदिवासी साहित्य आणि दलित साहित्यात फरक असा आहे की आदिवासींचा जो काही भूतकाळ आहे तो असा विषमतापूर्ण नाही आहे. आपण 1857 बद्दल बोललो तर 1857 आधी आपल्या देशामध्ये जवळजवळ 100 बंड आदिवासींनी केलेली आहेत. इंग्रजांना इथला जो काही कच्चा माल आहे तो युरोपमध्ये न्यायचा होता, त्यांनी रेल्वे लाईन्स टाकल्या जंगलामध्ये, त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा संघर्ष झाला तो आदिवासीचा झाला.

0: बिरसा मुंडाचा जो विद्रोह आहे तिथून सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला हे माहित आहे की आपल्या मध्य प्रदेशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात तर विदर्भात आणि इतर ठिकाणी कोण राजे होते, म्हणजे आदिवासी हे राजे होते या भूमीचे, ते या भूमीवरचे आदिम रहिवासी होते हे तर आहेच. नंतर मग आपण तो जर आर्य अनार्य हा संघर्ष पाहिला तर आर्य हे बाहेरून आलेले उत्तरेकडून, आणि दक्षिणेचे जे दंडकारण्य प्रांत आहेत तिथले सगळे हे आपले आदिवासी मूळ रहिवासी. पण आर्यांनी अनार्यांना बाहेर काढलं, हुसकावून लावलं आणि त्यांना वनात पाठवलं, असा सगळा इतिहास आपल्याला दिसतो. आणि म्हणून दलित साहित्याच्या प्रेरणा ज्या आहेत आणि आदिवासी साहित्याच्या प्रेरणा आहेत त्यात फरक आहे. आदिवासींची जो काही भूतकाळ आहे तो भूतकाळ हा संपन्न आहे, ते आदिम रहिवासी होते. त्यांच्या कला ज्या आहेत, त्या चित्रकला असतील, नृत्यकला असतील, या इतक्या महत्वाच्या आहेत की जसं युरोपमध्ये संगीतामध्ये जे काही तिथल्या निग्रोंचे जे काही ते तिथल्या फिल्म इंडस्ट्रीने स्वीकारलेले आहेत, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही तत्व जे आहेत, नादो महानोरांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्याच्यावरती जयत्रजे सिनेमा आला, आणि वारली पेंटिंग जे आहे, वारली पेंटिंग मध्ये जे एक मूलतत्व दिसतं, चित्राची आकृती दिसते, मूलाकृती, त्याच्यात तुम्ही कुठलंही चित्र काढू शकता. तर हा जो सगळा संस्कृतीचा कलेचा जो भाग आहे हा किती संपन्न आहे. एका बाजूला त्यांचा इतिहास हा राजवंशाचा होता, दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक परंपरा आहेत, तिसऱ्या बाजूला दुर्गा भागवतांनी आदिवासींच्या लोककथांचा अभ्यास केला, आणि समाजशास्त्रज्ञांना जेव्हा कुटुंब संस्था, विवाह संस्था कशा आहेत, कशा उत्क्रांत झाल्या याचा जर अभ्यास करायचा असेल तर ते आदिवासींच्या कुटुंब संस्थांचा अभ्यास करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला ज्या काही समस्या जाणवतात सामाजिक जीवनामध्ये, म्हणजे भ्रष्टाचार आहे, विषमता आहे, जातीय विषमता आहे, स्त्रियांवरती बलात्कार होतात, तर आदिवासींची जर जीवनशैली पाहिली या सगळ्यापासून दूर आहे. तिथल्या त्यांच्या संस्कृतीमध्ये बलात्काराला थारा नाही, विषमता नाही, जातीयता नाही, पर्यावरण पूरकता. आज आपण सगळ्यात जर प्रचंड मानव अस्वस्थ असेल जगामध्ये तर पर्यावरणामुळे आहे. पण आदिवासी संस्कृतीची जी काही जीवनशैली आहे आणि जीवनाची मूल्ये आहेत ती आधीच अशी आहेत की ती पर्यावरण पूरक आहेत. ते झाडांना देव मानतात आणि ते सृष्टीचा एक स्वतःला भाग मानतात, सृष्टीचं शोषण करत नाही. आणि हे सगळं जे आहे हे सगळं मला आदिवासी साहित्यातून मांडता आलं. त्याच्यावरती ज्या लेखकांनी कथा कविता कादंबऱ्या लिहिल्या ते मला असं वाटलं की त्या वेगळ्या आहेत इतर मराठी साहित्यापेक्षा. आणि त्याचं संकलन, संपादन, त्याची समीक्षा मी केलेली आहे आणि सेमिनार घेतले अनेक त्याच्यावरती. महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा सेमिनार मी त्यावरती घेतलेले आहेत आणि म्हणून आता अनेक विद्यापीठांमध्ये ते माझं पुस्तक लागलेलं आहे.
1: संशोधनाचे विविध विषय आपण निवडलेत, मुख्यतः लोककला निवडण्यामागचं कारण काय?
0: लोककला या आपल्या आदिम आणि प्राचीन जगण्यातून उद्भवलेल्या असतात. अलीकडच्या काळामध्ये जी काही मनोरंजनाची इंडस्ट्री आहे ही एक कलावंत आणि प्रेक्षक असा दुभंग असतो आपल्याला. तुम्ही आकाशवाणीवरती काहीतरी सादर करता, दूरदर्शनवरती काहीतरी सादर करतात, म्हणजे तुम्ही कलावंत आहात आणि समोर प्रेक्षक असतात. लोककलेमध्ये हा एक भाग आहे की ती आपली विधीनाट्य आहेत बरीचशी. आपण आपल्या विवाहामध्ये अनेक प्रकारची विधी करतो, त्या विधीतून आलेली आहेत. म्हणजे मग जे काही पूर्वज निधन पावलेले आहेत त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांचं जागरण करण्यासाठी अशा काही आहेत. तुमच्यात गोंधळ असेल, जागरण असेल, तर यातून जे कलाप्रकार निर्माण झाले, ताल निर्माण झाले, सूर निर्माण झाले, तर त्यामध्ये कोणीतरी प्रेक्षक आहे असं नव्हतं. तर एखाद्या छोट्याशा गावातील संपूर्ण समाज त्यामध्ये सहभागी होत होता. आणि जर आपण तमाशासारखा प्रकार पाहिला, लोकनाट्य पाहिलं, तर त्यामध्ये असं दिसतं की आपल्या जगण्यामध्ये ज्या अनेक विसंगती आहेत की ज्या विसंगती थेट जर लोकांना सांगितल्या तर त्या आवडणार नाहीत, पण आपण त्या लोककलेच्या प्रकारातून जर सांगितल्या तर मनुष्य पाहणारा किंवा ऐकणारा मनुष्य हा थोडासा अंतर्मुख होतो. तुम्ही वगनाट्य बघा, वगनाट्यामध्ये लोकांच्या रोजच्या जगण्यापासून राजकीय घडामोडीपर्यंत तो कलावंत, तो तिथला विदूषक असेल किंवा तिथल्या ज्या काही गवळणी, श्रीकृष्ण, पेंड्या यांचा जो संवाद असतो त्यातून ते टीका करतात. आणि हे जे फॉर्म आहेत लोकनाट्याचे, विधी नाट्याचे, हे फॉर्म आधुनिक कलावंतांनी, लेखकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे गिरीश कर्नाडांची नाटकं जर बघाल तर ती यातून आलेली आहेत. विजय तेंडुलकरांनी जे नाटक लिहिलेलं आहे घाशीराम कोथवाल त्यातून आलेलं आहे. सतीश आळेकरांचं नाटक आहे महानिर्वाण, हे कीर्तनातून आलेलं आहे. म्हणजे लोकनाट्याचा फॉर्म आणि त्यांच्यातली जी लोकतत्व आहे ती इतकी आदिम आहेत की त्याला मर्यादा नाही. म्हणजे आजही आपल्या आजच्या जीवनाला त्या लागू पडतात. आणि म्हणून मला असं वाटलं, पण मी जे मघाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या

0: कथा कल्पतरूमधल्या कथा असतील, रामायण महाभारतातील कथा असतील, या आजही आपण वाचतो, कारण त्यात काहीतरी जीवनाचं मूलतत्व आढळतं आपल्याला. मानवी सहसंबंध जे आहे, नातेसंबंध आहे, द्रौपदी असेल, कुंती असेल, पार्वती, सीता, तर याला म्हणजे जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत या कथा कहाण्या राहणार आहेत.
1: सर, नवोदित जे लेखक किंवा संशोधक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: बरेचदा ललित साहित्याबद्दल असं आहे की पुष्कळ लेखकांना असं वाटतं आपण जे काही लिहितो आपलं काही सुचतं आणि ते तोच अखेरचा शब्द आहे. एखाद्या साक्षात्कारासारखा एखादा मनात विचार येतो आणि काही शब्द बाहेर पडतात, पण तसं नसतं. शेवटी त्याला रचना असं म्हणतात. रचना ही एक क्राफ्ट देखील असते. म्हणजे 20व्या शतकातील सगळ्यात महत्वाची कविता कोणती? तर टी एस इलियटची वेस्टलँड. त्यांनी ती साधारणतः 400-500 ओळींची लिहिली होती आणि मग एझ्रा पाऊंड हा त्यांचा जो संपादक होता त्यांनी ती जवळजवळ 100 वेळा त्याचं संपादन केलं आणि मग ती 100 ओळींवरती आणून ठेवली आहे. तर 20व्या शतकातील एक महत्वाची कविता म्हणून ती पाहिली जाते. तर लेखकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे ललित लेखकांनी सुद्धा, की आपल्या मनात काहीतरी कल्पना येते आणि शब्द उमटतात आणि आपण जशा तसं लिहितो तर ती साहित्यकृती रचना म्हणून वाचकांपर्यंत देताना आपण त्यावर काम करायला पाहिजे. असं फार क्वचित होतं की अगदी एका झटक्यामध्ये सुचतं. होतं असं सुद्धा की आपली साहित्यकृती ही एक कलाकृती आहे आणि कलाकृती ही घडवावी लागते. जसं एखादा चांगला शिल्पकार नको असलेला भाग काढून टाकतो तसं शब्दांचं सुद्धा करावं लागतं. अर्थात असं म्हणत नाही मी, कारण तुकारामासारखे किंवा अनेक संतकवी जे आहेत त्यांच्या रचना कदाचित त्यांच्या ओठातून बाहेर आल्या आणि त्यांनी साहित्यकृतीचं रूपांतर घेतलं, ते सुद्धा आहेच. पण नव्याने लेखकांना मला आणखी एक गोष्ट सांगायची की आपण हे वाचलं पाहिजे. असं वाटतं की आता खूप प्रवाह बदललेले आहेत. आता अस्तित्ववाद, अतिवास्तववाद, आधुनिकतावाद आणि मॉडर्निझम वगैरे वगैरे, पण आपण ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीच्या एखाद्या झाडाला जसं जीवनरस मिळतो, प्राणवायू आणि सगळे प्रकाश हवा तो झाड घेतो, हा मनुष्य सुद्धा झाडासारखाच आहे. आपण ज्या भूमीमध्ये श्वास घेतो, जगतो, लहानाचे मोठे होतो, तिथलं जे काही साहित्य असेल, तिथल्या जे काही लोकसाहित्य असेल, तिथले जे काही संत साहित्य असेल, त्याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण शेवटी तुमच्याकडे भांडवल भाषा आहे आणि भाषेतून काहीतरी घडण करायची असेल रचनात्मक, तर आधी ज्या लेखकांनी लिहिलेलं मी वाचलं तर खरोखरच तुम्हाला काहीतरी चांगलं सुचतं असं मला वाटतं. हे त्यांना सांगा असं वाटतं.
1: सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि एकंदरीतच आपला साहित्य प्रवास आमच्या सर्व श्रोत्यांसमोर उलगडला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक आणि संशोधक डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. संध्याकाळचे 6:54 झालेत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूयात काही संदेश. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.

0: भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. ऐकूया काही संदेश.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो.
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
7: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
8: दुपारी 12
9: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
10: आपुलकी आग्रहात.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.
2: बाबा आणा 3000.
3: ते कशाला?
2: माझा पॉकेट मनी.
3: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
2: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा.
3: है
2: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
2: तुमचा मोबाईल द्या,
3: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे. अवकाळ

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5-3 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठस्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख, तर कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख, तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यासाठी 15 लाखांवरून 30 लाख, तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयाच्या

ची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत

0: शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोस वी याला हंगेरीच्या कनिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, 2 पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
5: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
4: यांची आशी

0: सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश. सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
3: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
3: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला. शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
4: एका मागून एक वाहन चालवा,
0: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
4: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
0: आपोआप प्रदूषण कमी कराल,
4: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
0: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
4: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिक्षक हा केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा, त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडं खुली करणारा आणि संपूर्ण शाळेचा कायापालट करणारा शिल्पकार असतो. अशा ध्येयवेड्या उपक्रमशील शिक्षकांचा भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक

0: पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. त्या शिक्षकांपैकीच एक नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली इथल्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार बच्छाव मॅडम, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅम.
1: मॅडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची जेव्हा घोषणा झाली आणि त्यामध्ये तुमचं नाव जाहीर झालं तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
2: खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी अगदी शब्दांच्या पलीकडचा होता मॅम. काही क्षणाचे असतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि मनात गेल्या अनेक वर्षाचा प्रवास असा चित्रपटासारखा उभा राहतो. अगदी तसंच झालं माझ्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे, त्यांच्या छोट्या छोट्या यशासाठी घेतलेले प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि माझ्या सहकारी शिक्षकांची साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने मला वेळोवेळी दिलेला हात, हे सगळं मला अगदी एका क्षणात डोळ्यासमोर आलं. माझ्यासाठी हा पुरस्कार मला सन्मान वाटला नाही तर तो माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, शाळेच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सरकारी शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाचा सन्मान वाटला.
1: नक्कीच. आणि केंद्र सरकारनं तुमच्या ज्या उल्लेखनीय प्रयोगांची दखल घेतलेली, अनेक प्रयोग तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवताय, तर त्यातील एक आम्ही पाहिलं की ई ट्विनिंग हे जे आहे ज्याद्वारे नाशिकच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतील शाळांमधील मुलांशी संवाद साधलाय. ई ट्विनिंग संकल्पना नेमकी काय आहे आणि ती सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं?
2: माझे विद्यार्थी हे महानगरपालिकेतील शाळेतील आहे. त्यांचं परिवार, त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या परिवारापुरतं किंवा शाळेपुरतं राहू नये तर माझ्या दृष्टीने पूर्ण जग हेच आपल्या आजच्या मुलांची वर्गखोली बनावी असं वाटत होतं. आणि त्यामुळे म्हणजे मुलं हे केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटायचं आणि त्यांनी जग समजून घ्यावं, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्याव्यात, आत्मविश्वास आणि जगाशी संवाद साधावा. म्हणून मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकते या विचारातूनच ई ट्विनिंग या उपक्रमाचा प्रयोग मी साकारला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून माझ्या नाशिकमधील विद्यार्थ्यांना मी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी, तिथल्या शिक्षकांशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला ऑनलाईन व्हर्च्युअल आणि आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, तसंच आपल्या देशातील सण परंपरांबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि एकमेकांच्या जगाचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना कदाचित भविष्यात विमानाने अमेरिकेत जातील किंवा नाही जातील तो प्रश्न पुढचा आहे, परंतु त्यांच्यासाठी आजच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अमेरिकेची दारं त्यांच्यासाठी वर्गखोलीतच उघडून टाकली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देऊन फक्त स्क्रीन देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वप्नांना एक आकाश देण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला.
1: तुम्ही ही जी ई ट्विनिंगची संकल्पना आहे म्हणजे ही कशी राबवली?
2: अमेरिकेतील जे ग्वाटेमाला देश आहे तिथल्या शिक्षक त्यांची संवाद साधला, त्यांना अशी संकल्पना समजावली. त्यांनाही खूप आवडली की आपण कल्चर एक्सचेंज करू आणि किंवा जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते विद्यार्थ्यांची. आणि मग झूम मीटिंगच्या माध्यमातून त्यांचा आणि आपल्या वेळेचा डिफरन्स होता तर आम्ही त्यांच्याकडे जो दिवस राहायचा तेव्हा आपल्याकडे रात्र राहायची, तर आम्ही रात्री झूमचा प्रोग्राम करून विद्यार्थ्यांशी एकमेकांशी संवाद साधायचो आणि आठवड्यातून काही दिवस आम्ही ठरवून घेतलेले होते. तर त्या मीटिंगमध्ये पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या शाळेचं, आपल्या इंडियाकडून राहणार असं आणि एक मीटिंगमध्ये त्यांच्याकडचं प्रेझेंटेशन असं होतं. त्याच्यामुळे खूप छान तो उपक्रम आमच्याकडे झाला. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकले. इंग्लिश तर राहायचंच पण स्पॅनिश मध्ये त्यांचे काही संवाद होण्यासाठी जे अगदी बेसिक लेवल होते ते स्पॅनिश विद्यार्थी स्वतः शिकले गुगलवरून सगळं घेऊन आणि तो संवाद खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी.
1: आणि मुलांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
2: खरं तर म्हणजे महानगरपालिकेतील विद्यार्थी आमचे सगळे एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम. त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय त्या गोष्टीचे मुलांना खूप वेगळं असं कुतूहल वाटत होतं. त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे निर्माण झाला.
1: आता पाहतो मॅडम की आता डिजिटल आहे सगळं, सोशल मीडियाचं जग आहे आणि लहान मुलांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आपल्याकडे असावा आणि त्यांच्याकडे असतो तर म्हटलं जातं की मोबाईलची सवय मुलांना लागली असं म्हटलं जातं. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जसं मिशन मोबाईल फ्री अंतर्गत ज्ञान भिंत म्हणा किंवा आनंदवली शिक्षण कट्टा हे असे उपक्रम तुम्ही राबवताय, तर हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे? तुम्हाला ही संकल्पना का अशी सुरू करावीशी वाटली?
2: मोबाईल आज गरजेचा आहे परंतु मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे, तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ नये असं मला वाटतं. मुलांना मोबाईलचं महत्व आणि गरज किती आहे हे समजवता यावं आणि त्याच्या पलीकडे पण जग आहे काही, याच्यासाठी मी मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम शाळेत सुरू केला. मला खरं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं नव्हतं तर रिकामी जागा ही रिकामी

0: राहत नाही. मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती मला पुस्तक, खेळ, कला, संगीत, संवाद अशा आणि कुतूहल हे आणणं गरजेचं वाटलं आणि ते मी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञान भिंती याच्या माध्यमातून मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मी काय केलं, गावातील मुलं शाळेतून घरी गेल्यावर बऱ्याच वेळेस मुलांना प्रश्न विचारले की हा तुम्ही आता घरी जाऊन काय करणार, तर मुलं सांगतात मोबाईलवर गेम खेळणार. तर मग मी एकदा म्हटली थांबा, म्हटलं तुमच्या मम्मी पप्पांना सांगते मी तुम्ही मोबाईलवर गेम खेळतात. तर मला ते कुठेतरी खूप असं वेगळं वाटलं आणि म्हणून मी गावातील ज्या भिंती आहेत तर त्यांच्या घरांच्या भिंती ह्या रंगवल्या. मॅचच्या ट्रिक्स, वेगवेगळे पझल, शब्द कोडे, वेगवेगळे शब्द आणि पाढ्यांचे वेगवेगळ्या ट्रिक्स अशाने मी गावातल्या 30-35 भिंती त्यांच्या घरांजवळच्या पूर्ण असे छान छान रंगाने रंगवून टाकल्या. माझ्या मैत्रिणी सहकारी शिक्षकांची त्याच्यासाठी मदत घेतली, विद्यार्थ्यांची घेतली. तर मुलांना शाळा सुटल्यानंतर मी त्यांना तो अभ्यास देऊ लागले की आज तुम्ही काय वाचणार आहे त्या भिंतींवरच. आणि मुलांना इतकं छान वाटलं ते त्याच्यावरचे पझल्स ते करून आणायला लागले दुसऱ्या दिवशी, जे भिंतींवर दिलेल्या त्याच्यावरचे जे पाड्यांची पद्धती त्या करून आणायला लागल्या. म्हणजे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही त्याच्यात इन्वॉल्व्ह झाले, म्हणजे एक कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामुळे मिळाला. त्यांचे पालकही मोबाईल पासून दूर झाले,
1: त्यांचा सहभाग वाढला,
0: सहभाग वाढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी मी गावात आनंदवली परिसरात माझी शाळा आहे आनंदवली गाव म्हणून, त्या आनंदवली कामगार वस्ती आणि संत कबीर नगर एक वस्ती आहे कामगार वस्ती. तर तिथे मी सुमारे 2000 अवंतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात. तर पालक येतात आता म्हणजे मंदिरात आले, मुलं खेळायला आले की ते तिथे पुस्तकं इतकी छान छान पुस्तकं लावले, ते पण लोकसहभागातून मिळाले मला. तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले आणि साहजिकच पुस्तक हातात आलं की मोबाईल दूर होतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञान भिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवली शिक्षण कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी, वेगवेगळे यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील, त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले. म्हणजे त्या मोबाईल व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवलं, जेणेकरून त्यांचं मोबाईलचं व्यसन तर दूर होईल पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला ह्या गोष्टींची मदत घेता आली.
1: तुम्ही जी ज्ञानभिंती आणि आनंदवली शिक्षण कट्टा हा उपक्रम सुरू केला, याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
0: चांगला प्रतिसाद मिळाला मॅम. जे आधी मी आनंदवली परिसरात हे वाचनालय सुरू केलं, खुले वाचनालय, बरेच दिवस त्याला महिना झाल्यानंतर पालक खूप चांगला त्यांचा रिप्लाय आला. तर संत कबीरनगर भागातले पालक स्वतः माझ्याकडे आले की मॅम तुम्ही आमच्या भागात का असं वाचनालय सुरू केलं, नाही आमच्या मुलांनाही आणि आम्हालाही गरज आहे अशा पुस्तकांची, आमच्याही मुलं खूप वेळ मोबाईल मध्ये राहतात घरी आल्यावर, तर आमच्याकडे पण सुरू करा. अगदी पालकांच्या हट्टामुळे मी संत कबीरनगर परिसरामध्ये हे खुले वाचनालय सुरू केलं. म्हणजे समाज सुद्धा बदलायची त्यांची तयारी आहे, त्यांना फक्त चांगल्या गोष्टी चांगली प्रेरणा मिळणं गरजेची, त्यांनी स्वतःहून बदलाची ही तयारी दाखवली, हेच मिशन मोबाईल मुक्त उपक्रमाचे मोठे यश म्हणावं लागेल.
1: तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या शाळेत तुम्ही लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा म्हणजे स्किल लॅब आहे, ध्वनी मुद्रण आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कला शिक्षणासाठी QR कोडची निर्मिती केली आणि एका सरकारी शाळेत हे तंत्रज्ञान आणताना म्हणजे 3D प्रिंटिंग म्हणा, रोबोटिक्स म्हणा, लोकसहभाग कसा मिळाला, काही अडचणी आल्या का आणि आल्या तर त्यावर तुम्ही कशी मात केली?
0: अडचणी तर नक्कीच आल्या, कारण कसं आहे मोठं स्वप्न बघितलं की त्याचा मार्ग नेहमीच सोपा असतो असं नाहीये.
1: नक्की.
0: तर माझं खरं तर एक विश्वास आहे की सरकारी शाळेकडे निधी कमी असू शकतो पण तिच्याकडे लोकांचा विश्वास आणि शिक्षकांची इच्छाशक्ती असेल तर तिच्या शक्यता नक्कीच मर्यादा असतात. मी लोकांना केवळ मदत करा असं सांगितलं नाही तर त्यांना माझ्या विद्यार्थ्यांची स्वप्न दाखवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी जे राबवलेले उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून पालकांचा, लोकांचा, समाजाचा, माझ्या शाळेवर आधीच खूप विश्वास आम्ही शिक्षकांनी गेन केलेला होता आणि त्या माध्यमातून पालक आणि समाज मला पुस्तकं, उपकरणं, तांत्रिक मार्गदर्शन, आर्थिक मदत करू लागले आणि त्या माध्यमातून असंख्य हातांनी आमच्या शाळेची ही स्वप्न पूर्ण केली. जसे स्किल लॅब आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ मधले वेगवेगळे जे प्रिंटर वगैरे हे सगळे साहित्य. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 वेळेस विमानाने सहल काढली, पहिली विधान भवन मुंबई, दुसरी इस्रो सेंटर. त्याच्यासाठी लागणारा 8 लाख रुपये निधी सुद्धा लोकसहभागातून पूर्ण 100% मिळाला आणि त्या 100% निधीतून मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणजे हा पूर्ण समाजाचा आणि लोकांचा, आमच्या शाळेवरचा, आमच्या शिक्षकांच्या कामावरचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्णतेसाठी हा विश्वासच म्हणावा लागेल मॅम.
1: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आता तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. तर भविष्यात आपल्या शाळेतील किंवा शिक्षण पद्धतीला आणखीन पुढे नेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?
0: हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा पण जबाबदारीची जाणीव जास्त तीव्र झाली. खरं म्हणजे आता माझं एक स्वप्न फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये मॅम. नाशिक महानगरपालिकेची शाळा ही केवळ एक सरकारी शाळा म्हणून नव्हे तर एक गुणवत्ता

0: आत्तापूर्ण एक आधुनिक आणि संवेदनशील शिक्षणाचं आदर्श मॉडेल म्हणून मी देशासमोर उभी राहावी ही माझी शाळा असं माझी आता इच्छा आहे. तो विश्वास ह्या पुरस्काराने दिलाच आहे. आमच्या शाळेत आता कौशल्य आधारित शिक्षण आहे, स्टेम, रोबोटिक्स, AIVR आहे, अनुभवात्मक शिक्षण, डिजिटल साधनं सगळं आहे. आणि त्याचा मात्र आता मला विस्तार करायचा आहे. तो केवळ एका वर्गापुरता न राहताना, एका शाळेपुरता न राहता, तो पूर्ण नाशिक महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल मॅम. हा प्रयोग माझ्या पुरतं मर्यादित राहू नये असं मला वाटतं. एक शिक्षक बदलला तर एक वर्ग बदलतो, पण अनेक शिक्षक यातून प्रेरित व्हावे. कारण अनेक शिक्षक प्रेरित झाले तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलू शकते. म्हणून भविष्यातलं माझं काम, मी काय केलं यापेक्षा माझ्या कामातून मी आणखी किती शिक्षक, किती मुलं प्रेरित झाली यावर मोजलं जावं, हीच माझी आता इच्छा आहे मॅम.
1: राज्यातील शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: संदेश देण्याची मी मोठी नाही मॅम, कारण प्रत्येक शिक्षक हा त्याच्या जागी काम करतो आहे. तमाम शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार घ्यायला जाणार आहे. की देशभरातील माझ्या ज्या शिक्षक बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण शिकवत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ आजचा विद्यार्थी नसतो, तो उद्याचा आपला भारताचा नागरिक बनणार आहे आणि तो नागरिक जबाबदार बनावा यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो विद्यार्थ्यांना मोबाईल उघडला की ज्ञान लगेच भेटत आहे, ज्ञानासाठी त्यांना काहीच कमी नाही, साधने भरपूर आहेत. पण त्यांना संस्कारांची खूप गरज आहे आज, त्यांना चांगलं नैतिकता शिकवण्याची खूप गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कोणती असो, साधनं कमी असो, अडचणी मोठ्या असो, पण शिक्षकाची कल्पकता, त्याची संवेदनशीलता आणि जिद्द यांना मर्यादा नसतात. आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांच्या क्षमतेला ओळखा, तंत्रज्ञानाला स्वीकारा, पण माणुसकीला मात्र कधीच हारू नका, विसरू नका. शिक्षणाला तंत्रज्ञान आधुनिक बनवतं, पण संवेदनशीलता त्याला अर्थपूर्ण बनवते. म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती संवेदनशीलता जागृत करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल मॅडम की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, तर तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं भविष्य ठरवते ते तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमची हार न मानण्याची वृत्ती. तर प्रत्येक विद्यार्थ्याने हे मनात जपायला पाहिजे. मोठी मोठी स्वप्न पहा, खूप प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना, चुका करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःसोबत इतरांनाही, तुमच्या मित्र परिवारालाही पुढे घेऊन चला. माझ्या दृष्टीने असं आहे मॅम की शिक्षणाचा अंतिम उद्देश हा केवळ यशस्वी विद्यार्थी घडवणे नाहीये, तर एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील त्या असंख्य हातांना सांगू इच्छिते की ज्यांनी ज्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या एका छोट्याशा महापालिका शाळेच्या मुलांना एक राष्ट्रीय क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानेल. मी सर्व शिक्षकांना सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा.
1: नक्कीच बच्चा मॅडम, एक संवेदनशील शिक्षिका, शिक्षक कसे असावेत हे तुम्ही अगदी छान तऱ्हेने आमच्या सगळे श्रोते त्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

प्रसार भारती आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 2, भाद्रपद शके 1948, दिनांक

0: 24 ऑगस्ट 2026 यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी निहास लोखंडे आपला सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026. कास्तकार बांधवांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील एक उत्तम पर्याय याविषयी डॉक्टर मुकुंद कदम यांनी दिलेली माहिती त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहात. आणि ही माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित आहेत पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथले प्राध्यापक डॉक्टर मुकुंद कदम सर. सर, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद. नमस्कार
1: सर. सर्वात पहिला प्रश्न असा राहील की जैव सुरक्षा म्हणजे काय?
2: जैव सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि विशेषतः कुक्कुटपालनामध्ये वातावरणामध्ये प्राण्यांना, मनुष्याला किंवा पर्यावरणाला हानी करणारे काही एक विषाणू म्हणू आपण त्याला, किंवा जीवाणू किंवा सूक्ष्मजीव प्राणी आहेत ज्यांच्यामुळं ह्या सगळ्याला पर्यावरणाला धोका असतो. तर असे जे हानी करणारे जे विषाणू जीवाणू आहेत यांना आपण जेव्हा एक प्रतिबंधित करतो किंवा प्रतिबंध करण्यासाठी जे काही आपण कार्यवाही करतो त्याला आपण जैव सुरक्षा असे म्हणत असतो.
1: सर, मग कुक्कुटपालनात जैव सुरक्षा या बाबतीत याचं महत्त्व किती आहे?
2: जसं आपण बघतो की पशूंमध्ये किंवा माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तसे कुक्कुटपालन करत असताना कोंबड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार येण्याची शक्यता असते.
1: बरोबर.
2: आणि हे आजार जे येतात हे काही विषाणू किंवा जीवाणूमुळे होतात. आणि अनेकदा असं होतं की जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर जैविक सुरक्षा केली नाही तर हे जे धोकादायक जे विषाणू किंवा जीवाणू आहेत हे आपल्या पक्ष्यांमध्ये रोगराई पसरवू शकतात आणि त्याच्यामुळं आपल्या कष्टकऱ्याला किंवा शेतकरी बंधूंना त्याच्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. आणि हे नुकसान शेतकऱ्याचं कुक्कुटपालन व्यवसायामध्ये होऊ नये याकरिता जैविक सुरक्षा जर आपण व्यवस्थित पद्धतीने फॉलो केली तर मला वाटतं कदाचित कष्टकऱ्यांचं नुकसान याच्यामधनं होणार नाही.
1: कदम साहेब, जैव सुरक्षा करताना याचे काही प्रकार आहेत का जे आपण आपल्या कष्टकर बांधवांना सांगू शकाल?
2: हो, निश्चित. कारण जेव्हा आपण फक्त जैव सुरक्षा असं म्हणत असतो तर ह्या जैव सुरक्षेला आपण वैज्ञानिक पद्धतीनं 3 भागामध्ये आपण त्याला डिवाइड करतो. त्यामधली पहिली जी जैव सुरक्षा आहे त्याला आपण कन्सेप्च्युअल असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो जैव सुरक्षा. दुसऱ्या प्रकारची जी जैव सुरक्षा आहे ती स्ट्रक्चरल जैव सुरक्षा असं आपण म्हणत असतो. आणि तिसरी आणि महत्वाची जैव सुरक्षा म्हणजे ती आहे प्रोसिजरल जैव सुरक्षा. अशा 3 पद्धतीमध्ये आपण त्याला डिवाइड करतो.
1: तर या ज्या आपण 3 पद्धती सांगितल्या, हे प्रकार जे सांगितले जैव सुरक्षेचे, तर याबद्दल आपण सविस्तर माहिती आमच्या कास्तकार बांधवांना द्यावी.
2: हो, बिलकुल. जेव्हा आता आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगितले की कन्सेप्च्युअल जैव सुरक्षा काय होतं की जेव्हा कास्तकार बंधू त्यांना एखादं कोंबड्यांचं शेड बांधायचं असतं तर ह्या कन्सेप्च्युअल मध्ये नेमकं हे शेड कुठं बांधायचं, म्हणजे हा कन्सेप्ट आपला शेडचा नेमका कुठं रुजवायचा हे माहिती असणं आवश्यक आहे. जसं की गावापासून साधारण 1.5 ते 1 किलोमीटर दूर, म्हणजे लोकवस्तीपासून 1.5 ते 1 किलोमीटर दूर पोल्ट्रीचं शेड बांधणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आजूबाजूला थोडीशी ग्रीनरी ज्याला आपण म्हणतो हिरवळ असणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवा खेळती असणं आवश्यक आहे, जे पक्ष्यांना अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, जेव्हा आपण शेड बांधतो कोंबड्यांचं तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पाणी म्हणा किंवा असं त्या ठिकाणी जमा झालं नाही पाहिजे. तर असं याला म्हणतो की कन्सेप्च्युअल, म्हणजेच लोकेशन, तुम्ही नेमकं शेड कुठं बांधावं याला आधी प्रायोरिटी देणं आवश्यक आहे, ज्याला आपण कन्सेप्च्युअल मध्ये आपण ग्राह्य धरत असतो.
1: बरोबर.
2: एकदा तुमची जागेची निवड झाली की बाबा आपल्याला आता या ठिकाणी शेड बांधायचा आहे, तर मग आपण दुसरी जैव सुरक्षा ज्याला आम्ही आताच बोललो की स्ट्रक्चरल जैव सुरक्षा. म्हणजे आपण स्ट्रक्चरल जैव सुरक्षा असं संबोधतो, म्हणजे नेमकं शेड बांधत असताना कोंबड्यांचं काय काळजी घ्यायची. मग शेड बांधत असताना त्याची जी दिशा आहे शेडची, जसं की पूर्व पश्चिम या दिशेमध्ये आपण कोंबड्यांचं शेड बांधत असतो.
1: बरोबर.
2: कारण आपण राहतो ज्या भागामध्ये नागपूर सारख्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणायला हरकत नाही, तर ऊन आपल्याकडे एप्रिल मे मध्ये फार उन्हाळा तगडक पडतो, त्यामुळं शेडचं जे डायरेक्शन आहे, जी दिशा आहे, ही पूर्व पश्चिम ही शेडची दिशा असली पाहिजे. साधारण

0: त्याची रुंदी जी आहे शेडची ही साधारण 30 ते 35 फुटाच्या वरते नको आहे. मध्य उंची ही 10 ते 12 फुटापर्यंत हवी आहे. साईडची भिंत ही साधारण 7 फुटापर्यंत हवी आहे. साईडची वॉल भिंत ही साधारण 1 फूट आपल्याला हवी आहे. बाकी पूर्ण जाळीनं पॅक असावा आणि शेडमध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेरचा प्राणी जसं मुंगूस आहे, साप आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, तर असे कुठलेही प्राणी शेडमध्ये गेले नाही पाहिजे. हे आपल्या स्ट्रक्चरल बायोसिक्युरिटीमध्ये आपल्या ग्राह्य धरणं आवश्यक आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे मी जे बोललो की प्रोसिजर, एकदा तुम्ही जर शेड बांधलं तर शेड बांधल्यानंतर त्या शेडमध्ये कुठल्याही प्रकारचे रोगरिवाणी येऊ नये याच्यासाठी जी काही काळजी घेऊ त्याला आपण प्रोसिजर म्हणतो. म्हणजेच शेडच्या बाहेर आपल्याला चुना ठेवणं आहे, ज्याचं चुनामध्ये पाय डूब करूनच लोक बाहेर मध्ये जातील, किंवा आपल्याला पोटॅशियम परमँगनेटचं पाणी करणं आहे त्यामध्ये पाय डीप करून ठेवणे, त्या ठिकाणी स्लीपर चप्पल व्यवस्थित वेगळ्या ठेवणे जे लोकांसाठी त्या चप्पल वापरतील, या शेडमधनं त्या शेडमध्ये जात असताना घ्यायची काळजी म्हणा, शेडच्या वरती उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन करणे, स्प्रिंकलर लावणे, फॉर्मेलिनचा स्प्रे करणे, तर याला आम्ही म्हणतो प्रोसिजर. म्हणजे जेणेकरून रेग्युलर पद्धतीमध्ये ही ज्याला आपण इंग्लिशमध्ये SOP म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ही आपल्याला फॉलो करता आली पाहिजे जी याला आपण प्रोसिजर मध्ये घेतो. तर ह्या आपण जेव्हा तिन्ही पद्धती जेव्हा आपण अवलंब करतो तर मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्याकडे जैवसुरक्षेचं पालन होत आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: कदम साहेब, जसं आपण ICU गोष्ट करतो, आपण कोणी आजारी आपला व्यक्ती असेल तर त्याच्या तिथे जाताना आपल्याला खूप काळजी घ्यायला लावतात हॉस्पिटल्समध्ये, तसंच आपण याच्या बाबतीतही सांगा. तर तिन्ही प्रकार अवलंब केला तर आजार येत नाहीत का, आणि मग आजार होऊ नये म्हणून आणखी काय करता येईल?
0: हो, आपण जैवसुरक्षा जेव्हा असं म्हणतो की निश्चितपणे हा आपण एक दिला पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणतो की काळजी घेणं हे आपल्या अत्यंत महत्वाचं आहे. मग आपण ही जैवसुरक्षा पूर्ण काळजी घेतली म्हणजे मॅक्झिमम चान्सेस, म्हणजे 99% चान्सेस आहेत की आपल्याकडे कुठल्या प्रकारचा आजार येणार नाही. पण तरीही 1% आपण जे ठेवलेला आहे, किंवा काही प्रकार असे असतात की होऊ शकते की तुमच्याकडे जैवसुरक्षा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे, परंतु इतर कास्तकार कोणी असतील आजूबाजूला की ज्यांच्याकडे कुठला तरी आजार आलेला आहे, तर तो आजार हवेतनं सुद्धा आपल्याकडे पसरू शकतो, किंवा तिथला कोणी माणूस आपल्याकडे आला तर तिथनं येऊ शकतो. तर हे आजार आल्यानंतर आपल्या पक्ष्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही चांगली राहावी याकरिता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हॅक्सिनेशन, किंवा मराठीत आपण त्याला म्हणतो लसीकरण. तर हे आपल्याला लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर जैवसुरक्षेमध्ये जसं मी तुम्हाला आता वरचे 3 प्रकार सांगितले, कॉन्सेप्च्युअल, प्रोसिजरल आणि स्ट्रक्चरल, त्या पद्धतीने चौथं आणि ते म्हणजे लसीकरण हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि लसीकरण जर केलात तर मला वाटतं कदाचित तुमच्या पक्ष्यांचं चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन होऊ शकतं.
1: नक्कीच कदम साहेब, मग जैवसुरक्षा चांगली व्हावी याकरिता काही वेगळी आपण पक्षी पाळण्याची पद्धत आमच्या कास्तकार बांधवांना सांगाल का?
0: हो, बऱ्याच वेळेला बघितलं की गाव पातळीवर काय होतं की आपण आपल्या ज्या काही कोंबड्या आहेत त्या कोंबड्या मी बघितलं की दिवसभर हे पक्षी साधारण बाहेर फिरत असतात आणि यांच्यावर कुठल्याच प्रकारचं बंधन नसतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोकाट पद्धतीने ह्या कोंबड्या फिरत असतात. तर अनेकदा काय होतं की आपल्या कोंबड्या दुसऱ्यांच्या शेजाऱ्यांच्या कोंबड्यांसोबत म्हणा, किंवा गावातले काही रोगराई आहे ही त्या कोंबड्यांपर्यंत पसरते, आणि ही रोगराई पसरली की मग आपल्याकडचे पक्षी जे आहेत आजारी होण्याची शक्यता असते. म्हणजे ती पद्धत आहे मोकाट पद्धत म्हणतो, किंवा अत्यंत व्यवस्थित म्हणलं तर मुक्त संचार पद्धत ही झाली. तर या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त आजार होण्याची शक्यता जास्त आहे. याला दुसरी पद्धत आहे त्याला आपण म्हणतो अर्ध बंदिस्त पद्धत. अर्धबंदिस्त पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये काय होतं की पक्ष्यांना आपण बाहेर सोडतो परंतु एका लिमिटेड जागेमध्येच ते पक्षी आपले फिरत असतात.
1: बरोबर,
0: म्हणजेच काय झालं की पक्ष्यांच्या मुवमेंटवर आपण त्यांना प्रतिबंधी आणलेली आहे. एका स्पेसिफिक एरियामध्येच पक्षी फिरत असतात. रात्र झाली की आपण त्या पक्ष्यांना आपल्या शेडमध्ये घेत असतो आणि जेव्हा केव्हा वातावरण चांगलं असेल किंवा व्यवस्थित असेल तेव्हा आपले पक्षी बाहेर फिरतात. म्हणजे ह्या पद्धतीनं काय होतं, अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये तुमची जैवसुरक्षा अत्यंत व्यवस्थित मेंटेन केली जाते, तुम्हाला पक्ष्यांवर निगराणी ठेवता येतं, आणि खास करून गावातले हे जे रंगीन बेरंगीन पक्षी असतात त्यांच्यावर तुम्हाला पाळत ठेवायला ते सोपं पडतं. याच्यामध्येच अजून एक तिसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो की इंटेन्सिव्ह सिस्टीम. इंटेन्सिव्ह म्हणजे पूर्ण बंदिस्त पद्धत, म्हणजेच त्या पक्ष्यांना बाहेर सोडायचंच नाही, दिवस रात्र हे पक्षी तुमच्या शेडमध्येच असतील. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण व्यवसायाचा विचार करतो तर ही जी इंटेन्सिव्ह पद्धत आहे ज्याला आपण बंदिस्त पद्धत म्हणतो ही मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबिली जाते. यामध्ये पक्ष्यांचं खाद्य असो, पाणी असो, लसीकरण असो, ही जैवसुरक्षा असो, ही पूर्णतः 24/7 ही आपण त्याला शेडमध्येच करत असतो. आणि या केसमध्ये सगळ्यात जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जैवसुरक्षा मेंटेन राहू शकतो.

0: आपण विचार केला तर हे ब्रॉयलर किंवा कॉक्रेल हे सगळं त्याच पद्धतीत केलेलं असतं आणि सोबत त्यांच्या शेडमध्ये ते एसी वगैरे पण लावतात म्हणजे वातावरण मेंटेन राहायला पाहिजे.
1: तुम्ही फार महत्वाचा विषय सांगितला कारण आता मी बघतोय की जे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे कोणी व्यावसायिक आहेत खास करून ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये जे येत आहेत तर यांनी आता ज्याला आपण म्हणतो ईसी शेड म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल शेड म्हणजे पक्ष्यांना लागणारं जे वातावरण आहे आपण त्या ईसी शेडमध्ये मेंटेन करतो आणि त्यावेळेलाच हे जैवसुरक्षा ही अत्यंत अजून चांगल्या पद्धतीनं आपण ह्या शेडमध्ये आपण मेंटेन करू शकतो.
0: कदम साहेब, लसीकरण सगळ्या पक्ष्यांमध्ये सारखे असते का?
1: नाही, अनेकदा काय होतं की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की बाबा हाच लसीकरण सगळ्या कोंबड्यांना लागू होतं का. नाही, जसं मी म्हणतो की कॉक्रेल हा पक्षी वेगळा आहे, ब्रॉयलर पक्षी वेगळा, अंड्याच्या पांढऱ्या कोंबड्या वेगळ्या आणि गावात फिरणाऱ्या रंगीन कोंबड्या वेगळ्या. तर जरी साधारण माणसासाठी कोंबड्या ह्या एकत्र सगळ्या सारख्या असल्या तरी जेव्हा आपण व्यवसायाने विचार करतो तर व्यवसायाने विचार करत असताना ब्रॉयलर कोंबड्यांचं लसीकरण हे टोटली वेगळं आहे, अंड्या देणाऱ्या कोंबड्यांचं लसीकरण वेगळं आहे आणि कास्तकार कॉक्रेल जे फार्मिंग करतात यांचंही लसीकरण वेगळं आहे. आणि गावामध्ये जे आपण 25-30-100 कोंबड्या ठेवतो तर ह्या कोंबड्यांचं सुद्धा लसीकरण वेगळं असतं आणि त्यातल्या त्यात एक राणीखेत डिसीज म्हणून एक आजार आहे ज्याला मानमोडी असं म्हणतो आपण मराठीमध्ये. तर हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्या घातक आजार मानला जातो जो विषाणूपासून होतो. तर ह्याचं एक लसीकरण अत्यंत आवश्यक आहे आणि याबाबत बाकीचे पण काही आजार आहे त्याचं लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.
0: मग जैव सुरक्षा ठेवल्यावरही काही आजार येतात तर मग या वेळेत आपल्या कास्तकार बांधवांनी काय करायला हवं?
1: हो, हा फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय होतं की आपण एवढं सगळं केल्यानंतरही काही कारणास्तव आपल्या पक्ष्यांमध्ये आजार येतात. तर आजार आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आजाराची लक्षणं, पक्षी काय लक्षण दाखवतोय. समजा असं समजा की पक्षी तोंड उघडून श्वास घेतोय तर हे इंडिकेट करतं की त्याला काहीतरी श्वास घ्यायला म्हणजे रेस्पायटरी सिस्टीम कुठेतरी त्याची अफेक्टेड आहे. किंवा समजा पक्ष्यांची जी संडास आहे ही हिरवी होते, पातळ होते, याचा अर्थ असा झाला की त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठेतरी खराब झालेली आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं अपेक्षित आहे. शक्य असेल तुमच्या भागात जर कोणी जवळपास डॉक्टर असतील तर त्यांचा सल्ला घेणं एकदम बेस्ट. परंतु घरगुती उपाय जर आपल्याला काही करायचे असतील तर जसं आपण म्हणतो की अद्रक आहे, लसूण आहे, काळे मिरे आहेत, तर याचा काढा समजा आपण जर करून पक्ष्यांना दिला, खास करून जेव्हा पक्ष्यांना श्वास घ्यायला त्रास आहे ज्याला आपण रेस्पायरेटरी इन्फेक्शन म्हणतो, तर अशा वेळेला मला वाटतं असे घरगुती उपाय जरी आपण केले तर बऱ्यापैकी आम्ही बघितले की त्या पक्ष्यांमध्ये रिझल्ट आपल्याला मिळतात.
0: जसं आपण माणसांच्या बाबतीत करतो त्यांना जर खोकला सर्दी झाली तर आपण घरच्या घरी हे उपाय करू शकतो.
1: येस, अगदी मी तुम्ही जे म्हणाला तसंच म्हणजे जे माणसाची जे काही समजा जी लक्षणं आहेत साधारण जसं आपल्या हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त रेस्पायरेटरी प्रॉब्लेम येतात श्वासाचे, तर कोंबड्यांमध्ये सुद्धा हे आजार तेव्हा जास्त येतात. जसं पावसाळ्यामध्ये माणसांना संडास लागण्याचे जास्त चान्स आहेत तसं कोंबड्यांमध्ये सुद्धा संडासचे प्रॉब्लेम तुम्हाला पावसाळ्यात येतात. तर सीझननुसार इथं सुद्धा आजार बदलतात, त्यामुळे सीझननुसार तुम्हाला त्यांचं जे ट्रीटमेंट आहे किंवा त्यांना जे काळजी घेणं ते तुम्हाला बदलावी लागेल.
0: म्हणजेच व्यावसायिक म्हणून तुम्हाला या सगळ्या बाबतीकडे लक्ष तेवढंच गांभीर्याने महत्वाचं आहे. आणि मग यावरून एक असा प्रश्न आहे की कुक्कुटपालन प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे तर मग हे आपल्या जैवसुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असल्यामुळे हे आपल्याला कुठे मिळेल आमच्या कास्तकार बांधवांना?
1: हा पण खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण मी बऱ्याच वेळा बघितलं की बरेचसे कास्तकार बंधू आहेत किंवा बरेचसे लोक आहेत आणि खास करून आता जो हा तरुण वर्ग येतोय तर हा तरुण वर्ग इंटरनेट म्हणा सोशल मीडियावरनं ते माहिती घेतात आणि सोशल मीडियावरच्या माहितीवरनं मग ते व्यवसायामध्ये ह्या उडी घेतात आणि मग हे जे आता जे काही बारकावे आपण बोललो ते हे बारकावे त्यांना माहिती नसतात आणि हे बारकावे माहीत नसल्यामुळे काय होतं की अनेकदा मग त्यांना कुठल्या तरी समस्येला पुढे जावं लागतं
0: बरोबर
1: आणि मग त्यांना व्यवसायामध्ये नुकसानीला भर पडावं लागतं. तर अशा वेळी मी माझं सांगणं असतं की जर तुम्ही या कुक्कुटपालनाचा असू द्या किंवा कुठल्याही इतर व्यवसायाचा असू लाईफ स्टॉकच्या तर तुम्ही एक छोटंसं प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे
0: बरोबर.
1: आणि ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला लसीकरण म्हणे, ब्रॉयलर, कॉक्रेल ही सगळी इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळते. आणि असं प्रशिक्षण लकीली आपल्या भागात म्हणजे नागपूरमध्ये या ठिकाणी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय जे आहे ते हे प्रशिक्षण अशा प्रकारचं घेत असतं. जसं आता सांगायचं तर पुढचं प्रशिक्षण आमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये 26 तारखेला महाविद्यालयाने प्रायोजित केलेलं आहे. तर दर 2 महिन्याला एकदा हे प्रशिक्षण देतो आणि हे प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला इत्यंभूत माहिती जैवसुरक्षा, खाद्य, कोंबड्या सगळी माहिती आम्ही देत असतो.
0: नक्कीच नक्कीच. तर या प्रशिक्षणाचा आमचे श्रोते नक्कीच वापर करून घेतील. सर, एक शेवटचा प्रश्न असा जे साधारण माणसांमध्ये पसरलेला आहे की जे काही वॅक्सिनेशन होतात किंवा आपण जे लसीकरण करतो तर ते झाल्यावर जसं चिकन खाणारे जे लोक आहेत त्यांना हा संभ्रम आहे की त्याच्यामुळे आपल्या शरीरावर माणसाच्या प्रकृतीवर आजार या

0: याबाबत आपण काय सांगाल?
1: तुम्ही हा जो प्रश्न, कारण जनसामान्यांमध्ये हा फार मोठा गैरसमज आहे की कोंबड्यांमधले कुठलेही आजार हे आजच्या घडीला तरी कुठलाही आजार असा माणसामध्ये झालेला आहे असं काही दिसून आलेलं नाही. त्यामुळे आम्ही म्हणत असतो की जर तुम्ही लसीकरण आणि हे जर सगळं व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित जर तुम्ही त्या कोंबड्यांचं पालन पोषण केलं तर ह्या कोंबड्या आपण खाल्ल्या तर त्याच्यापासून माणसाला तरी आणखीन कुठला आजार होतोय असं दिसून आलेलं नाहीये. आणि आपली जी भारतीय पद्धत आहे, आपण शक्यतोवर जे आहे हे उकडून म्हणा किंवा बॉईल करून आपण चिकन असो का अंडे असो हे खातो, त्यामुळं त्याच्यामध्ये समजा या उपरांत काही त्यामध्ये काही इन्फेक्शन असेल असं आपण समजू तर हे सगळे बॅक्टेरिया व्हायरस सगळे त्यामध्ये जीवाणू त्यातच मरून जातात. त्यामुळं आपल्या जी खाण्याची जी पद्धत आहे त्यामुळं आपल्याला तरी ऍटलीस्ट आजच्या घडीला तरी काळजी करण्याची गरज नाही.
2: म्हणजे याच्यात एकच प्रश्न असा की जी व्हॅक्सिनेशन आपण या कोंबड्यांना देतो तर त्या व्हॅक्सिनेशनचा काही प्रभाव आपल्या शरीरावर पडतं का?
1: नाही नाही नाही, बिलकुल आपण जे व्हॅक्सिनेशन करतो ते ह्या व्हॅक्सिनेशनमुळं आपल्या माणसाच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा याचा निगेटिव्ह इफेक्ट असा कुठलाच नाहीये. उलट हे पक्ष्यांचं प्रोटेक्शन करतं, पण तसे पक्षी व्हॅक्सिन केलेले पक्षी आपण जर खाल्ले त्याच्यामुळे आपल्या माणसाला कुठेतरी अजून कुठल्याही प्रकारचा आजार होतो असं काही दिसून आलेलं नाहीये.
2: तर एकूणच जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील हा जो उत्तम पर्याय जो आपण आता याविषयी कदम साहेब आपण इथे माहिती दिली, ही माहिती नक्कीच आमच्या कास्तकार बांधवांना उपयोगाची ठरेल. ती या माहितीचा उत्तमभूत चांगला उपयोग आपल्या व्यवसायात करतील अशी आशा करतो. आपण इथे आला त्यांनी ही माहिती दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय याविषयी डॉक्टर मुकुंद कदम यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, यानंतर आता ऐकूया शेताच्या बांधावर ह्या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर, तहसील कामठी, जिल्हा नागपूर यांच्या डेअरी फार्मिंग या व्यवसायाचे अनुभव त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार, आपलं पूर्ण नाव सांगा.
3: सर, माझं नाव सचिन भाऊरावजी चिकनकर.
2: अच्छा.
3: मुक्काम बिना संगम, तालुका कामठी, जिल्हा नागपूर.
2: अच्छा अच्छा. सचिनजी, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. सचिनजी, आपण काय व्यवसाय करता? आपल्याकडे शेती आहे की व्यवसाय काय करता आपण?
3: सर, माझ्याकडे डेअरी फार्मिंगचा व्यवसाय आहे.
2: अच्छा, डेअरी फार्मिंग. तर त्याबद्दल थोडं सांगा, या फार्मिंग कडे कसे काय वळला तुम्ही आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय?
3: माझं शिक्षण झालंय इंजिनिअरिंग मध्ये झालंय माझं शिक्षण.
2: अच्छा, तुमचं इंजिनिअरिंग मध्ये झाल्यावर तुम्ही डेअरी फार्मिंग कडे कसे काय वळलात त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा.
3: डेअरी फार्मिंग वळण्याचे एकच कारण होतं, मला व्यवसायामध्ये यायचं होतं. आणि आपल्याकडे ऑलरेडी शेती होती आणि लहानपणापासून आपण जनावर किंवा शेतीबद्दल माहिती होती आपल्याकडे, तर यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यातूनच कसं उत्पन्न रोजगार अधिक करता येईल आपल्याला, याकडे जास्त लक्ष होतं सर आपलं, त्यामुळे आपण या क्षेत्र निवडण्यात आलं.
2: अच्छा अच्छा. आता तुमच्याकडे शेती आहे म्हणता, तर किती एकर शेती आहे तुमच्याकडे?
3: आमच्याकडे सर 8 एकर शेती आहे.
2: आणि कोणतं मुख्य पीक म्हणून काय घेता तुम्ही?
3: कापूस होते. आणि वाटलेल्या क्षेत्रामध्ये आपण जनावरांसाठी चाऱ्याची लागवड करतो सर. चाऱ्यामध्ये विशेषतः मका, ज्वारी या इत्यादी प्रकारे होते सर.
2: अच्छा, तुमचा व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय असल्यामुळे तुमच्याकडे मग पशुधन किती आहे?
3: सर, आमच्याकडे 35 गायी आहे आणि 5 म्हशी आहे.
2: अच्छा.
3: एवढ्या सगळ्या जनावरांमध्ये आपल्याला 325 लिटर पर्यंत दूध होते.
2: या व्यवसायाला सुरू करून किती वर्ष झाले तुम्हाला?
3: मला या व्यवसायात जवळपास 7 वर्ष झाली.
2: तर सुरुवातीला किती पशुधन होतं तुमच्याकडे?
3: सुरुवातीला मी 2 गायीपासून सुरुवात केली सर.
2: अच्छा.
3: अगोदर मी 2 गायी घेतल्या, तर त्यानंतर मग हळूहळू ते वाढत गेलं.
2: अच्छा. तर कोणत्या जातीच्या गायी आहेत तुमच्याकडे?
3: आमच्याकडे गायवाल, जर्सी, याच्या मुर्रा जातीच्या म्हशी.
2: अच्छा. आता मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 300 लिटरचं दर दिवशी तुम्हाला त्याचं उत्पादन मिळतं, बरोबर?
3: हो सर, हो.
2: दुधाचं. तर मग आता तुम्ही सांगितलं तुमचं डेअरी फार्मिंग आहे, तर स्वतःच तुमचं डेअरी आहे की तुम्ही लोकांना पण विक?
3: नाही सर, आमचं दूध इथं डेअरीला जाते, आपल्या इथं कलेक्शन संकलन केंद्र आहे.
2: हा हा.
3: तिथे आपलं दूध जाते.
2: अच्छा. तर म्हणजे तुम्ही मग स्वतः नाही विकत, तुम्ही फक्त डेअरीला नेऊन देऊन देता आणि तुम्ही

0: आणि त्याच्यातच आपलं उत्पादन मिळवतं बरोबर. गावातच आहे की बाहेर आहे ते?
1: आपल्या डेअरी फार्म पासून डेअरी आपली 1 किलोमीटरच्या आतमध्ये.
0: अच्छा, तर तुम्ही तुमच्या डेअरीवरती काही वस्तूंवर प्रक्रिया वगैरे करून काम नाही करत का?
1: नाही सर, सध्या नाही आहे.
0: सध्या
1: सध्या पशूंवर मॅनेजमेंट कशा प्रकारे होईल म्हणजे नेमकं आमचं दूध निर्मितीवरच जास्त लक्ष आहे.
0: अच्छा, आता तुमच्याकडे जे काही पशुधन आहे त्याच्यासाठी गोठा बांधणी केली असेल तुम्ही?
1: हो सर.
0: तर ते कुठे केली आहे आणि किती त्याला खर्च लागला थोडं सविस्तर सांगा.
1: सर, गोठा बांधणी केली हे आम्ही थोडं जुन्या पद्धतीनेच केली आहे, त्यांना फारसा खर्च नाही आला.
0: अच्छा,
1: पण जे आमचं समोरचं नेक्स्ट लेवलचं मॅनेजमेंट आहे ते मुक्त गोठा पद्धतीचे आहे.
0: मुक्त गोठा पद्धती,
1: त्याच्यामुळे त्याला जास्त खर्च येत नाही.
0: तुमचा गोठा आहे तो कुठे आहे, तुमच्या शेतीवर आहे की तुमच्या आणखी कुठे जागा आहे तिथे आहे?
1: आमचा गोठा सर आमच्या शेतीवरच आहे.
0: शेती
1: आमची शेत आहे.
0: हा, अच्छा. मग या गोठ्याचं संगोपन आणि त्याची देखरेख करायसाठी तुम्ही स्वतः तिथे राहता की काही मजूर वर्ग ठेवलेला
1: आहे? हा सर, माझ्याकडे 2 मजूर आहेत, मी आणि माझा परिवार असे सगळे मिळून तो गोठा सांभाळतो.
0: अच्छा अच्छा, तर हे मजूर जे आहेत ते पूर्ण हंगामासाठी राहतात म्हणजे पूर्ण वर्षभर असतात ते?
1: वर्षभरासाठी.
0: वर्षभरासाठी. तर या गोठ्याच्या मध्ये जे काही पशुधन आहे आपल्याकडे त्याची स्वच्छता कशी काय राखतात, साफसफाई याबद्दल थोडं सांगा.
1: सर, आता मॅनेजमेंटचा विचार केला तर स्वच्छता खूप मोठ्या जास्त लक्ष देऊन करावी लागते. त्यासाठी आम्ही मुक्त गोठा पद्धत हे जे अवलंबली आहे त्याच्यामध्ये सर काय होते, आपण सर्व जनावर मोकळे करून ठेवतो. हा, तर ते आपल्या मन मोकळेपणाने आपल्या दिलेल्या क्षेत्रामध्ये वावरतात, त्यामुळे ते स्वतःला स्वच्छ ठेवतात सर.
0: स्वतःला स्वच्छ ठेवतात. अरे वा, छान छान.
1: हा, त्याच्यामुळे आमच्या जे माणसाच्या लागणारी मेहनत आहे, लागणारा वेळ आहे, ते सगळं त्यामुळे शिल्लक वाचते सर. तेवढी मेहनत घ्या नाही लागत.
0: घ्या नाही लागत. अच्छा, या गोठ्यामध्ये मग स्वच्छतेवर इतकं लक्ष देता, सोबतच मग यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता, मग लसीकरण वगैरे बरोबर करता तुम्ही?
1: हा सर, सगळं आमचं टाइम टेबल नुसार दर 3 महिन्यांनी त्यांना जंतनाशक झालं किंवा हर 6-6 महिन्यांनी FMD लसीकरण झालं, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो
0: म्हणजे डॉक्टरांना भेटी वगैरे देत असतात.
1: हा हा, बरोबर.
0: अच्छा, तुम्ही यांना खाद्यान्न म्हणून चारा व्यवस्थापन कसं केलं आणि कोणकोणत्या पिकांची लागवड केली आहे, किती एकरवर केली आहे याबद्दल सांगा.
1: हा सर, आमच्याकडे हिरव्या चाऱ्यामध्ये नेपियर आहे सर, मका आहे, मेगा स्वीट नावाची एक अडवंटा कंपनीच ज्वारी आहे, हे सगळं आमचं 3.5 एकर मध्ये आहे सर.
0: अच्छा, 3.5 एकर
1: मध्ये. त्याच्यामधून आपल्याला जनावरा लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची पूर्णता होऊन जाते आणि वारलेला चारा आम्ही बाहेरून मागवतो. पशु खाद्यामध्ये आम्ही पॅलेटचा उपयोग करतो.
0: अच्छा, आता एक सांगा की तुम्ही मग याचा आता जे काही गोमूत्र शेणखत आहे याचा काही वापर करता का शेतीमध्ये तुम्ही?
1: हा, शेतीमध्ये जे आमचं हिरव्या चाराला लागणारा जे खत आहे ते बाहेरून आम्ही केमिकल फर्टिलायझर नाही वापरत, हे सगळं शेणखतावरच आम्ही. आणि मेन म्हणजे आपल्याकडे सर 2 एकर मध्ये सीताफळाची बाग आहे.
0: अच्छा अच्छा.
1: हा, त्या बागेसाठी आम्ही शेणखताचा वापर करतो.
0: अच्छा, रासायनिक खतांचा वापर न करता तुम्ही शेण खताचा आणि गोमूत्राचा वापर करता, म्हणजे त्याच्याने मग चांगली पिकांची उत्पादकता वाढत असेल. अच्छा, तुम्ही सांगितलं 300 वर लिटरचं उत्पादन म्हणजे दुधाचं उत्पादन तुम्हाला होत असतं, खर्च वजा करता तुम्हाला नफ्याचा काय दर येतो दर महिन्याला म्हणा किंवा मग एका वर्षाचा जर विचार केला तर?
1: व्यवसाय म्हटला की नफा आणि तोटा चालूच असतो, तरी आम्हाला जवळपास 60-65% हा खर्च असतो आणि 30-35% म्हणजे शिल्लक वाचतो.
0: अच्छा अच्छा अच्छा. आता एक सांगा, उत्पादन घेता व्यवसाय करता याबद्दल काही मार्गदर्शन तुम्ही कोणाकडून घेतलंय का, त्याबद्दल सांगा.
1: मार्गदर्शनाखाली सर आम्ही हा मुक्त गोठा सुरू केलाय. लांडगे सर आहेत सर, त्याच्यानंतर आपले बिकाने सर आहेत जे पशु विस्तार शिक्षण अधिकारी होते, त्यांच्याकडून. आणि आपले एक सचिन संपाल म्हणून एक सर आहेत आपले NPDB चे, त्यांच्याकडून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत
0: आहे. मार्गदर्शन, त्यांच्याच मार्गदर्शनावर तुम्ही हा व्यवसाय समोर वाढवत आहात बरोबर?
1: वाढवत
0: आहे. अच्छा, आता मग आणखी काही उपक्रम तुम्ही करता का की काही जे काही आता नवी डेअरी फार्मर्स म्हणा किंवा शेतकरी तुमच्याकडे येत असतील तर अशाबद्दल काही उपक्रम ठेवता का तुम्ही की त्यांना काही मार्गदर्शन देणं वगैरे याबद्दल सांगा थोडं.
1: हो सर, आपल्याकडे मायक्रो ट्रेनिंग सेंटर असा उपक्रम चालू असते.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये जसे आपले एरियातले दूध संघांना जे शेतकरी दूध टाकतात

0: हा ते जर बॅच करून असे एकत्रित आपल्या इथं गोळा झाले तर आपण त्यांना दिवस भरायचं एक ट्रेनिंग सेशन चालवतो. त्याच्यामध्ये सगळ्या ज्या ज्या गोष्टीची गरज असते त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो. जसं आपलं चारा व्यवस्थापन झालं, पशुखाद्याचं व्यवस्थापन झालं, मुक्त गोठ्याबद्दल माहिती झाली, मिल्किंग मशीनचा वापर कसा केला पाहिजे गोठ्यामध्ये.
1: अच्छा,
0: हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण त्यांना
1: ट्रेनिंग देतात. मग याच्यासाठी काही चार्ज करता तुम्ही की ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट काय आहे
0: ते? आता सध्या तो आपला मापसू आणि एनडीडीबी ह्या तिघाईच्या संयुक्त मानाने एक सध्या उपक्रम चालू आहे तो.
1: अच्छा,
0: हा त्याच्या अंतर्गत सध्या आता शेतकऱ्यांना ते फ्री मध्ये मिळत आहे. हा पण तो जास्त दिवसापर्यंत फ्री नसणार आहे, मार्च बहुतेक तेव्हापर्यंत आहे तो फ्री.
1: मार्च पर्यंत म्हणजे जर कोणा आपल्या शेतकरी बांधवांना किंवा कास्तकार बांधवांना जे डेअरी फार्मिंग करू इच्छितात त्यांनी या ट्रेनिंगचा लाभ घेता येईल म्हणजे मार्च पर्यंत.
0: मार्च पर्यंत घेता
1: फ्री ऑफ कॉस्ट. तर हा एक दिवसीय असतो की काय?
0: एक दिवसीय असतो सर.
1: एक दिवसीय असतो. अच्छा, तुमच्याकडे जे काही आता दूध संकलन करायच्या काही मशीन्स वगैरे तुम्ही घेतले असाल त्याबद्दल सांगा, किती कॉस्ट पडला आणि काय त्याचा फायदा काय होतो?
0: हा सर, दूध संकलन होतं सर आपल्याकडे. जवळपास चिलिंग सेंटर आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये जवळपास दर दिवशी 2000 लिटर पर्यंत दूध संकलन होतं. हे सगळं संकलन केलेलं दूध 4 डिग्री पर्यंत थंड करून आपण मदर डेअरीला देतो सर.
1: अच्छा, म्हणजे दुसरीकडे तुम्ही विकता. हा, आता एक सांगा, या चिलिंग सेंटर सोबतच आणखी काही आहे का तुमच्याकडे मशीनरी ज्याच्यामुळे तुम्ही दुधाचं संकलन करता, दूध काढता वगैरे, त्याबद्दल सांगा?
0: संकलन करण्यासाठी जे फॅट SNF चेक करायची मशीन असते बस तेवढंच, मग बाकी इथं काही नाही.
1: बाकी काही नाही. ओके, आता समोर भविष्यात तुम्हाला तुमच्या काय योजना आहेत, तुम्हाला या व्यवसायात आणखी काय काय करायचं आहे त्याबद्दल थोडं सांगा.
0: हा सर, भविष्यामध्ये चांगल्या जातीच्या गायी आपल्या गोठ्यात तयार करून दूध वाढवण्याचा संकल्प आहे सर. आणि हे जे उत्पादन झालेलं दूध आहे याचं स्वतः प्रोसेसिंग करून मार्केटात विकणे हा एक संकल्प आहे सर.
1: बरोबर बरोबर, छान. कारण जर आपण दुधाचं इतकं उत्पादन घेतोय तर आपण त्याच्यावर प्रक्रिया काही केलं तर त्याच्यावरून नवीन एक व्यवसाय आणि त्याला त्या मालाला भावही छान मिळत असेल. हा, म्हणजे जर घरीच आपलं लोणी तूप या सगळ्या गोष्टी तयार केल्या पनीर तर आपल्याला छान भाव मिळू शकतो. बरोबर, तर याबद्दल काही ट्रेनिंग वगैरे घेण्याचा विचार आहे तुमचा?
0: हो सर, याबद्दल ट्रेनिंग घ्यायचा विचार राहील आपला.
1: अच्छा, तुम्हाला मग तुम्ही हे जे काही दुधाचं उत्पादन घेता याला काय भाव आहे, तुम्हाला काय लिटर प्रमाणे तुम्ही विकता?
0: हा सध्या आपल्याकडे जे दूध तयार होते त्याला ह्या डेसिमनुसार भाव मिळतो, तर सध्या आपला भाव 37-38 रुपयापर्यंत जातो सर.
1: अच्छा अच्छा, छान छान. आणि गाई मशीनचं सेमच आहे की वेगवेगळं?
0: नाही, मशीनचं वेगळं आहे, मशीनच्या जवळपास 55-56 रुपयापर्यंत जातो.
1: अच्छा अच्छा, छान छान. तर सचिन चिकनकरजी, खरंच खूप छान माहिती तुम्ही तुमच्या या व्यवसायाबद्दल दिली. नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर.
1: कास्तकार बंधूंनो, आताच आपण शेताच्या बांधावर ह्या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर, तहसील कामठी, जिल्हा नागपूर यांच्या डेअरी फार्मिंग या व्यवसायावर आधारित निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तर मंडळी, आजच्या आपल्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया नवीन विषयासह माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. तोपर्यंत निहास लोखंडेला द्या रजा, शुभरात्री. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, निवेदन होतं निहास लोखंडे यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती होती.
2: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचे महत्व, आणि संध्याकाळी 7:30 ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम किसनवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सामंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप्स

0: सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजलेत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
2: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
0: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक
4: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसअखेर 2 बाद 8 धावा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात

महापालिकेची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन

घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं. ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली. भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतिन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या. व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं. गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200 अधिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्ट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल, असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन

0: शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबई सीवेत एस आय ई एस महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्गत मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या 2रा कसोटी क्रिकेट सामन्यात आज 2रा दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी काणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोस विस्कीचा पराभव केला आणि स्पर्धेत 7 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमण हे 3 खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता. मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन आणि श्रीलंकेविरुद्धच्या 2रा कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसात हे 2 बाद 8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात ऐकूया सोमा बाबू पुजारी यांनी सादर केलेली धनगरी ओवी.
2: सोमबागारा नया

0: चादर विरदारी कैला चाचा गाजीरा
1: भोळा देव लागला शंकर राज करायला
0: आणि हे भोळा देव शंकर आणि चाची राणी पार्वती वरका
1: राज करी धुती कैला चाला
0: आणि त्या वेळाला
1: श्री शंकराचा नेम कुठला
0: असायला
1: निथि नेमाण सखाच्या पाऱ्याला
0: आणि अंगुळ जवळ करून संध्या जवळ करून निघून जात होता कुठल्या जागेला
1: पशु पक्ष्याला गो ब्राह्मणाला
0: अन्न लागलं अन्न जात होता घालायला
1: भोजनाला घालायला भोजनाला

0: आणि
1: तुम्ही बर का आंघोळीचं उळ करून जा
0: नित्य नेमाने 12 वाजता
1: इथे बर का
0: तुम्ही कुठल्या कामाला जाता
1: असं पार्वती लागली होती विचारायला
0: देवा काय म्हणतोय पार्वतीला आपल्या
1: काय लागलं होतं बर का बोलायला
0: पार्वती मी म्हणला जगाचा देव
1: आहे बर का
0: पशु पक्ष्याला किड्या मुंग्याला
1: आणि सर्वांना भोजनाला घातल्याशिवाय बरा
0: मला जेवायला परवानगी नसायला
1: असं लागला होता बर का बोलायला
0: त्या टाइमला पार्वतीनं विचार
1: केला मनाला
0: आता विचार केला मनाला विचार केला

0: caiu aquela na mala.
1: पार्वतीने काय केलं बापू?
2: आणि विचार केला मनाला.
1: आता देव सगळ्याला जेवायला कसा घालतो
2: बघायचं आहे बरं का मला.
1: म्हणून त्या टाइमला पार्वतीनं
2: आणि काय केलं होतं त्या वेळेला?
1: आपल्या घरवाडी आला
2: आणि एक कुकवाचा करंट घ्यायला
1: आणि त्या 10-12 मुंग्या गोळा करून
2: घालायला
1: आणि झाकून ठेवायला.
2: आणि ठेवलं होतं एका दिवळीला.
1: आणि त्या टाइमला कुठला प्रकार झाला?
2: आणि त्याच वेळेला भोळा देवशंकर निघून यायला.

0: देवा तुम्ही सगळ्याला जेवण खाणं घातला?
1: हो हो, भोजनाला घालून आलो बरं का।
0: देव शंकर काय म्हणतोय राणीला?
1: काय लागला होता बोलायला?
0: प्राणे माझा नित्तीचा क्रमच आहे।
1: आई बरं का, नित्तीने म्हणत चालू असणार बरं का या जागेला?
0: तर त्या टाइमाला देवाच्या राणीनं पार्वतीनं
1: काय लागली होती बरं का बोलायला आणि आपल्या तरी पती देवाला?
0: देवा कोण तरी चुकला असेल बघा जगा दुनव्यात,
1: असं लागली होती बरं का विचारायला?
0: तर त्या टाइमाला देव म्हणतो पार्वतीला
1: काय लागला होता बरं का सांगायला?
0: कोणा नाही चुकणारा।

0: सगळ्याला जेवायला घातला
1: होय,
0: तर मला या कुकवाच्या कर्णात मी मुंग्या कुंडून घातल्या
1: असं पार्वती लागली होती दाखवायला,
0: तर त्या टायमाला जेव काय म्हणतोय राणीला
1: काय लागला होतं बोलायला आणि कुकवाचं करंडाचं टोफान काढायला,
0: टोफान तेवढं काढून बघ म्हणजे तुला कळेल
1: त्याच वेळाला,
0: तर त्या टायमाला देवाच्या राणीला आता टोपानच वडा काढायला, टोपानच वडा काढायला।

0: सांगितलं पार्वतीला राणे
1: आणि ते कर्णाचं टोपण उघडून बघ म्हणजे कळेल तुला.
0: तर त्या टाइमला देवाच्या राणीने कुकवाचा करण उघडला
1: आणि त्याच वेळेला त्या कर्णामध्ये साखर होती. त्या वेळेला
0: मुंग्या साखर लागल्यात खायला,
1: ते पार्वती लागले होते बघायला.
0: अन्य तेरे देवा म्हणला तुझ्या विना जगात
1: कोणी नाही बरी का,
0: तुमच्या सारखं मोठं कोण
1: नाही बरी का.
0: आता कोण नाही वाना चाहिला, कोण नाही वाना चाहिला.

0: माझ्या परास अनेक जण थोर आहे
1: बरी का
0: अधिका चावकार
1: माझ्यापेक्षा थोर असायला
0: अधिक हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर त्या टाइमाला श्री शंकराला असं बोलताना
1: त्याच वेळेला पार्वती मनाचा विचार करत होती त्या जागेला
0: देवा तो कोण अधिक आहे तो
1: तो मला दाखवला पाहिजे या वेळेला
0: असं म्हणताना हा देवाच्या राणीने श्री शंकरानं शंकर काय म्हणतो
1: आपल्या तर राणीला
0: चल धावतो तुम्हाला
1: आणि मान्यव खंडाला
0: असं म्हणून त्या उभाय जोडीनं
1: काय केलेलं होतं त्या वेळेला
0: आता नंदीव केला तयार नंदीव केला तयार.

0: आणि शंकराचा
1: अरे शंकर पार्वतीचा आनंद निघून गेला बरं का मान्यव खंडाला
0: आणि आज समिंद्र दरव्याला
1: आणि दरव्याच्या काठाला
0: तर त्या थैमाला श्री शंकरानं पार्वतीला
1: काय लागलं होतं ब्रिका सांगायला
0: तर तो स्वतःला काठाला उतरला नंदीवर बसला आणि नंदी पाण्यात त्यानं सोडला
1: आणि त्याच वेळाला

0: अधिकाने देवाचा नंदी तरीवला
1: आणि त्या वेळेला
0: तर त्या टाइमला पार्वती काय म्हणते अधिकाला
1: आणि काय लागली होती बरं का बोलायला
0: तू जर खरा अधिक असतील तर येशील माझ्या पोटाला म्हणून वचन दे मला
1: आणि त्याच वेळेला वचन दिलं होतं त्या जाग्याला
0: हा समुद्र दरव्याला ध्वनी उठायला आणि आकाशवाणीनं सांगितलं
1: आणि त्या वेळेला
0: मी येतो तुझ्या योग्य वेळी वद्राला
1: आणि तुझ्या पोटाला
0: असं म्हणून वचन दिलं अधिकाने पार्वतीला
1: आणि ह्या देवाच्या राणीला
0: चुंबकारा हनुमानाला चुंबकारा हनुमानाला.

ਕਾਰ ਕਰੋੜਾ।

आताच आपण ऐकलात लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजतायत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शारदा रानडे यांनी गायलेलं बजरंग सरोदे यांचं हे भावगीत.

आता आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:43 झाली आहेत. ठीक 8:45 आपण ऐकणार आहोत समाचार संध्या. 9:00 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक. हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

यह है विविध भारती। ढलती जाए रात।